अध्यक्षतीन मेगा हर्ट्ज FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 19 आषाढ शक 1948 अर्थात दिनांक 11 जुलै 2026. सकाळचे 5:58 झालेत. मंगलध्वनीनं आजच्या प्रसारणाला आता सुरुवात करीत आहोत.

नमस्कार श्रोतेहो, आजच्या मंगल प्रभात या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. ऐकूया कार्यक्रमातली ही पहिली भक्तिरचना आनंद भाटे यांच्या स्वरात.

आनंद भाटे यांनी गायलेली ही रचना आता आपण ऐकलीत. गीतरचना आणि संगीत मयूर देवोल यांचं होतं. आता प्रभाकर रंडित यांनी संगीतबद्ध केलेली, माधुरी करमरकर यांनी गायलेली भक्तिरचना ऐकूया.

मंगल प्रभात हा भक्ति संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आता सुरेश वाडकर यांनी गायलेला संत नामदेवांचा अभंग ऐकूया.

सुरेश वाडकर यांनी गायलेला संत नामदेवांचा अभंग आता आपण ऐकलात. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्तीपर रचना.

समस्वरातील देशभक्तीपर रचना आता आपण ऐकलीत आणि यश होते हो। यासोबतच आजचा मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत।

0: भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 6:30 झालेत. आता चिंतन अंतर्गत अनुभव याविषयी डॉक्टर प्रज्ञा आपटे यांचे विचार जाणून घेऊया.
1: अनुभवातून माणूस शिकत जातो. आधीच्या पिढीशी संवाद साधत त्यांच्या अनुभव संपन्नतेतून आजच्या परिणत विकसित अवस्थेपर्यंत मानवजात पोहोचली आहे. अंतर्मुख होत अनेक पातळ्यांवरून अनेक पैलूतून जे जाणवलं आकळलं त्या अनुभवांचं ज्ञान भांडार तयार झालं आणि काहींची कलात्मक अभिव्यक्ती मनमोहक कलाकृती म्हणून साकारली. कोरडे रुक्ष आणि उथळ बोल फोल ठरले. संत तुकारामांच्या शब्दात अंतरीची ओल अमोल ठरली. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे हे संत तुकारामांचं वचन उत्तम साहित्याचं महत्वाचं लक्षण ठरतं. गवता ऐसे उदंड लेखन अनुभवाविना नकली निष्प्राण नीरस कंटाळवाणं ठरायला लागतं. मीचा म्हणजे विशिष्टतेचा कोश टाकून सर्वस्पर्शी होणारं लेखन केवळ अवलोकन निरीक्षण या पलीकडच्या सूक्ष्म आणि तरल छटा शब्दबद्ध करतं. रसरशीत कलाकृतीचं मर्म सांगताना कवी गोविंदाग्रज म्हणतात, काव्य कराया जित्या जीवाचे जातिवंत जगणेच हवे. आपल्याप्रमाणेच शब्दसृष्टीचे ईश्वर असणाऱ्या लेखकांना कलावंतांना असंख्य अनुभव निरंतर आणि अव्याहत येत असतात. विखुरलेले हे प्रत्यक्ष आणि परोक्ष अनुभव वेचायचे, विस्तृत आणि सखोल अनुभवांना एकत्र गुंफून त्यांची प्रसन्न आल्हाददायक हृदयस्पर्शी मांडणी करायची, पृथक्करण करून रुक्तता टाळत त्यांना रेशमी शब्दलढीत ओवायचं. विविध व्यक्ती स्थळ प्रसंग सज्जन दुर्जन सुंदरता आणि क्रूरता लखलखते राजमहाल आणि झोपड्या सूर्योदय सूर्यास्त सारं काही तर आपणही रोज पाहतो अनुभवतो. कुसुमावती देशपांड्यांच्या चंद्रास्त सारखा ललित बंध त्यातूनच अवतरतो. भाकरीचा चंद्र शोधता जिंदगी बर्बाद झाली या कवी नारायण सुर्वे यांच्या ओळी मनाचा ठाव घेतात. दुर्गाबाई भागवतांचं पैस मधलं लेखन आणि गंगाधर गाडगिळांची भागलेला चांदोबा सारखी कथा कुशल चित्रकारानं कुंचल्याच्या 2-4 फटकाऱ्यात अनुभव मूर्त करावेत तसंच हे लेखन आहे. माणसं तर आपल्याही भोवती वावरत असतात. त्यांच्या मनाच्या तळाशी दडलेले हेतू उमजावेत असे त्यांचे हावभाव डोळ्यांची हालचाल देहबोली प्रतिभावंतांच्या माध्यमातून आपण अनुभवतो. सूक्ष्मपणे अनुभव घेताना आणि नेमके व्यक्त करताना एकाग्रतेनं सारं घडत असतं. कंटक शल्ले बोथटली मखमालीची लववठली प्रकाश गेला तिमिर हरपला काय म्हणावे या स्थितीला या प्रश्नाचं उत्तर स्वतः कवी केशवसुत या शब्दात देतात. झपूर झा गडे झपूर झा. लौकिक सुखदुःख मानापमान या पलीकडच्या विलक्षण तन्मयतेचा हा तरल अनुभव आहे. हरपले श्रेय मध्ये ध्येयप्राप्तीसाठी जो आटापिटा केला ते सुख ध्येयप्राप्तीनंतर गवसत नाही याची विलक्षण हुरहुर आहे. त्रिखंड हिंडून धुंड तसे न परी हरपले ते गवसे हे आहेत केशवसुतांचे शब्द. अनुभवाच्या वाटेवरचे क्षणात निसटणारे हे दिव्य भास कवी केशवसुत असं म्हणतात त्याविषयी की व्यवहाराच्या रुक्ष जगात त्यांच्याशी चुकामुख होते. हा हा हे जर सर्व भास धरता येतील माते तर पृथ्वीचा सुरलोक की बनवनी टाकीन मी सत्वर असे हे जीवनाला सार्थकी लावणारे अनुभव असतात. अनुभवाचा हात धरूनच कितीतरी शास्त्रज्ञ

0: यांनी, कितीतरी समाजसुधारकांनी आणि कितीतरी विचारवंतांनी आम्हाला या विज्ञान युगापर्यंत पोहोचवलं आहे.
1: चिंतन अंतर्गत अनुभव याविषयी डॉक्टर प्रज्ञा आपटे यांचे विचार आता आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.

सकाळचे 6:35 झालेत. आता आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेऊया. 6:40 कृषीवाणी हा शेतकरी बद्ध भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम प्रसारित होईल. त्यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. त्यानंतर 6:55 आमचा कार्यक्रम सुप्रभात. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून. त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम.

सात वाजून 45 मिनिटांनी ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधी भाग 5 सकाळी 8 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर 8:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून, सकाळी 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. 9 ते 10 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, त्यानंतर 10 मराठी चित्रपट संगीत, 10:30 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कमी लोकसंख्या उत्तम शिक्षण आणि आरोग्य या विषयावर डॉक्टर संध्या कुलकर्णी यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करू. सकाळी 11 फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, कर्णबधीर मुलांना ऐकण्याची नवी संधी, कॉक्लर इम्प्लांट या विषयावर कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर मंगेश गुलवाडे यांची ऐश्वर्या भालेराव यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. सादर करते उमेश दुपारे. 11:30 माहिती आणि मनोरंजनावर आधारित कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

दुपारी 1 वाजेपासून विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम, त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता युवा हा युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 7:15 साप्ताहिक विधिमंडळ आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 7:30 किसान वाणी कार्यक्रमामध्ये श्वेत क्रांतीकडे पाऊल, आधुनिक कापूस तंत्रज्ञान या विषयासंदर्भात डॉक्टर विजय सिडाम, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाई यांचं भाषण शेतकरी बंधू भगिनी.

श्रोते हो, आमच्या आज प्रसारित आणि सांक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आता आपण ऐकली. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन आहे. आज प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार आणि इतिहासकार शंकरराव खरात यांचा आज जन्मदिन. 1921 साली त्यांचा जन्म झाला. अवघवत्या शब्दांच्या

0: सामर्थ्यानं मराठी कलाक्षेत्रामध्ये एक सिद्धहस्त प्रतिभासंपन्न शीघ्र गीतकार अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणारे गीतकार शांताराम नांदगावकर यांचा आज स्मृतिदिन. 2009 साली त्यांचं निधन झालं. 11 जुलै 1979 या दिवशी 79 टन वजनाची अमेरिकन अंतराळ प्रयोगशाळा स्कायलॅब 6 वर्षाच्या भ्रमणानंतर पृथ्वीच्या वातावरणात शिरताच पश्चिम ऑस्ट्रेलियाजवळ भस्मसात झाली. तो आजचा दिवस. अकरा जुलै 1979 या दिवशी या शतकातील विलक्षण ताकदीचा अभिनयपटू लॉरेन्स ऑलिव्हिट यांचं वयाच्या 82व्या वर्षी निधन झालं. 11 जुलै यांचे काही दिनविशेष आता आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झालेत. कृषी वाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आता ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ. रोपवाटिकेमध्ये विषाणूमुक्त रोपे कशी तयार करावी, तर शेतकरी बंधूंनो टोमॅटो किंवा वांगी मिरची या पिकावर लिफकल हा विषाणू रोग पांढऱ्या माशीमार्फत पसरतो. त्याची सुरुवात रोपवाटिकेपासून होते आणि संपूर्ण पीक काढणीपर्यंत राहतो. त्यासाठी रोपवाटिकेमध्ये ह्या बाबीचा विचार करावा. जमीन प्रक्रिया करावी. ज्या ठिकाणी रोपवाटिका करावयाची आहे तेथील जागा कार्बोफ्युरान 3 ते 5 ग्राम प्रति चौरस मीटर या प्रमाणात औषधाची प्रक्रिया करावी. त्याचप्रमाणे इमॅडोक्लोप्रिट 2.5 ग्राम प्रति किलो या प्रमाणात बियाण्यास प्रक्रिया करावी. ज्या ठिकाणी रोपवाटिका तयार केली ती संपूर्ण रोपवाटिका नायलॉन नेटने झाकावी. रोपवाटिकेमध्ये रोपाची काळजी घ्यावी आणि 1.5 मिली मेटासिस्टाक किंवा मोनोक्रोटोफास प्रति लिटर पाण्यात घेऊन 7 दिवसाच्या अंतराने फवारण्या कराव्यात. तसेच शेवटचा फवारा रोपे काढण्यापूर्वी 2 दिवस अगोदर घ्यावा. लागवडीसाठी निरोगी आणि जोमदार रोपाची निवड करावी. शेतकरी बंधूंनो रोपवाटिकेमध्ये रोपाची काळजी कशी घ्यावी. रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करताना बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी कॅप्टर किंवा बॉविस्टीन 2 ते 3 ग्राम प्रति किलो बियाण्यास चोडावे. बियाण्याची पेरणी ओढीमध्ये करावी आणि पातळ परंतु योग्य अंतरावर एका ओढीमध्ये बियाणे पेरावे. बियाणे 1 सेंटीमीटर खोलीवर टाकावे. रोपवाटिकेमध्ये बियाणे पेरल्यानंतर हलके आणि अलगदपणे मातीने बियाणे झाकावे. शक्यतो रोपवाटिकेचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी नायलॉन नेटचा वापर करावा. बियाण्याची पेरणी झाल्यानंतर वॉटर कॅनच्या सहाय्याने पाणी द्यावे. त्यामुळे बियाणे पेरलेल्या जागेपासून हलणार नाही आणि रोपाची गर्दी होणार नाही. रोपवाटिकेमध्ये योग्य वेळी तणे काढून टाकावीत आणि रोपवाटिका तणमुक्त ठेवावे. रोपे तयार होण्याचा कालावधी हा पिकानुसार वेगवेगळा असतो, परंतु शक्यतो रोपाची 15 ते 20 सेंटीमीटर उंची झाल्यावर रोपे तयार झाली असे समजावे. रोपवाटिकेमध्ये रोपे कणखर होण्यासाठी लागवडीपूर्वी काही दिवस अगोदर रोपांना पाण्याचा ताण द्यावा. रोपाची लागवड करण्यापूर्वी रोपे कीटकनाशकाच्या बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावावीत. रोपाची लागवड झाल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. रोपाची लागवड शक्यतो सायंकाळच्या वेळी करावी. नमस्कार.
0: कृषी वाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आजच्या या भागाचं भाषण केलं होतं सुशांत वाकडे यांनी.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्य मंथन संपदा आणि त्यानंतर परिसर हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून संक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो.
1: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडी मध्ये पेशंट्स विचारतात डॉक्टर साहेब याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का. तर हो, याच्यावर उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिले तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की पाणी भरपूर प्या आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषध देऊन त्याला काढायचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये दिलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लो मध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडलाय, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की बाबा मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्स मध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिलाय, नाही तर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही. मग किडन्यांना महत्व देतो की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडन्यांचा इलाज करायला आलोय. आणि आपला जो काय म्हणतात जो आपला गोल आहे ट्रीटमेंटचा तो हा आहे की किडनीला आपल्या प्रोटेक्ट करायचं आहे. तुमचं पेन तर चाललं जाईल, औषधांनी चाललं जाईल, पण किडन्यांचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनाच स्टोनची सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाइड करतो.
0: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते, या सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
1: बिलकुल. आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आले आहे. लेझरच्या ज्या सर्जरीज असतात त्या एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवेमधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एंडोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरनी दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे PCNL झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरनी स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते, म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तर पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेडरेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे ह्या आजकालच्या आधुनिक सर्जरीजचे.

0: डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ना ऐकू शकाल आज दुपारी 2:05. आता ऐकूया परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली. आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिकसोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त जमीन नाही, तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात जे योग्य पद्धतीनं वेगळे करून पुन्हा वापरता येतात, पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं, कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतलेत. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
0: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुप्रभात. नमस्कार श्रोतेहो, आजच्या सुप्रभात या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. श्रोतेहो, आज जागतिक लोकसंख्या दिन आहे. 11 जुलै हा दिवस जगभर लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. वाढती लोकसंख्या हे जगापुढे एक मोठं आव्हान आहे. वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी लोकसंख्या दिन साजरा केला जातो. यानिमित्तानं कुटुंब नियोजन, लिंग समानता आणि माता बाल आरोग्य या विषयावर लक्ष केंद्रित करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. अफाट लोकसंख्या वाढीमुळं मानवी जीवनावर, पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. त्याबद्दल जनतेला जागरूक करणं आवश्यक असतं. तरुण पिढीला त्यांच्या भविष्याविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम करणं आवश्यक असतं. सध्याची आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे 147 कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे. सतत वाढती लोकसंख्या हा आपल्या देशापुढे एक मोठाच प्रश्न आहे. 11 जुलै 1987 जगातलं 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं, म्हणजे जगाची लोकसंख्या त्या दिवशी 500 कोटींच्या वर पोहोचली. त्या दिवसापासून दरवर्षी 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करत आहोत अशावेळी विश्वातली लोकसंख्येची प्रचंड वाढ ही अत्यंत चकित करणारी घटना आहे. 1927 साली विश्वाची लोकसंख्या अवघी 2 अब्ज म्हणजे 200 कोटी होती. पुढे अवघ्या 30 वर्षामध्ये 1959 साली ती 3 अब्ज म्हणजे 300 कोटी झाली. हा लोकसंख्या वाढीचा वेग प्रचंड होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आणि वर्ल्डोमीटरच्या अंदाजानुसार सध्याची लोकसंख्या 8 अब्ज 30 कोटी अर्थात 830 कोटींच्या पुढे गेलेली आहे. आणि भारताची लोकसंख्या इंस्टाग्रामवरच्या आकडेवारीनुसार 147 कोटींच्या वर दिसते आहे. तर या तुलनेमध्ये एकेकाळी लोकसंख्येत पहिला राहिलेला चीन देश फेसबुकच्या अहवालानुसार 141 कोटी लोकसंख्येसह दुसऱ्या स्थानावर आलेला दिसतो आहे. अमेरिका 3रा स्थानावर असल्याचं दाखवलं जात आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 1947 साली जवळपास 36 कोटी होती. आजच्या घडीला 147 कोटींचा आकडा पार करून म्हणजे 1947 नंतरच्या 78-79 वर्षामध्ये 100 कोटींच्या वर वाढ झालेली आहे. आपल्या देशातल्या राज्यांची ही स्थिती पाहिली तर उत्तर प्रदेश हे सर्वात जास्त लोकसंख्येचं राज्य आहे आणि सिक्कीम हे सर्वात कमी. महाराष्ट्राची लोकसंख्या 12,44,00,000 एवढी आहे. शैक्षणिक मागासलेपण हे लोकसंख्या वाढीचं प्रमुख कारण आहे. अनियंत्रित लोकसंख्या ही केवळ आकड्यांची वाढ नसून ती आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि रोजगार या मूलभूत गरजांवर ताण आणते. म्हणून लोकसंख्या संतुलित राखणं ही काळाची गरज आहे.

0: सुप्रभात. हा कार्यक्रम आता आपण ऐकलात. आलेखाने निवेदन होतं हेमंत शेंडे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल

0: सबस्क्राइब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
0: आकाशवाणी चंद्रपूर. जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
2: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
2: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
2: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
2: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर. श्रोतेवाच्या हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात सकाळी 11:00. कॉक्लर इम्प्लांट म्हणजे कर्णबधीर मुलांना ऐकण्याची नवी संधी या विषयावर कानना घसा तज्ज्ञ डॉक्टर मंगेश गुलवाडे यांची ऐश्वर्या भालेराव यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. कार्यक्रमाची वेळ लक्षात घ्या, आज सकाळी 11:00. श्रोतेवाचा चित्रलेखा चित्रपटातलं एक गीत ऐकूया.

मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून साक्षेपित करू आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून साक्षेपित करणार आहोत. थोड्या थोड्यात ऐकूया प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावर.

0: बघते बघते बोट खुणेचे हळूच काढून मोर पिसते बघते बघते.
1: जरूर ऐका कवयित्री इंदिरा संत यांच्यावर केंद्रित कार्यक्रम इंदिराबाई अनोख्या चरोक्यातून.
0: ग्रीष्माची नाजूक टोपली उद्वावा कच भारतीच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा तिरकस माळावा वेणीवर.
1: लेखन आणि वाचन केलंय दीपाली दातार यांनी, सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादर करते आहेत सुमित श्रीवाद.
0: दिस भरलेली ही काय तरी गर्भार, टाकी तपावले चाले रम्य दुपार, टाकी तपावले चाले रम्य दुपार.
1: जरूर ऐका कार्यक्रम साहित्य सौरभ येत्या सोमवारी 13 जुलै रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
2: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
4: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
2: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात

0: महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी
1: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर कालिदास आठवतो काळ लोपतो दूर
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
4: आकाशवाणी पुणे पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी CID आणि AAIB या 2 संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेलं निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केली. दरम्यान राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना धमकीची भाषा वापरली जाते असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले. तर अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित जयंत पाटील म्हणाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे विभागाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी अंतर्गत माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मुक्कामस्थळी काल सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला देश परदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या गेले 2 दिवस पुणे मुक्कामी होत्या. पालख्यांबरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांचा कालचा दिवस पुण्यात कसा गेला याबाबतचा हा वृत्तांत.
5: दोन्ही पालख्यांबरोबर पुण्यामध्ये दाखल झालेल्या दिंड्यांची निवासाची व्यवस्था पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. गुरुवारपासून पुणे आणि परिसरात जणू रात्र उतरलीच नाही. टाळ मृदुंगांच्या गजरात अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचा

0: स्वर परिसरामध्ये गुंजत राहिले. काल पहाटे 5 पासूनच रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अनेक वारकऱ्यांनी उत्साहाने पर्वती आणि इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. चौकाचौकात सकाळी 7 वाजल्यापासून विविध संस्था संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप करण्यात आलं. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, सहकारनगर भागात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली होती. अनेक संस्था संघटनांनी वारकऱ्यांचे कपडे शिवून देणं, पादत्राण दुरुस्ती, केस कापणं, पायांना कांस्यथाळी मालिश, औषधोपचार इत्यादी सेवांचीही व्यवस्था केली होती. विठुरायाचा गजर करतानाच परिसरातल्या सुहृदांच्या भेटीगाठी घेत थोडीफार गरजेची खरेदी करत शेणलेले देह पंढरीचं दृश्य डोळ्यात साठवत कधीतरी अपरात्री विसावले. आज पहाटे 5 सुमाराला पुन्हा पावलं चालायला लागली पंढरीच्या वाटेनं. माऊलींची पालखी आज दिवेघाटाची कठीण चढण पार करत रात्री सासवड मुक्कामी पोहोचेल, तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरला विसावा घेईल. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून डॉक्टर स्वाती महाळंक.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंडला पोहोचले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लॅक्सान यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देत आहेत. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% होता. महसूल विभाग निहाय पाहता कोकण विभागाला सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा आहे, तर पुणे विभागात धरणांमध्ये सुमारे 7,000 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 45.91% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 10 जुलैपर्यंत 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या 84.7% आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 मिलीमीटरनं कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पाऊसमान आणि पेरण्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: अकोला जिल्ह्यात 7 तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊसमान नोंदवल्या गेले आहे. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळं खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी बियाणे, खत व्यवस्थापन आणि इतर मशागतींच्या कामात व्यस्त आहेत. लागवडीखालील क्षेत्रांपैकी सरासरी 4,32,010 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 2,49,308.99 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची स्थिती सध्या समाधानकारक असून पाऊस लांबण्याच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे, अकोला.
1: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केप रॉप येत्या 12 जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केप रॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून त्यानं काल माध्यमांशी संवाद साधला. कोकणात एखादी प्रशिक्षण अकादमी स्थापन झाली तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काल इंग्लंडमधील लॉर्ड्स इथं सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताचा डाव 285 धावात संपुष्टात आला. स्मृती मानधनानं 83 धावांची केली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58 तर दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 1-21 धावा केल्या.

0: हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र सगळं नमस्कार.
1: मतदारांनो SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: छोट्या मित्रमैत्रिणींनो आषाढी वारी सुरू झालीय. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील. म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

0: अखेर बटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. श्रोतेहो, आज 11 जुलै. आजचा दिवस हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधलं जातं. 11 जुलै 1889 कादंबरीकार चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचा जन्म. श्रोते हो, आपल्या कवितांनी आणि भावगीतांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारे प्रसिद्ध मराठी गीतकार कवी शांताराम नांदगावकर यांचा आज स्मृतिदिन. सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणारी आणि मनाची ठाव घेणारी गीतं त्यांनी लिहिलीत. आजचे काही दिनविशेष आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
2: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी. दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर

0: होत आहेत प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ, कीड रोग व्यवस्थापन, बाजारपेठेतील बदलती मागणी आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर या सर्व गोष्टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आवश्यक ठरत आहे. याच दृष्टीने सप्तमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमात डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित होत आहे. राज्य शासनाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने पावलं उचलली असून स्मार्ट शेती ॲप आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर मेंटर्स, कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गट यांच्यातील सुसंवाद व समन्वय ही या उपक्रमाची महत्वाची ताकद आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण स्मार्ट शेती ॲप, डिजिटल तंत्रज्ञान आणि AIचा वापर, मेंटरशिप भूमिका, प्रशिक्षणाची पद्धत आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वयाचे मॉडेल या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब

0: पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावी. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही. हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते ती गोष्ट रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
0: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे तर हे 1.5 एकर 1/2 एकर 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
0: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलं पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 20 सेकंदापर्यंत कोणतीही फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर
0: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्याबरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले.
0: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे. आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. कारण शेवटी तोच निकष आहे.
1: बरोबर.
0: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमची जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024ची जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली.
1: उत्पादन
0: खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100%पेक्षा जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटलवर गेले. कापसाचे 8/11 क्विंटलवर गेले आणि मक्याचे 23/38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: वा. हा किती

अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद, म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान, ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यात खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला.

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 7:45 झालेत. आता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रातील करिअरच्या संधी भाग 5.
1: श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी तुम्हा सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मागील 4 भागात आपण मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी कॉलेज या संदर्भात सविस्तर जाणून घेतलं. कार्यक्रमाचा हा शेवटचा भाग. चला तर याच विषयी अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या या कार्यक्रमात. आणि यासाठी आज आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर माधुरी मानवटकर, संचालिका मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर, मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर, अब्दुल वासिम व्हाईस प्रिन्सिपल मानवटकर नर्सिंग कॉलेज, डॉक्टर महेश हाडके प्रिन्सिपल मानवटकर फार्मसी कॉलेज घोडपेठ चंद्रपूर यांना. तर तुम्हा तिघांचेही कार्यक्रमात परत एकदा मनापासून स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर महेश सर, ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपल्या संस्थेमध्ये कोणत्या सोयी उपलब्ध आहे किंवा काय सांगाल तुम्ही?
2: ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इझी अप्रोच नसतो खूप साऱ्या नवीन अपडेट्स बद्दल किंवा काही, तर त्या विद्यार्थ्यांना फक्त आपल्या कॉलेजपर्यंत आले की त्यांना आपण बेसिक नॉलेज पासून सुरुवात करत असतो. विद्यार्थी आले की त्यांना ऍडमिशन प्रोसिजर काय असते, एज्युकेशन मध्ये को एज्युकेशन काय असते, लिमिटेड एज्युकेशन काय असतात, त्यानंतर त्यांना येण्या जाण्याची सुविधा जर कमी असेल तर आपल्या कॉलेजची बस फॅसिलिटी अवेल करून देत असतो. आणि विद्यार्थी समजा ग्रामीण भागातला आहे, त्याला कम्प्युटरचं नॉलेज थोडं फार जरी असलं तरी त्यांना आपल्याकडे सुसज्ज लॅब आहेत कम्प्युटरच्या, त्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देत असतो आपण. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबद्दलची माहिती देत असतो कारण की त्यांना ते थोडे वंचित असतात, तर तशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्यातल्या त्यात त्यांना राहण्याची सोय सुद्धा आपल्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे. एकदम व्यवस्थित असं खानावळ आहे कॉलेजचं.
1: अब्दुल सर, आपण या संदर्भात काय सांगाल?
3: जे बेसिकली कसं की आपण ग्रामीण क्षेत्रातील जे मुलांना जे इथे आणतो त्यांना शिष्यवृत्तीचं माहीत नसते, तर त्याच्याबद्दल त्यांना सांगणं आणि त्यांना ते पटवून देणं जेणेकरून की बाबा तुम्ही कॅटेगरीचे मुलं आहात तर मग तुम्ही शिक्षणातून का वंचित राहता, तुम्ही शिक्षण घ्या, तुम्हाला सगळं काही समाज कल्याण किंवा पीओ ऑफिस कडून सगळं तुम्हाला मिळतोय, मग तुम्ही का नाही घेत शिक्षण आणि तुम्ही प्रोफेशनल शिक्षण का नाही घेत आहे? शिक्षण खूप सारे आहेत पण प्रोफेशनल शिक्षण घेऊन अलग ही उसमें एक रिस्पेक्ट निर्माण हो जाती है. अगर हम प्रोफेशनल्स अगर कहलाते हैं तो प्रोफेशनल शिक्षण उनके बारे में उनको वो बात माहिती जी आहे ती त्यांना पटवून देणं, सोबतच त्यांना इथं आणून असं न सोडता त्यांना सर्वात आपण हँड होल्डिंग हे देत असतो ज्याच्यात त्यांना आपण राहायची सोय, खायची सोय, सोबतच आपण त्यांना म्हणतो की तुम्ही काहीच नका आणू, तुम्ही फक्त तुमचे कपडे आणा सोबत आणि पुस्तकं घ्या, आम्ही तुम्हाला पलंग देऊ, आम्ही तुम्हाला गादी देऊ, फक्त तुम्ही शिक्षणाची आवड ठेवा. आवड ठेवली की ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळं काही संधीही मिळेल आणि तुम्हाला जे काही लागतंय ते. आणि फिर से वही बोलूंगा की हमारे जो संस्थापक जो है सेक्रेटरी और मॅनेजमेंट चेअरमॅन ते स्वतःहून दर संडेला येऊन मुलांशी भेट घेतात, तर जेणेकरून कसं नाही की काही जर मुलांनी आम्हाला नाही सांगितलं तर ते त्यांना डायरेक्ट अप्रोच होतात. म्हणजे असं कुठेही आम्ही हेट ओपेक ठेवलेलं नाही की तुम्ही डायरेक्ट मॅनेजमेंटशी बोलू शकत नाही. टीचरचं काही चुकत असाल तुम्ही डायरेक्ट मॅनेजमेंटला कळवा. जर तुम्हाला मॅनेजमेंट पर्यंत पोहोचायला अवघड जातात मग तुम्ही आमच्या प्रॉपर थ्रू चॅनलनी जा. आणि कसं असतं ना, शहरी विभागातील मुलं आणि ग्रामीणच्या मुलांना डर असतो, तर ते डर आधी निघालं तर ऑटोमॅटिकली मुलं सामोर जातील. त्याच्यावर आपण सुरुवातीला मुलांवर महिना दीड महिना त्याच्यावरच आपण काम करत असतो की आधी तर तुम्ही जे शिक्षणाला आले ते बेसिक शिक्षण घ्या, सोबतच तुमचं मनातलं ते जे डर आहे ते काढा, तेव्हाच तुम्ही स्वतःला प्रेझेंट करू शकतील. आणि आमच्याकडे खूप चांगलं असं झालेलं नाही की सुरुवातीला जे मुलं आलेले ते खूप गावातले आहेत तर आणि पैशाचा त्यांना त्रास होता तर खूप म्हणजे असं डरडर के बात करते थे, लेकिन आज वही बच्चे जब हमको उनका कॅपॅबिलिटीज और उनकी कॅपॅसिटीज पता चली तो हमने उनके ऊपर ना वो प्रेशर डालना चालू किया, तो ऑटोमॅटिकली वो इतना अच्छा निकल के बाहेर आ रहे की अब हमको बोलने की जरूरत नाही. इफ वी हॅव टू से की आपल्याकडे हा नॅशनल प्रोग्राम सेलिब्रेट करायचा आहे तर मुलं स्वतःहून पुढे येतात. म्हणजे सुरुवातीला पहिल्या वर्षाला थोडंसं ताण द्यावं लागतं पण आता दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला आम्हाला काही स्थान द्यायची गरज नाही, ते स्वतः पुढे येतात. स्वतः सर आम्ही हे करून घेतो, आम्ही हे मॅनेज करतो सर, म्हणजे चांगली गोष्ट आहे.
4: मुलं तर इतके चांगलं भाषण देतात म्हणजे त्यांचं भाषण ऐकताना मला मंत्रमुग्ध होते. त्यांचं प्रेझेंटेशन, द वे ऑफ दे आर स्पीकिंग ऑन द स्टेज खूपच चांगलं असतं, म्हणजे खरंच वाखाणण्यासारखं आहे.
1: तर अब्दुल सर, पुढील 10 वर्षात नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्राचं भविष्य आपण कसे बघता?
3: बेसिकली नर्सिंग क्षेत्राबद्दल बोलणार. नर्सिंग कसं आहे की आता आपण तर खूप आता बेसिकनी सुरू केलेलं आहे पण नर्सिंग हा खूप पुढे गेलेला आहे. जेव्हापासून AI आलेलं तर

0: अजून वाटचाल खूप जोमाने चाललेली आहे. आपलं प्लॅनिंग असं आहे की आपल्याकडे ऑलरेडी डिग्री प्रोग्राम्स दोन आहेत, डिप्लोमा प्रोग्राम्स आहेत. पुढे आपण पोस्ट ग्रॅज्युएशन साठी पण बघतोय, पोस्ट ग्रॅज्युएशन सोबत अजून आपण कुठं आपल्याला अजून पसरता येईल, म्हणजे ओव्हरसीजचा आपण प्लॅन करतोय, जेणेकरून आपल्या मुलांना ओव्हरसीज जाऊन भारताच्या बाहेर जाऊन ते कसे ते स्वतःला अजून प्रूव्ह करू शकतात किंवा अजून कसे ते खेळू शकतात म्हणता येईल. प्रयत्न सुरू आहे की पुढच्या 10 वर्षात आपण आपल्या मुलांना कुठेतरी ओव्हरसीज बघावेत, आणि ओव्हरसीजला असताना आपल्या अल्युमिनाय असोसिएशन मुळे जे बाहेर गेलेले मुलं आहेत ते आपल्या मुलांना गेस्ट लेक्चर्स म्हणून किंवा त्यांना आपण इथं बोलून त्यांच्याकडून आपल्या मुलांना मार्गदर्शन करून घेणं हे एक लक्ष आपण साधून ठेवलेलं आहे. आणि सोबतच इथंच नाही तर तो हमारा अप्रोच ये है की अभी हमारे बच्चे सिर्फ पहले चंद्रपूर में निकले, इफ दे आर गुड दे विल डेफिनेटली वर्कआउट फॉर अदर प्लेसेस ऑल्सो. यावर्षी आपण प्लेसमेंट सेल निर्माण केलेला आहे कॉलेजला, जेणेकरून की त्यांना प्लेसमेंट कुठं कुठं मिळू शकते, नॉट ओनली इन महाराष्ट्र बट ऑल ओवर इंडिया. पहले तो इंडिया में हम देखते हैं हमारे बच्चे कितने निखर रहे हैं, फिर उसके बाद देखेंगे कि हाउ वी कैन मूव आउट फ्रॉम द इंडिया ऑल्सो. प्रयत्न सुरू आहे, बघू आपण पुढच्या काही वर्षात की तेही आपण इंडियन ओव्हरसीज पण जाऊ आपण नक्कीच.
1: तसेच आमच्या कॉलेजमध्ये बरेचसे आम्ही उपक्रम राबवतो, त्यामध्ये चंद्रपुरातले नामांकित डॉक्टर असो व्याख्याते असो यांचे आम्ही व्याख्यान अरेंज करतो आणि मुलांना त्याचं लाभ होत असतो. वर्षात असे 8 ते 10 लेक्चर्स आम्ही बाहेरून अरेंज करतो आणि ते लोक आमच्या मुलांना मार्गदर्शन करीत असतात.
2: तर फार्मसी क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर फार्मसी क्षेत्राचं भविष्य पीसीआयनी जे नवीन सिलेबस वगैरे इम्प्लिमेंट केलेलं आहे त्या अनुषंगाने बघितलं तर आता एआयचं वर्क खूप वाढत चाललेलं आहे. अगोदर फार्मसीमध्ये आपण बघितलं असेल की आपण तिथे फक्त मेडिसिन घ्यायला जायचो, आता तसं नाही राहिलंय मॅडम. आता क्षेत्रामध्ये इतकी उन्नती झालेली आहे की आता आपल्याला एज्युकेशन घेत असतानाच कळवल्या जाते की काउन्सिलिंग काय आहे, पेशंट काउन्सिलिंग काय असते, ऍडव्हर्स रिएक्शन ड्रग रिएक्शन काय असते. तर फार्मसी एज्युकेशन घेऊन पास झालेला जो विद्यार्थी आहे त्याला काउन्सिलिंग बद्दलचं जे नॉलेज असते त्याच्यामुळे प्रत्येक पेशंटला तो काउन्सिल करत असतो आणि डॉक्टरकडनं प्रिस्क्रिप्शन आल्यानंतर ग्रोथ इतकी झाली आता फार्मसीमध्ये की आता फार्मसीचे जे फार्मासिस्ट बसतात ते त्यांना खूप चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग करतात की ही मेडिसिन कशासोबत घ्यायला पाहिजे, कशासोबत नाही, कोणत्या टाइमला घेतली पाहिजे. बरी झाल्यानंतरही पेशंट असे आहेत जे मेडिसिन घेणं सोडून देतात, तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत, डोस कम्प्लिशन काय असते, कोणत्या परिस्थितीमध्ये डोस किती घेतला पाहिजे, स्किप झाला तर काय केलं पाहिजे, ह्या गोष्टीबद्दलचं नॉलेज देणं हे फार्मसी क्षेत्राची प्रगतीच म्हणाव की अगोदरच्या फार्मसीमध्ये जे चेंजेस होते ते आता बदलत आलेले आहेत, ते दिसत आहेत आता.
3: अच्छा, तर महेश सर जसं आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आपल्या कॉलेजची, तर या संदर्भात आपण काय सांगाल?
2: आता 30 जूनला आलेल्या नोटिफिकेशननुसार प्रवेश प्रक्रिया डिप्लोमाची जी आहे पदविकाची ती चालू झालेली आहे. त्या अनुषंगाने आपल्याकडे फॅसिलिटेशन सेंटर उपलब्ध झालेलं आहे मानवटकर कॉलेज ऑफ फार्मसीला. जुलैच्या 15 तारखेपर्यंत त्याची शेवटची डेट असून विद्यार्थ्यांनी आता घाई करणं गरजेचं आहे. जे 12वी सायन्स पास झालेले आहेत विद्यार्थी, जे इच्छुक आहेत डिप्लोमा इन फार्मसी शिकायला, आता ही सुवर्ण संधी आहे. आणि रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे, व्हेरिफिकेशन चालू झालेलं आहे, ऍडमिशन प्रोसेस एकंदरीत चालू झालेली आहे. तर त्या पोरांनी आता घाई केली पाहिजे. त्याकरिता त्यांना लागणारे कागद हे म्हणजे पासआउट झालेली टीसी, त्यांची लिव्हिंग सर्टिफिकेट, 10वी 12वीची मार्कशीट, नॅशनली डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट अगर ते रिझर्व्ह कॅटेगरीला बिलॉंग करत असतील तर त्यांना रिझर्व्ह कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स लागेल. कॉलेजला येऊन एकदा भेट द्यावी असं माझं स्वतःचं मत आहे आणि स्वतःच्या एज्युकेशन बद्दल त्यांनी स्वतःचा निर्णय घ्यावा.
3: अब्दुल सर, आपण या संदर्भात काय सांगाल?
0: जनरल नर्सिंग मिडवाईफरीचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत आणि ते सप्टेंबर पर्यंत चालतील. जे इच्छुक मुलं असतील तर त्यांना 12वी उत्तीर्ण पाहिजे, सोबतच 40% अबोव मार्क्स पाहिजे आहेत, तर त्यांनी ऍडमिशन सिक्युअर करू शकतात. 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. कागदपत्र जे लागणार आहे ते टीसी आहे, 10वी 12वीची मार्कशीट आणि डिप्लोमा आहे. ज्यांनी यावर्षी पास झालेले आहेत एचएससीचा डिप्लोमा आणि मार्कशीट दोन्ही एकत्रच येऊन राहिलेली आहेत. आणि रिझर्व्ह कॅटेगरी स्टुडंट असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे. व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल लागत नाही जीएनएम कोर्सला. आणि बीएससी साठी जर इच्छुक असाल तर ऑलरेडी एमएससीईटी झालेली आहेत. कॅपराउंड लगेच या महिन्याच्या शेवटपर्यंत कदाचित सुरू होतील, तर त्यांनी कॅपराउंड मध्ये फॉर्म भरायचे, कॉलेजचं नाव नमूद करायचं, कॉलेजचा कोड 09248 आहे, नमूद करू शकता बीएससी नर्सिंग साठी. पोस्ट बेसिक साठी प्रोव्हिजनल ऍडमिशन सुरू झालेले आहेत आपल्याकडे. जसे फायनल ऍडमिशन प्रोबेबली इन द मंथ ऑफ सप्टेंबर ऑक्टोबर होते, पण प्रोव्हिजनल ऍडमिशन आपल्याकडे पीबीबीएससीचे सुरू झालेले आहेत. ज्यांनी जीएनएम क्लिअर केलेले आहेत, त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन झालेले आहेत, त्यांनी आपले सीट सिक्युअर करू शकतात.
1: जर मुलांना कॉलेजमध्ये येऊन बघायचं असेल तर नुसतं ऐकण्यापेक्षा एकदा भेट दिलेली कधी चांगली असते. भेट दिल्यावर त्यांचं व्हिज्युअल इम्प्रेशन जे होईल कॉलेज बद्दलचं तर ते चांगलं होईल. म्हणून माझं असं आवाहन आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना, कोणत्याही कामकाजाच्या दिवशी 10 ते 6 दरम्यान भेट देऊ शकतात. भेटीदरम्यान त्यांना कॅम्पस दाखवण्यात येईल, प्रयोगशाळा दाखवण्यात येईल. आमचं मोठं सुसज्ज असं

0: ग्रंथालय आहे ते दाखवता येईल, आमचं हॉस्टेल आहे मुलांसाठी मुलींसाठी ते दाखवता येईल, आणि खरंच काय सोयी आणि सुविधा या कॉलेजमध्ये आहे ते त्यांना स्वतः बघता येईल. तर माझं एक आवाहन आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना, स्वतः येऊन बघा, कॉलेजचा अॅम्बियन्स फील करा, तिथल्या सोयी सुविधा बघा आणि मग डिसिजन घ्या. जे कोर्सेस सुरू केले आहे आपण चंद्रपूरला, स्टुडंटचा चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आम्ही अजून नवीन अभ्यासक्रम आणायचा विचारात आहोत. जसं नर्सिंगमध्ये एमएससी नर्सिंग असेल, डॉक्टरेट असेल, तसेच फार्मसीमध्ये एम फार्म असेल, फार्मडी असेल, हा पण आणण्याचा आमचा मानस आहे. तर माझी एकच इच्छा आहे की आमच्या इन्स्टिट्यूट मधून चांगले विद्यार्थी घडावेत आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ घ्यावा. स्वतःसोबतच स्पंदन शिक्षण मंडळ, तसंच मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि मानवटकर कॉलेज ऑफ फार्मसी ह्याचं नाव उज्ज्वल करावं असं मी मनोमन प्रार्थना करते.
1: तर माधुरी मॅडम, अब्दुल सर आणि महेश सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि तुम्ही छान सविस्तर पद्धतीने आपल्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद. तर कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. नमस्कार.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकलात. नर्सिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी या कार्यक्रमातला भाग पाचवा आज आपण ऐकलात. यामध्ये सहभाग होता डॉक्टर माधुरी मानवटकर, संचालक मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर आणि संचालक मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर, तसंच प्राचार्य डॉक्टर महेश हाडके फार्मसी कॉलेज घोडपेठ आणि उपप्राचार्य अब्दुल वसीम नर्सिंग कॉलेज घोडपेठ चंद्रपूर. या चर्चेचं संचालन केलं होतं हेमा बहादे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.
3: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोडपेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
4: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
3: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
4: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
3: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
4: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: विश्वासाचं ठिकाण,
4: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर. आणि तुम्ही इतके गंभीर वाटलं, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरच प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली. हा
0: काय हो?
1: तुझी साथ.
0: आणि तुमचीही.
2: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन पावले दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.
3: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतात. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8:15 झालेत. हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेऊया.

0: मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं हे होतं शकील बदायन यांचं गीत, संगीत रवी यांचं होतं.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे होतं मजरूह सुलतानपूर यांचं गीत. संगीत रोशन यांचं होतं. आता शकील बदायनी यांची रचना ऐकूया. नौशाद यांनी संगीतबद्ध केलेली.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत होता आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. आता सकाळचे 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून साक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून साक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून.

आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंड इथं पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथे मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथे काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी. तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र ॲपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4 ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूर बस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र

आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल मस्कत इथे ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, सागरी क्षेत्र, तंत्रज्ञान, संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाइल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथे एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथे बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8ही आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4000 वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुएरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथे काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्टन टेनिसमध्ये आज लंडन इथे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमने सामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाप्त होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख. श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्जपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.7 अब्जपर्यंत जाईल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषतः भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का? आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळोख, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलतं चित्र, संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोख सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
2: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली, त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्या शास्त्रज्ञ डॉक्टर के सी जकेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने UNDP ने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तो जगातील 90 देशांमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 तरुणांना न्याय, आशादायी आणि समतापूर्ण जगात त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली आहे.
1: हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय आहे?
2: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
2: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत. हा सिद्धांत वॉर्न थॉम्पसन यांनी 1929 मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे, त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
1: ते टप्पे कोणते?
2: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर, मृत्यूदर हे दोन्ही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे

0: जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काही पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशामध्ये घटता टप्पा सुद्धा असतो, हा पाचवा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
1: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
0: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे तिसऱ्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या तिसऱ्या टप्प्याची अशी वैशिष्ट्य आहेत की यामध्ये कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो, त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्य सेवामध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी पातळीवर स्थिर होतो, भारत साधारणपणे या तिसऱ्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
1: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
0: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगानं वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
1: लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्यक्षम वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते. पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन, व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो, जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम होतो, तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नात मध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते. आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंट हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
1: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलतंय?
0: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधासाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
1: सर, लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारणं कोणती?
0: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनांचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्या पाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि

0: 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68.84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्त्व त्यांना पडलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यू दर होता माता मृत्यू दर होता यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधामध्ये आरोग्य सेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यूसुद्धा कमी झाला आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आज कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयीसुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारण.
1: कोविड महामारीचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
0: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यू दरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यू दरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय आहे हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काही आपण स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारा स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांचे लोंढे ते पायी आपले लेकरं घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा मोठा परिणाम स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेलं आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला. जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
1: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
0: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011ची जी काही जनगणना होती या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025 अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025 सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे. म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर 1 आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात 1 नंबरला आला आणि चीन हा 2 नंबरला आलं असलेलं आपल्याला दिसून येतं. जगाच्या लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये वास्तवात. जगामध्ये 6 व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा 1 व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग 2.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येते. हे जरी खरं असलं संधी कशा प्रकारच्या या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे.

0: जवळपास 68% लोकसंख्या ही 15 ते 64 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे, उत्पादनक्षम जो काही घटक आहे, या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढी मोठी लोकसंख्या, त्यातून मोठी कामगार शक्ती, आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश, जो काही तरुण लोकसंख्या आहे, ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बल देणारी किंवा गती देणारी असणारी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित होत असलेली दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल, मोठी ग्राहक बाजारपेठ असेल, लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात. हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानंसुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल, संसाधनावर येणारा ताण असेल, गरीब आणि विषमता असेल आणि पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणून अशा स्वरूपाचे आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते, त्याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं युवा शक्ती कमी होऊन वृद्धांची वाढणारी संख्या जी काही असते यातून कामगार शक्ती कमी होते. तरुण लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या वृद्धांची वाढल्यास उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच फरक पडत असलेला आपल्याला दिसून येतो आणि आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे मात्र मंदावू शकतो आणि आरोग्य व सामाजिक सेवांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून अशा स्वरूपाचा सुद्धा त्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लोकसंख्याविषयक जागरूकता निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं योगदान देण्याचा आपण संकल्प करूयात. धन्यवाद.
1: सर, आज आपण इथे आलात आणि लोकसंख्या संधी की आव्हान या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान हा समन्वय कार्यक्रम ऐकलात. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्याला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला समन्वित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला.
4: दहा लाखांची लॉटरी मला.
5: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
6: आरबीआय सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
8: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
9: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
8: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
9: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
8: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
9: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
8: विश्वासाचं ठिकाण,
9: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
8: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक, BSc नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी.

0: फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा, अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया, मानवटकर कॉलेजकडे.
1: आकाशवाणीचे हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम ऐकूया.

गमत जम्मत चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे होतं शांताराम नांदगावकर यांचं गीत. संगीत अरुण पौडवाल यांचं होतं.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून.
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.
2: श्रोतो, आमच्या आजच्या हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये कॉक्लिअर इम्प्लांट कर्णबधीर मुलांना ऐकण्याची नवी संधी या विषयासंदर्भात कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर मंगेश गुलवाडे यांची ऐश्वर्या भालेराव यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. कार्यक्रमाची वेळ लक्षात घ्या 11:00.
3: जगी

अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि सचिन यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत अरुण पौडवाल यांचं होतं.

0: आइयो
1: शैलेंद्र सिंग राणी वर्मा कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं हे होतं नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं गीत. श्रोतो मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात गीतकार शांताराम नांदगावकर यांची गीतं आपण ऐकत आहात.

धुमधडाका या चित्रपटातलं ज्योत्स्ना हर्डीकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीत अनिल अरुण यांचं होतं. आणि आता मराठी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमामध्ये शेवटी प्रेम करूया खुल्लम खुल्ला चित्रपटातलं विनय मांडके आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया.

0: लो म्हणजे प्रेम.
1: अरे बाबा, एल ओ व्ही ई, लव म्हणजे प्रेम.
0: हा, तेच तर म्हणायचं होतं की मला.

0: श्रोत्यांच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात गीतकार शांताराम नांदगावकर यांची गीत आपण ऐकलीत. चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. श्रोत्यांच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आता 10:30 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त डॉक्टर संध्या कुलकर्णी यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. त्यानंतर 11:00 हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये कॉक्लिअर इम्प्लांट कर्णबधीर मुलांना ऐकण्याची नवी संधी या विषयासंदर्भात डॉक्टर मंगेश गुलवाडे यांची ऐश्वर्या भालेराव यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. आणि त्यानंतर 11:30 गीतसंवादाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात गाता रहे मेरा दिल. आणि श्रोते आमच्या उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेत 7:40 करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमांतर्गत संगीत क्षेत्रातील अभ्यासक्रम आवश्यक कौशल्य आणि करिअरच्या विविध संधी याविषयी अभिनय मानकर संगीत शिक्षक संरक्षण मंत्रालयाद्वारे संचालित सैनिक स्कूल चंद्रपूर यांची किशोर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत. त्याचबरोबर 8:40 बालसभा कार्यक्रमात आरोही सुगम संगीत विद्यालय राजुराच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम. आणि उद्या 10:30 सहवासाची सोन पाऊले या कार्यक्रमामध्ये श्री अनिल खममकर आणि सौ अरुणा खममकर यांची ऐश्वर्या भालेराव यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. तेव्हा उद्याचे हे तीनही कार्यक्रम आपण जरूर ऐका. यावेळी 10:31 झालीत. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कमी लोकसंख्या उत्तम शिक्षण आणि आरोग्य याविषयी डॉक्टर संध्या कुलकर्णी यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बघतो आहोत की लोकसंख्या ही झपाट्याने वाढताना आपल्याला दिसते आहे आणि या वाढत्या लोकसंख्येचा परिणाम परिवार समाज आर्थिक स्थिती पर्यावरण या सर्वांवर नक्कीच पडत असतो. 11 जुलैला आपण जागतिक लोकसंख्या दिन साजरा करत असतो. जागतिक लोकसंख्येच्या विविध समस्यांबाबत जागरूकता आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो या वाढत्या लोकसंख्येसाठी बरेच उपक्रम राबवले जातात.

0: शाश्वत लोकसंख्या वाढ आणि विकास साध्य करण्यासाठी जागतिक प्रयत्नांमध्ये योगदान देणाऱ्या उपक्रमांच्या क्षेत्रातील कामगिरीची नक्कीच ओळख पटवत असते. वाढत्या लोकसंख्येच्या चिंतांना प्रभावीपणे तोंड देण्यासाठी आपण हा दिवस साजरा करत असतो. श्रोतेहो, वाढत्या लोकसंख्येने जगातील बऱ्याच देशांसमोर मोठ्या समस्येचे रूप धारण केले आहे. याचा सर्वात जास्त तोटा विकसनशील देशांना होत असतो. लोकसंख्या स्फोट हा गंभीर आणि चिंताजनक असा विषय आहे. या दिवशी लोकांना कौटुंबिक नियोजन, लिंग समानता, मानवी हक्क आणि महिला आरोग्याबद्दल माहिती दिली जाते. श्रोतेहो, लोकसंख्या ही त्या त्या देशाची ताकद असते असं म्हटलं जातं. लोकसंख्येचा आकार किती आहे याचाही एखाद्या देशाच्या विकासावर आणि इतर गोष्टींवर परिणाम होतो. जर एखाद्या देशाची लोकसंख्या जास्त असेल तर त्या देशाचा विकास संथ गतीने होतो. अशा देशांसमोर अनेक आव्हानं उभे राहतात. वाढत्या लोकसंख्येला जगवण्यापासून नैसर्गिक स्रोतांचा योग्य वापरापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आशिया आणि आफ्रिका या खंडातील देशांच्या विकासाला वाढत्या लोकसंख्येमुळे आळा बसला आहे. तर श्रोतेहो, याच वाढत्या लोकसंख्येसंदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपण आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित केलेले आहे डॉक्टर संध्या कुलकर्णी यांना. मॅडम, आकाशवाणी स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज आहे 11 जुलै आणि 11 जुलैला आपण जागतिक लोकसंख्या दिन साजरा करतो आहोत. तर हा पहिला जागतिक लोकसंख्या दिन केव्हापासून साजरा करण्यात आला आणि या दिवसाचा इतिहास किंवा पार्श्वभूमी आपण काय सांगाल मॅडम?
1: जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलै 1989 रोजी साजरा करण्यात आला. डॉक्टर के सी झकेरिया जे जागतिक बँकेचे वरिष्ठ डेमोग्राफर होते त्यांनी 11 जुलै 1987 पासून जागतिक स्तरावर जागतिक लोकसंख्या मोजणी करणे सुरू केले आणि ते मोजणी 11 जुलै 1989 रोजी संपली. त्यावेळेला आपल्या जगाची लोकसंख्या 500 कोटी होती.
0: अच्छा.
1: आणि 11 जुलैला जो 500 कोटी व बालक जन्मला तो युगोस्लाव्हियामध्ये जन्मला. आत्ताच्या क्षणाला आपल्या जगाची लोकसंख्या ही 830 कोटी आहे आणि भारताची लोकसंख्या ही 147 कोटी आहे.
0: अच्छा. तर मॅडम, हा दिवस जो आपण साजरा करतो आहोत, आजच्या दिवसाचं महत्व काय सांगाल मॅडम? जसं आपण बघतो आहोत की वाढती लोकसंख्या आज आपल्याला दिसतेच आहे,
1: त्या वाढत्या लोकसंख्येची जी समस्या आहे त्यासाठी जगात जनजागृती करणे अत्यंत जरुरीचे आहे आणि ते आता आपण 11 जुलै 1989 पासून करतोच आहे. याचे आता आपण महत्व बघूया आणि तसंच उद्देश पण बघूया.
0: नक्की.
1: आता याचा मुख्य उद्देश काय आहे? मुख्य उद्देश म्हणजे लोकांना कुटुंब नियोजनचे महत्व समजावून देणे, कळवून देणे, ज्याच्यानी सुखी व निरोगी कुटुंब व्यवस्था तयार होईल.
0: अच्छा.
1: समाजात मुलगा मुलगी हा भेद कमी करून महिला सक्षमीकरण करणं अत्यंत जरुरीचं आहे. माता बालकांच्या आरोग्याविषयी जनजागृती करणं जरुरी आहे जेणेकरून माता मृत्यू प्रमाण व बालक मृत्यू प्रमाण हा दर कमी होईल. गरिबी व बेरोजगारी ह्या समस्येकडे जगाचे लक्ष वेधणे जरुरी आहे. मोठमोठे मशीन 1000-1500 लोकांची कामं करून घेतात, त्याच्यामुळे बेरोजगारी वाढते. तर जेव्हा जनसंख्या कंट्रोल होईल तर आपल्याला रोजगार मिळू शकतो. आता ह्या दिवसाचं सगळ्यात महत्व काय? सर्वात जास्त महत्व पर्यावरण संरक्षण.
0: अगदी.
1: लोकसंख्या वाढली, जंगले नष्ट होतील, तुम्हाला घर बांधायची आहेत, घर बांधली की शेतीसाठी जागा कमी होईल, शेतीसाठी जागा कमी झाली की अन्नधान्याचा तुटवडा पडेल आणि त्यामुळे महागाई वाढेल.
0: बरोबर.
1: तरुण पिढीला चांगल्या सुविधा, चांगले शिक्षण आणि भरपूर रोजगार मिळण्यासाठी लोकसंख्या नियंत्रित ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे.
0: अगदी अगदी.
1: मर्यादित संसाधनाचा वापर करून शाश्वत विकास करण्याचे ध्येय, शाश्वत विकास म्हणजे परमनंट विकास करण्याचे ध्येय साध्य कधी होईल? जेव्हा लोकसंख्या नियंत्रित राहील.

0: सांगते.
1: दिस प्लॅनेट म्हणजे अर्थ कॅन फुलफिल नीड्स ऑफ द पीपल. दिस अर्थ कॅन फुलफिल नीड्स ऑफ द पीपल बट नॉट ग्रीड ऑफ द पीपल. आपल्याकडे पाण्याचा साठा खूप मर्यादित आहे. जमीन मर्यादित आहे. का? कारण 2/3 ऑफ धिस अर्थ मध्ये काय आहे? नुसतं पाणी आहे. आणि 1/3 मध्ये जमीन आहे. या दोघांचा जर बॅलन्स झाला तर आपण सुखी जीवन जगू शकू. आणि हे केव्हा? जेव्हा लोकसंख्या नियंत्रित राहील.
0: अगदी अगदी. तर खरंच खूप छान सांगितलं मॅडम. आणि जसं प्रत्येकच हे जे घटक आहे हे फार महत्वाचे आणि खरंच हे कारणीभूत नक्कीच ठरतात. तर मॅडम, ही जी लोकसंख्या झपाट्याने वाढते जसं आता आपण बोलतो आहोत, तर आजची स्थिती नेमकी काय आहे आणि ही जी लोकसंख्या वाढण्याचं नेमकं कारण काय सांगाल मॅडम आपण?
1: आता लोकसंख्या वाढीचं कारण आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदर पाहिला तर कळेल. जन्मदर काय आहे? 26.5 पर 1000 पॉप्युलेशन. आणि मृत्यूदर काय आहे? 0.5% पर 1000 पॉप्युलेशन. म्हणजे 26.5 आणि 0.5 याच्यामध्ये खूप सारी तफावत आहे. त्याच्यामुळे लोकसंख्या वाढणे अत्यंत जरुरीचे आहे. तर आता विज्ञान आणि वैद्यकीय प्रगती, वैद्यकीय क्षेत्रात अफाट प्रगती झालेली आहे. ज्याच्यामुळे आधी काय जे दुर्धर आजार होते त्यावर आता औषधोपचार मिळतोय. त्यामुळे बालमृत्यू, अर्भक मृत्यू हे सगळं कमी झालेलं आहे. आणि माणसाचं सरासरी आयुष्यमान पूर्वी 35 ते 40 होतं, आता ते 65 ते 70 वर्ष झाले
0: वाढलेले आहे दिसतं आपल्याला.
1: जितकं आपलं विज्ञानाने गती पकडली तेवढीच लोकसंख्येनी पण गती पकडलेली आहे
0: नक्कीच.
1: आणि सगळ्यात म्हणजे प्रॉपर शिक्षणाचा अभाव आणि त्यातलं अज्ञान, कुटुंब नियोजनच्या पद्धतीचा वापर न करणे यामुळे लोकसंख्या वाढली.
0: बरोबर.
1: रूढी परंपरा धार्मिक समजुती हा तर भाग आहेच. मुलगा हा हवाच, घराण्याला मुलगा हा
0: वारसदार असावा.
1: त्यामुळे अपत्यांची संख्या वाढत जाते. जोपर्यंत मुलगा होत नाही अपत्य वाढत जातात. कुटुंब नियोजनाला विरोध करणारी खूप सारी सामाजिक परंपरा म्हणा किंवा सामाजिक मत आहेत. पूर्वी बालविवाह व्हायचे, 18-20 वर्षात बालविवाह होऊन जायचे. त्यामुळे प्रजोत्पादनाचा काळ वाढायचा. 18 ते 35 वर्षापर्यंत जी काही मुलं होतील ती होत राहतील. कारण कुटुंब नियोजन करायचं नाही. मुलं होणे ही देवाची देणगी आहे. कुटुंब नियोजन करणे नाही. कुटुंब नियोजन केल्यास पाप आहे. ह्या सगळ्या रूढी समजुती यामुळे अंधश्रद्धेमुळे लोकसंख्या वाढीस लागते.
0: तर मॅडम खरंच आपण छान सांगितलं. म्हणजे बरेच असे गैरसमज आहेत. जसं आपण बोललात की कुटुंब नियोजन करणं, किंवा आज बघतो की जर दोन मुली झाल्या तर परत तिसरा म्हणजे इश्यू ते ठेवतात, कारण मुलगा हवा, घराला वारसदार हवा. हे बरेच असे गैरसमज आहे. तिथे मला वाटतं कधी कधी घरचे जे ज्येष्ठ व्यक्ती आहे ती देखील कारणीभूत ठरतात असं वाटतंय. तर पण आज थोडंफार कुठेतरी चित्र बदललेलं दिसतंय आपल्याला. तर मॅडम, ही जी वाढती लोकसंख्या आहे याचे दुष्परिणाम नेमके काय होऊ शकतात असं आपल्याला वाटतं?
1: आता लोकसंख्या वाढीचे परिणाम खूप सारे आहेत. याच्यात मुख्य म्हणजे अन्नधान्याचा तुटवडा. कसं काय? कारण घरात जर खाणारी तोंडे वाढली तर अन्नधान्याचा तुटवडा होणारच.
0: बरोबर आहे.
1: तेवढं पाणी कन्झ्युम केल्या जाईल घरामध्ये, त्यामुळे शेतीला पाणी कमी पडेल आणि त्यामुळे शेतीचे उत्पादन कमी होतील, महागाई वाढेल. जर व्यवस्थित अन्नधान्य मिळालं नाही तर कुपोषण होणार. दुसरी गोष्ट, तुम्हाला निवारा म्हणजे एका घरात जर 4 बदली 8 लोक राहायला लागली तर तुम्हाला जागा पुरणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही दुसरे घर बांधणार. दुसरे घर बांधलं म्हणजे तुमचं जमीन त्याच्यात घर बांधण्यामध्ये आली, तेवढी जमीन शेतीसाठी कमी पडणार. म्हणजे दॅट इज अ विशियस सर्कल. जर तुम्ही हे सगळं करत जाल तर तुमचं खाणं पिणं राहणं यामध्ये खूप सारा परिणाम होऊ शकतो.
0: अगदी.
1: आता दुसरं मुख्य म्हणजे दळणवळण आणि शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा अभाव तयार होतो. अपघाताचे प्रमाण वाढतं. सर्व मुलांना शाळा व महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. गरिबांना शिक्षण घेणे अवघड होतं. कारण जसं जसं आपण बघत आहोत की शाळेच्या

0: फी वाढत आहेत, त्याच्यामुळे जे गरीब लोक आहेत ते नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेतात, त्यामुळे जसं शिक्षण पाहिजे तसं शिक्षण त्यांना मिळत नाही. आणि ह्या सगळ्यामुळे सगळ्यात महत्वाचा जो होतो गुन्हेगारीचे प्रमाण वाढणे,
1: बरोबर आहे,
0: हा खूप मोठा धोका आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपण सुरक्षित जीवन जगू शकत नाही.
1: अगदी अगदी. अजून एक इथे याच्यात महत्वाचा घटक ठरतो असं वाटतं की आरोग्य सेवा देखील
0: तुटवडा होतो.
1: हा हा हा.
0: प्रॉपर तुम्हाला ट्रीटमेंट मिळणं कठीण जाते. जितकी संख्या वाढेल तितक्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा पण कमी पडायला लागते. महागाई वाढते, तुम्ही औषधं विकत नाही घेऊ शकत, कारण आपली तेवढी ऐपत नसते महाग औषधं घ्यायची. जर आपली संख्या कमी राहील, औषधीची किंमत कमी होईल, आपण ते औषध घेऊ शकतो.
1: अगदी अगदी. छान सांगता आहात मॅडम आपण. तर मॅडम, लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल असं आपल्याला वाटतं मॅडम?
0: लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी खूप साऱ्या योजना आहेत. सगळ्यात महत्वाचं शिक्षणाचा प्रसार. जर एक फॅमिली शिक्षित झाली, तिला कळलं की हो बा की आपली लोकसंख्या वाढतीये, आपण घरातलं एक किंवा दोन किंवा दोन एवढेच आपले अपत्य राहिलं तर आपण व्यवस्थित जीवन जगू शकू. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे शिक्षणाचा प्रसार. दुसरी गोष्ट महिलांचे सबलीकरण. जेव्हा महिला सक्षम होईल, ती घरात जर कमावून आणेल तर ती घरच्यांना ज्येष्ठ लोकांना सांगू शकेल की आई बाबा असं नाही असं करणे आहे. हे कधी शक्य होईल? जेव्हा ती पैसा कमावून आणेल, त्यांच्या पदरात घालेल आणि त्यांना म्हणेल हे बाबा हे योग्य आहे, तर मग सगळा घरचा परिवार तिच्या पाठीमागे उभं राहील आणि आपण लोकसंख्या तिच्या थ्रू कमी करू शकू. आणि दुसरं कुटुंब नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी. प्रत्येक ठिकाणी की कुटुंब नियोजन काय आहे, कशासाठी करतात, जे काही अज्ञान आहे ते दूर करणं जरुरी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं विवाहाचं स्त्रियांचं वय वाढवणे जरुरी आहे. म्हणून आता 21 वर्ष मुलींच्या लग्नाचं वय केलेलं आहे.
1: अच्छा.
0: आणि तसेच कुटुंब नियोजनच्या ज्या काही प्रोसिजर्स त्या उपलब्ध करून देणे.
1: अच्छा.
0: हा, तर आता त्याच्यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या, पॉपर्टी, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, ह्या सगळ्या पुष्कळ गोष्टी आहेत. आपण जर हे एक एक करून बघत जाऊ तर बराच वेळ लागेल, पण ह्यात मी एवढं सांगेन की 25 वर्ष ते 35 वर्ष या वयामध्ये तुम्ही गर्भनिरोधक गोळ्या, गर्भनिरोधक इंजेक्शन, कॉपर टी आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हे सगळे तुम्ही करू शकता. पण ह्यासाठी प्रत्येक वेळेला डॉक्टरांना कन्सल्ट करून केल्याशिवाय अंधश्रद्धेपायी किंवा अज्ञानापायी तुम्ही काहीही डिसिजन घ्यायची नाही. प्रत्येक गोष्ट अंडर सुपरविजन ऑफ अ डॉक्टर करणे जरुरी आहे.
1: अच्छा. तर मॅडम, ही जी वाढती लोकसंख्या आहे आणि विकास याचा काही संबंध आहे का?
0: हो, पहिले वाढती लोकसंख्या झाली की सर्वात जास्त त्याचा परिणाम राष्ट्रावर पडतो.
1: अगदी.
0: मुख्य म्हणजे आर्थिक समस्या, इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स. बेरोजगारी वाढते व गरिबी वाढते. कारण वाढत्या लोकसंख्येच्या याच्याने रोजगार तेवढा आपल्याला मिळत नाही. महागाई वाढते, त्याच्यामध्ये सगळंच आलं, अन्नधान्य आलं, शिक्षणाचा खर्च आला आणि मूलभूत ज्या काही आपल्या सुविधा आहे त्याच्यावर ताण पडतो. म्हणजे शाळा, महाविद्यालय, रुग्णालय ह्या सगळ्या अपुरी पडतात. मुख्य दर्जेदार आरोग्य व दर्जेदार शिक्षण मिळणे बंद होते.
1: बरोबर आहे.
0: खूप ठिकाणी शहरीकरण झालेलं आहे, पण जशी जशी लोकसंख्या वाढते आहे तशी तशी गलिच्छ वस्ती वाढतात आहेत, सांडपाणी वाढत आहे, मग तेवढे व्हेइकल्स वाढतात आहेत, त्याच्यामुळे प्रदूषण होत आहे. शेवटी काय की तुमचं आरोग्य धोक्यात येत आहे. जेवढी लोकसंख्या वाढेल तेवढं तुमचं आरोग्य धोक्यात येणार.
1: नक्कीच.
0: आणि सोशल इन्स्टॅबिलिटी होते. सोशल इन्स्टॅबिलिटी म्हणजे सामाजिक अस्थिरता. ती का होते? कारण जसं नागरिकांमध्ये संघर्ष होतो, पिण्याच्या पाण्यासाठी किंवा रोजच्या वापराच्या पाण्यासाठी लाईन लागलेली असते, तिथे भांडणं होतात, तिथे गुन्हे

0: गुन्हेगारी होते. नंतर आपण राशनच्या दुकानासमोर बघतो खूप सारी लाईन असते. जर लोकसंख्या नियंत्रित असती तर ती लाईन कमी झाली असती. पेट्रोल पंपावर बघतो आपण हे भली मोठी लाईन. जर आपली लोकसंख्या नियंत्रित असेल तर मग पेट्रोल पंपवर लाईन होणारच नाही ना.
1: अगदी अगदी अगदी. मॅडम खरंच छान सांगितलं. आपण आर्थिक विकासात कसा या वाढत्या लोकसंख्येचा परिणाम झालेला दिसतो. मॅडम मगाशी तर आपण सांगितलं की पर्यावरण किंवा आरोग्य विभागावरही यात दुष्परिणाम होतात. कोणते बरे असे दुष्परिणाम आहेत?
0: तुम्हाला राहण्यासाठी घरं पाहिजे तर तुमची जंगलं तोडल्या जातील. जशी जंगलं तोडल्या जातील तसा आता आपण बघतोय की हवामानामध्ये खूप बदल होतोय. कधी खूप पाऊस येतो कधी खूप ऊन वाढतं. तर हे सगळं का होत आहे? बॅलन्स कमी झालेला आहे पर्यावरणाचा. आपल्याला जंगलांची खूप जरुरी आहे म्हणून आता सगळीकडे झाडे लावा जीव वाचवा हे सुरू झालेलं आहे. हेच लोकसंख्या नियंत्रित राहिली तर आपल्याला झाडे तोडावी नाही लागणार. आणि हा जो टेन्शन आहे की मी आज 25 झाडं लावतो हा प्रॉब्लेम येणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं झाडं तोडल्यामुळे प्रदूषण होतं, त्याच्यामुळे आरोग्य बिघडतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या नियंत्रित ठेवणे खूप जरुरी आहे.
1: अगदी अगदी.
0: आरोग्य म्हणजे जेवढी लोकसंख्या वाढेल तेवढे रोगराई वाढेल आणि एकमेकांचं इन्फेक्शन एकमेकांना लागेल. त्याच्यामुळे खूप सारी अशी रोगराई पसरेल की ज्याची ट्रीटमेंट करणं शक्य नाही. त्याच्यामुळे एव्हरीथिंग शुड बी इन बॅलन्स्ड कंडिशन.
1: अगदी अगदी. जसं आपण मग कधी कधी बघतो की औषधांचा देखील तुटवडा आपल्याला
0: औषधांचा तुटवडा पडतो. औषधं अवेलेबल असतात पण आपण खरेदी नाही करू शकत कारण आपल्याला तेवढा रोजगार नाहीये. तरी पुष्कळ आता सरकारनी खूप साऱ्या अशा योजना तयार केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे गरीब लोकांना फ्री मध्ये ट्रीटमेंट होऊ शकते. जसं पंतप्रधान जन योजना आहे, बांधकाम योजना, या ठिकाणी त्यांची जर नोंदणी असेल तर आम्ही लोक फ्री मध्ये ट्रीटमेंट करून देऊ शकतो.
1: अच्छा. तर मॅडम जसं वाढत्या लोकसंख्ये वाढीसाठी नेमकी शासनाची भूमिका कशी आहे? म्हणजे
0: शासनाने खूप सारं छान काम केलंय लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी. भारत सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 म्हणजे नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 लागू केलेली आहे.
1: अच्छा.
0: ती कुटुंब नियोजन फॅमिली प्लॅनिंग सर्वप्रथम कुटुंब नियोजन फॅमिली प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला कुटुंब नियोजन करण्यासाठी सरकारतर्फे जे काही आहेत जसे कंडोम आहेत, गर्भनिरोधक गोळ्या आहेत, गर्भनिरोधक इंजेक्शन आहेत, हे सगळे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट किंवा अगदी कमी दरामध्ये अवेलेबल करून दिलेले आहे. तर ह्यावर सगळ्या आपल्या जनतेने लक्ष द्यावे की आपलं कुटुंब कसं नियंत्रित ठेवता येईल.
1: अच्छा.
0: आणि त्यासाठी सरकारने खूप सारे प्रोव्हिजन्स करून दिले आहे. तुम्ही सरकारी दवाखान्यात जा किंवा पीएचसीला जा तिथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळे प्रोसिजर सगळे मिळतील. पण त्याचा उपयोग कसा करणे हे शेवटी अल्टिमेटली लोकांवर
1: डिपेंड आहे.
0: तसंच स्त्री शिक्षण व स्त्रियांचं सक्षमीकरण खूप जरुरी आहे. मुलींना शिक्षण फ्री मध्ये मिळून राहिलेलं आहे. अशा काही संस्था आहेत की ज्या मुलींना स्कॉलरशिप देतात, त्यांचं 10वी पर्यंतचं एज्युकेशन देतात आणि फ्री ऑफ कॉस्ट देतात. आता आम्हीच 3 मुलींना अडॉप्ट केलेलं आहे की ज्या आम्ही दर महिना 1000 रुपये स्कॉलरशिप देतो आमच्या तर्फे 8वी 9वी 10वी होईपर्यंत. आणि 10वीला तिला चांगले पर्सेंटेज मिळाले की पुढच्या शिक्षणासाठी पण हेल्प करतो. तर ह्या 3 मुली 3 वेगवेगळ्या शाळेमधल्या आहेत आणि दर महिन्याला येऊन ते माझ्याकडनं 1000 रुपये सरांकडनं 1000 रुपये घेऊन जातात. आणि आज महिनाभर काय तुमचा अभ्यास झाला काय नाही, कशात किती मार्क्स मिळाली आणि तब्येत कशी आहे, ह्या आरोग्य आणि शिक्षण ह्या सगळ्यांना आम्ही घेऊन त्यांचं पालन पोषण करत आहे. असं सगळ्यांनी जर केलं तर चांगलं एज्युकेशन मिळेल आणि महिला सक्षमीकरण होईल.
1: अगदी अगदी.
0: कारण जर महिला चांगली असेल तर मग कुटुंबाचं केव्हा पण अधोगती होत नाही.
1: अगदी खरंच छान सांगितलं मॅडम आपण.
0: आणि अजून

0: की शासनाने दोन अपत्यावर कुटुंब नियोजन करणाऱ्या म्हणजे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्याला शासनातर्फे आर्थिक प्रोत्साहन दिलेलं आहे.
1: अच्छा.
0: त्यांना काही पैसे मिळतात आणि दोन मुलींवर केलं तर मग त्या मुलींचं शिक्षण वगैरे सगळे जे काही प्रोसिजर आहे ते सरकारतर्फे केल्या जाते.
1: अच्छा.
0: आणि जे लोक दोन मुलांपेक्षा जास्त अपत्य तयार करतात त्यांना निवडणुकीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे.
1: काही काही क्रायटेरिया असं ठेवल्यामुळे देखील लोकसंख्याचं प्रमाण कमी होण्यास मदत नक्कीच होईल. तर मॅडम आपल्याला काय वाटतं जनजागृती कशा पद्धतीने या लोकसंख्ये संदर्भात करता येईल?
0: जनजागृती करणे म्हणजे हम दो हमारे दो हा नारा घरोघरी पोहोचवणे जरुरी आहे. ह्यासाठी कारण जर कुटुंब नियंत्रित राहील तर लोकसंख्या नियंत्रित राहील.
1: खरंच.
0: पथनाट्य आयोजित करा, स्थानिक भाषेतून भरपूर ठिकाणी जाऊन चर्चा करणे, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत.
1: नक्कीच मॅडम. तर मॅडम कोणताही दिवस जेव्हा आपण साजरा करतो तर त्या दिवसाची एक संकल्पना असते, थीम असते आणि वर्षभर त्या थीमनुसार काम सुरू असतं. यावर्षीची जागतिक लोकसंख्या दिनाची थीम काय आहे?
0: जागतिक लोकसंख्या दिन म्हणजे 11 जुलै 1989 पासून जी सुरू झाली त्याची 2026 रोजी जी थीम आहे ती आहे एम्पॉवरिंग यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट इन अ फेअर अँड होपफुल वर्ल्ड. युवा युवतीचे सक्षमीकरण त्यांच्या कुटुंबाप्रती सुंदर जगात देऊ. प्रदूषण मुक्त आरोग्य नीती. आता जे काही पुढचं भवितव्य आहे ते युवा पिढीवर अवलंबून आहे.
1: अच्छा. तर मॅडम या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: श्रोत्यांना ऍज अ डॉक्टर हेच सांगू इच्छिते, दोन मुलांचे कुटुंब सुखी जीवनाचा पाया. लोकसंख्या मर्यादित करूया, पृथ्वीचे रक्षण करूया. छोटा परिवार सुखी परिवार. लोकसंख्या वाढ थांबवा, भविष्याला सुरक्षित करा. टू चिल्ड्रन ब्राईट फ्युचर, मोर चिल्ड्रन नो फ्युचर. सेव्ह द अर्थ फ्रॉम पॉप्युलेशन एक्सप्लोजन. सेव्ह द अर्थ फ्रॉम पॉप्युलेशन एक्सप्लोजन नेचर्स अल्टिमेट वॉर्निंग. नेचर्स अल्टिमेट वॉर्निंग टुवर्ड्स फॅमिली प्लॅन.
1: तर मॅडम आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि अतिशय महत्वाचा हा जो विषय आहे लोकसंख्या याबद्दल अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण आपल्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम. कुटुंब असेल लहान तरच होईल देश महान. करूया कुटुंबाचे नियोजन, आनंदी राहूया प्रत्येक जण. तर श्रोते हो कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. नमस्कार.
2: जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कमी लोकसंख्या उत्तम शिक्षण आणि आरोग्य या विषयासंदर्भात डॉक्टर संध्या कुलकर्णी यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकलीत. मुलाखतीचा हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.

श्रुती होयानंतर ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात फोन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजच्या कार्यक्रमात कॉक्लिअर इम्प्लांट कर्णबधीर मुलांना ऐकण्याची नवी संधी या विषयासंदर्भात कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर मंगेश गुलवाडे यांची ऐश्वर्या भालेराव यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.

0: दहावी झाली बारावी झाली आता पुढे काय
1: आर्ट्स कॉमर्स सायन्स नाहीतर तू तुझं पाय
2: कन्फ्युजन ही कन्फ्युजन है सॉल्यूशन कुछ पता नहीं
3: बहुत विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरन किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात
4: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं
3: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची
4: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
5: करिअरच्या नव्या दिशा श्रोते उद्याच्या करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमामध्ये सकाळी 7:40 संगीत क्षेत्रातील अभ्यासक्रम आवश्यक कौशल्य आणि करिअरच्या विविध संधी याविषयी अभिनय मानकर संगीत शिक्षक सैनिक स्कूल चंद्रपूर यांची किशोर भावरकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रमाची वेळ लक्षात असू द्या उद्या सकाळी 7:40

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 11 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर. आजच्या कार्यक्रमात कॉक्लिअर इम्प्लांट या कर्णबधीर मुलांना ऐकण्याची नवी संधी याविषयी कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर मंगेश गुलवाडे यांची ऐश्वर्या भालेराव यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. हॅलो डॉक्टर ह्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आरोग्य हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान ठेवा आहे. अनेक आजारांप्रमाणेच श्रवण दोषांचेही वेळेवर निदान आणि योग्य उपचार झाले तर अनेक मुलांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते. आज वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानामुळे तीव्र किंवा अतितीव्र श्रवण दोष असलेल्या मुलांसाठी कॉक्लिअर इम्प्लांट ही उपचार पद्धती आशेचा नवा किरण ठरत आहे. श्रोतेहो, आज याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर मंगेश गुलवाडे सर. सर, आपलं आकाशवाणीच्या वतीने स्टुडिओत खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, आता आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले मला सांगा की कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे नेमकं काय.
2: नमस्कार. आकाशवाणी चंद्रपूरने आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम आणि आरोग्यासंबंधित असणारा विषय घेऊन

0: जनजागृती करण्याचा हा जो उपक्रम आहे हा नक्कीच वाखाणण्याजोगा आहे, प्रशंसनीय आहे. आता आपण जो प्रश्न विचारला आहे कॉक्लिअर इम्प्लांट, कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी म्हणजे ही एक शस्त्रक्रिया आहे.
1: अच्छा,
0: ही शस्त्रक्रिया सुरू होण्याआधी, याच्यावर चर्चा सुरू होण्याआधी मी आपणास कानाबद्दलचं थोडक्यात माहिती सांगतो. आपण कसं ऐकू शकतो, कसं ऐकतो. कानाचे तीन प्रकार आहेत. आपल्याला जसं बाहेरून दिसणारा जो कान आहे त्याला आपण बाह्य कान म्हणतो, आतमध्ये मध्य कान असतो आणि त्याच्याही आतमध्ये अंतर कान असतो, म्हणजेच एक्स्टर्नल इयर, मिडल इयर आणि इनर इयर. जेव्हा बाहेरचा आवाज किंवा साऊंड एनर्जी ही आपल्या बाहेरच्या कानातून आतमध्ये, म्हणजेच बाह्य कानातून आतल्या कानामध्ये कर्णपटलावर जेव्हा ते त्याचे ध्वनी आदळतात, म्हणजे साऊंड एनर्जी जी असते ती त्या कर्णपटलावर आदळल्यानंतर तिच्या मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतरित होते आणि त्याच्यानंतर कर्णपटल्यानंतर आतमध्ये आतल्या कानापासून तर मज्जातंतूपर्यंत म्हणजेच ब्रेनपर्यंत हा आवाज पोहोचतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर मग आपल्या मेंदूमध्ये एक केंद्र आहे, त्या केंद्रावर त्याचं नोंद झाल्यानंतर मग आपल्याला ऐकण्यास येतं. आणि अशा प्रकारची ही ऐकण्याची प्रक्रिया ही आपलं नॉर्मल किंवा ज्या पद्धतीने कोणाला काही त्रास नाही अशा पद्धतीने ती होत असते.
1: अच्छा,
0: परंतु काही बालक किंवा काही पेशंट यांना ऐकण्यामध्ये या ठिकाणी बाधा येते. आता ही बाधा लहान मुलांमध्ये समजा असली तर ती लहान मुलांमध्ये असणारी बाधा या माध्यमातून समजा त्रास होत असेल तर त्याला त्या बालकाला ऐकायलाच येत नाही. आणि अशामुळे हे श्रवण बाधित जे बालक असतात, जर आपण ऐकूच शकलो नाही तर त्यांना ऐकल्यानंतर जे काही त्यांना बोलण्यासाठी
1: सर एक कॉल येतोय, कॉल आपण घेऊया आणि मग पुढे तुम्ही आम्हाला बाकी सगळी माहिती देऊ शकता. हॅलो
2: हॅलो
1: डॉक्टर.
2: हॅलो, नमस्कार मॅडम. डॉक्टर सरांना मला एक प्रश्न विचारायचा होता.
1: हा,
2: माझं नाव महेश आहे.
1: अच्छा,
2: मी चंद्रपूरवरून बोलतो.
1: हा हा,
2: मला असा प्रश्न विचारायचा होता की माझा मुलगा जो आहे 3-3.5 वर्षाचा आहे.
1: अच्छा,
2: आणि तो क्वचित एक दोन शब्द असा बोलतो, जसं मम्मी पप्पा.
1: हा,
2: आणि त्याला आवाज दिला तर त्याला आवाज येतो पण तो लक्ष देत नाही, म्हणजे म्हणजे त्याला ऐकू येते की नाही येते आम्हाला लक्षात नाही आलंय अजून.
1: अच्छा,
2: तर
1: ओके,
2: त्याबद्दल जाणायचं होतं थोडं.
0: हा प्रश्न चांगला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना मी आपणास सांगू इच्छितो की यामध्ये प्रत्येक मुलाची श्रवण क्षमता जी असते ती वेगवेगळी असते. प्रथम जे श्रवण तज्ञ आपण किंवा कान नाक घसा तज्ञ असतात त्यांच्याकडून त्याची तपासणी करून घेणं आवश्यक असतं. परंतु काही, आता तुम्ही जसं म्हणतायत की मुलांनी आवाज देत फक्त आई मम्मी म्हणत आहे, याचा अर्थ मुलाचं त्या ठिकाणी लक्ष राहत नाहीये. नंबर एक, समजा त्याचं लक्ष नसेलही तरी त्याला ऐकायला येत नाहीये, लक्ष देऊनही ऐकायला येत नसेल तर याचा अर्थ त्याचं कुठे ना कुठेतरी आवाज जो आहे हा कानाच्या माध्यमातून पोहोचत नाही आहे. आणि मग ते मुलं श्रवण बाधित किंवा त्यांना ऐकण्याची क्षमता कमी होते. आता यामध्ये आपल्याला ही जे हा जो त्रास आहे हा त्रास आपल्याला त्याची तपासणी करून घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्याचा आवाज हा कानाच्या पटलापासून मेंदूपर्यंत पोहोचतोय की नाही पोहोचत, त्यासाठी विविध तपासण्या आपल्या करत असतो आपण. त्याच्यामध्ये महत्वाची एक तपासणी असते ती असते बेरा, किंवा आपण त्याला त्याच्या आधी म्हणू शकतो ऑडिओमेट्री. ऑडिओमेट्री हे साधारणपणे जे बालक, जी मुलं, जे व्यक्ती प्रतिसाद देऊ शकतात त्यांना त्यांच्यासाठी केली जाते. परंतु जे बालक लक्ष देत नाही किंवा ते प्रतिसाद देऊ शकणार नाहीत तर अशा बालकांसाठी बेरा नावाची एक टेस्ट असते, त्याला म्हणतो आपण ब्रेन स्टेम इवोक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री. तर ती तपासणी केली तर त्या मुलांच्या कानामधून मेंदूपर्यंत आवाज पोहोचतो की नाही पोहोचत त्याची ही तपासणी असते. आणि त्याच्यानंतरचे मग पुढे त्या पद्धतीचं तपासणी केल्यानंतर त्याची ट्रीटमेंट केली तर नक्कीच त्या मुलाला ऐकायला येऊ शकतं. परंतु पहिल्यांदा सर्वात महत्वाचं म्हणजे त्या मुलाला ऐकायला येतं की नाही येत, त्यासाठी मात्र आपल्याला ENT सर्जन करून त्याची तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
2: थँक्यू सर.
1: ठीक आहे, पुढे बोलू शकतो.
0: आता यामध्ये जसं आपण आता चर्चा केली होती की मेंदूपर्यंत आवाज पोहोचणे हा फार महत्वाचा आहे. आता आवाजच पोहोचला नाही तर तो

0: बालक ती व्यक्ती किंवा तो माणूस किंवा ते मुलं रिप्रोड्यूस करू शकत नाही, बोलू शकणार नाहीत.
1: अच्छा,
0: म्हणजे आवाज पोहोचलाच नाही तर त्यांना माहितीच पडणार आवाज हा कोणता आहे, आणि आवाज आल्यानंतर, आवाज नाही आल्यानंतर त्यांना पुढे जे बोलण्यासाठी जे काही प्रक्रिया करावी लागते किंवा बोलण्याचं असतं ते बोलू शकत नाही. त्याच्यामुळे मग ही मुलं डेफ अँड डम असतात, म्हणजे मुलं बहिरे, आणि त्याच्यामध्ये वाचा दोष पण येऊ शकतो, म्हणजे त्यांना बोलता येत नाही, म्हणजे डेफ अँड डम म्हणतो आपण. मुके आणि बहिरे अशी ही मुलं होऊ शकतात.
1: अच्छा, पण मग हे ओळखायचं कसं लहान मुलांमध्ये की त्या बाळाला ऐकू येत नाहीये?
0: आता नक्की, आता मी जस्ट आपल्या एका श्रोत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की याच्यामध्ये आपल्याला ENT सर्जनची फार महत्वपूर्ण घटक आहे या पूर्ण प्रक्रियेमध्ये. त्याच्याद्वारे आपल्याला त्या मुलाला ऐकायला येतं की नाही त्यासाठी ENT सर्जन कोण तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
1: अच्छा, मुलांमध्ये जन्मानंतरच ही तपासणी करणं आवश्यक असतं का?
0: आता कसं आहे की हा प्रश्नाचं उत्तर देताना मी एक नक्की सांगेल की श्रवण चाचण्या बऱ्याच असतात.
1: सर एक कॉल येतोय, आपण घेऊया. हॅलो हॅलो डॉक्टर.
2: हॅलो डॉक्टर.
1: हा बोला.
2: मी सुनीता भिसे बोलते चंद्रपूरवरून.
1: बरं,
2: मला सरांना एक प्रश्न विचारायचा होता. माझे सासरे आहेत 80 वर्षाचे.
1: अच्छा,
2: तर ही जी कॉक्लिअर इम्प्लांट जी प्रोसेस आहे त्यांनी त्यांचा लाभ होईल का?
1: अच्छा,
0: याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे कॉक्लिअर इम्प्लांट, शक्यतो आपण ज्या मुलांना ऐकायला येत नाही त्यांच्यासाठी आपण करीत असतो,
2: आणि लहान
0: मुलांमध्ये. आणि आता आपले जे सासरे आहेत ते 80 वर्ष वयाचे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला मात्र नक्कीच पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की ENT सर्जन कोण तपासणी करून घेणं, आता याच्यामध्ये आपल्या सासऱ्यांची ऑडिओमेट्री बहिरेपणाची तपासणी करून घेणं आवश्यक आहे. ती तपासणी आता तपासणी केल्यानंतर त्याच्यात आपल्याला दोन प्रकारचे बहिरेपणा जाणवू शकतात. एक सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस, म्हणजेच त्यामध्ये जे नसेद्वारे किंवा आपण नर्वद्वारे जे कंडक्शन होत असतं ते कमी होणे, आणि दुसरा प्रकार असतो कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस, म्हणजे ज्या ठिकाणी आवाजाचं माध्यमातून पुढे जातच नाही, म्हणजे त्याच्यात कंडक्शन होत नाही बरोबर अशा ठिकाणी. परंतु ज्या पद्धतीचे आपला जो प्रश्न मला असा वाटतं की त्यांना हा सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस असेल, आणि याच्यावर ऑडिओमेट्रिक केल्यानंतर याच्यावर आपण समजा तपासणी केल्यानंतर जो पद्धतीचा बहिरेपणा आहे त्या पद्धतीच्या बहिरेपणावर ट्रीटमेंट म्हणून कर्ण यंत्र आपण लावलं तर नक्कीच त्यांना याच्यामध्ये फायदा होईल आणि त्यांना ऐकू देखील येईल.
2: अच्छा, धन्यवाद सर. पण सर परत एक प्रश्न विचारायचा आहे मला की लहान मुलांनी जर याचं इम्प्लांटची जी ही प्रोसेस केली तर काही साईड इफेक्ट वगैरे होतात का? मग
0: याच्यामध्ये कसं आहे की समजा आपण अनुभवी ENT सर्जन कडून ही शस्त्रक्रिया करून घेतली तर नक्कीच ही आपण सुरक्षित मानतो. प्रत्येक शस्त्रक्रियेप्रमाणे काही धोके असू शकतात, परंतु योग्य नियोजनामध्ये पण शस्त्रक्रिया केली तर त्या अशा पद्धतीचे धोके देखील आपण टाळू शकतो, आणि कॉक्लिअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया ही आपण करू शकतो.
2: ठीक आहे सर, धन्यवाद, छान माहिती दिली आपण.
0: थँक्यू
1: सर. पुढे आपण
0: आता हा जो विषय आपण पुढे आपण घेतो आहे तो म्हणजे साधारणपणे कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी किंवा शस्त्रक्रिया. याच्यामध्ये जेव्हा आपण जन्मानंतर मुलांचे जे आपण तपासणी करतो त्याच्यामध्ये एक OAE टेस्ट असते, ऑटो अक्वास्टिक इमिशन, त्या माध्यमातून आपल्याला ते प्रतिसाद देऊ शकतो की नाही बाळ, त्याच्यावर एक प्राथमिक तपासणी आपण जन्म झाल्यानंतर लगेच करू शकतो, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते प्रतिसाद देत असेल तर मग आपल्याला पुढे नॉर्मल बेबी होण्यामागे म्हणजे आपल्याला लक्षणं राहतात. परंतु समजा प्रतिसाद देत नसेल तर पुन्हा एकदा आपल्याला मग ते मी जसं आता सांगितलं बेरा टेस्ट करावी लागते. बेरा टेस्ट केल्यानंतर मग त्याच्यामध्ये काही गुणदोष आढळले तर त्याच्यावर मग आपल्याला पात्र जे काही एलिजिबल आपले जे बालक आहेत म्हणजे बालक पात्र याच्यासाठी म्हणतोय की त्याच्यामध्ये पूर्ण इव्हॅल्युएशन केल्यानंतर ज्या बालकांना त्याचा उपयोग होऊ शकतो अशा बालकांसाठी आपण शस्त्रक्रियाही करू शकतो, ती म्हणजे कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी.
1: अच्छा, मग ह्या शस्त्रक्रियेनंतर त्या मुलाला लगेच ऐकू येतं का की त्यानंतर काही अजून प्रोसिजर असतात?
0: नाही, म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर लगेच ऐकू येतं का तर याचं उत्तर नाही आहे. शस्त्रक्रियेनंतर काही आठवड्यानंतर आपण ते काही उपकरण सुरू करतो त्याला आपण ऍक्टिव्हेशन म्हणतो.
1: सर एक कॉल येतोय तो घेऊया आपण. हॅलो डॉक्टर, नमस्कार.
3: हॅलो
1: हॅलो,
3: वैष्णवी बोलते.
1: अच्छा बोला.
3: मॅडम, माझ्या आजीला बहिरेपणा आहे.
1: अच्छा,
3: म्हणजे कमी आहे थोड्या प्रमाणामध्ये. तर त्याचं नेमकं कारण काय आहे?
1: अच्छा,
0: आजीचा जो बहिरेपणा आहे तो पाहण्यासाठी मी पुन्हा एकदा सांगेल की ENT सर्जन कोण तपासणी करून घेणं आवश्यक आहे, कारण कधी कधी

0: असतं बाह्यकान ते मध्यकान, त्यामध्ये बऱ्यापैकी घाण असू शकते किंवा आपण त्याला साध्या भाषेत म्हणतो मळ असू शकतो. तर मळ काढल्यानंतर मग आपल्याला समजून येतं की आजीला बहिरेपणा राहील आहे किंवा नाही. आणि तपासणी केल्यानंतर समजा कान व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर तरी देखील त्यांना बहिरेपणा असेल तर मग आपल्याला एक ते ऑडिओमेट्री टेस्ट असते कानाची बहिरेपणाची, तर ती टेस्ट केल्यानंतर आपल्याला समजून येईल की आजीला बहिरेपणा हा कोणत्या प्रकारचा आहे. आणि समजा बहिरेपणा हा ज्या पद्धतीचा असेल त्या पद्धतीचे ट्रीटमेंट आपल्याला पुढे त्या अनुषंगाने करता येते. त्याच्यामध्ये कर्णयंत्र हा देखील एक ऑप्शन आहे.
1: अच्छा, तर ते युज करावं लागेल.
0: हा, म्हणजे बहिरेपणा समजा जास्त असेल, सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस असेल, तर त्यामध्ये मग आपल्याला कर्णयंत्राशिवाय दुसरा पर्याय नसतो. आजीचं वय किती आहे?
1: आजीचं 75.
0: तर मोस्ट प्रोबेबली सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस असण्याची शक्यता आहे. त्यांची एकदा तपासणी करून घ्या आणि मग त्याच्यानंतर ट्रीटमेंट पार्ट म्हणून एक हिअरिंग एड किंवा कर्णयंत्र आपण लावू शकतो.
1: ओके डॉक्टर, ठीक आहे. अजून काही असे उपाय वगैरे करू शकतो का?
0: हा, तेच म्हणजे मला
1: पहिले तपासणी करावं लागेल.
0: हा, तपासणी करून घ्यायची आणि त्या अनुषंगाने आपल्याला समजा तिथं कुठे कंडक्शन बरोबर होत नसेल, आवाज बरोबर जात नसेल कानापासून तर मेंदूपर्यंत, त्याची तपासणी केली त्याच्यानंतर आपल्याला समजतं. आपल्याला बाहेरचा कान दिसतो पण आतलं काही दिसत नाही, त्याच्यामुळे आतल्या कानाची तपासणी करून घेणं हे आपलं महत्वाचं आहे. त्याच्यानंतरच मग पुढची ट्रीटमेंट करता येते.
1: ओके डॉक्टर, याच्यासाठी कोणती टेस्ट वगैरे करावं लागेल?
0: टेस्ट ऑडिओमेट्री नावाची टेस्ट असते, म्हणजे ज्या पद्धतीने आपण डोळे जसे आपले कमजोर झाले तर तेव्हा डोळ्याने दिसत नाही तेव्हा आपण डोळे तपासून घेतो, त्याचं रिफ्रॅक्शन पाहतो किती कुठून कसं आपल्याला कमी दिसतं, तर त्याच त्याच प्रकारची टेस्ट ही कानाच्या बहिरेपणाची असते, त्याला ऑडिओमेट्री म्हणतो आपण. तर ती टेस्ट करून घेतल्यानंतर आपल्याला पुढचं ट्रीटमेंट करणं सोपं जातं.
1: ओके डॉक्टर, थँक्यू डॉक्टर.
0: थँक्यू
2: सर, आपण कंटिन्यू करू शकतो.
0: हा, यानंतर आपल्याला जो प्रश्न होता की शस्त्रक्रियेनंतर मुलाला बालकांना ऐकायला येतं का लगेच, तर लगेच तर ऐकायला येत नाही, परंतु त्या काही आठवड्यांनी आपण ते उपकरण जे असतं जे आपण कॉक्लिअर इम्प्लांट म्हणजे कॉक्लिया म्हणजे कानाचा आतला भाग त्याला आपण कॉक्लिया म्हणतो, त्या ठिकाणी जे आपण यंत्र ठेवतो त्याला कॉक्लिअर इम्प्लांट म्हणतो. तर मग ते इम्प्लांट आपल्याला ऍक्टिव्हेट करावं लागतं, ते सुरुवात करावी लागते आणि त्यानंतर मग त्याचं साधारणपणे सेटिंग करावं लागतं. सेटिंग केल्यानंतर मग ते स्पीच थेरपीच्या माध्यमातून आणि बाकीचे सगळ्या गोष्टी आपण केल्यानंतर मग त्या मुलाची बोलण्याची क्षमता हळूहळू विकसित होते. म्हणजे त्याच्यामुळे जेव्हा कानाचा बहिरेपणा कमी झाला तर लगेच मग बोलण्याची क्षमताही त्याच्यामध्ये वाढू शकते, ऐकण्यासोबत बोलणे मुलाचं चालू होऊ शकतं.
2: अच्छा, मग ह्या स्पीच थेरपीचं काय इम्पॉर्टन्स आहे, ते अगदी करणं आवश्यक आहे का?
0: आता समजा आपण कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी केली तर नक्कीच त्याच्यामध्ये स्पीच आणि लँग्वेज थेरपी याचा अत्यंत महत्वाचा भाग आहे, कारण त्यामुळेच मुलाला ऐकताना जे काही आवाजाचा जो अर्थ आहे तो समजतो आणि बोलण्याचं त्याचं कौशल्य विकसित होते. आजकाल आपण त्याला ऑडिओ व्हिज्युअल थेरपी देखील एक नवीन पद्धती सुरू झालेली आहे, त्या ऑडिओ व्हिज्युअल थेरपीच्या माध्यमातून देखील या मुलांना ऐकण्यासाठीची जी क्षमता आहे ती वाढू शकते आणि अतिशय उत्कृष्टपणे मुलं त्याला प्रतिसाद देखील देतात.
2: अच्छा सर, आता हे जे कॉक्लिअर इम्प्लांट आहे, मुलांची शस्त्रक्रिया झाली, स्पीच थेरपी झाली, मुलं सामान्यपणे बोलू लागले, तर त्यांना मग सामान्य जीवन जगता येतं का? त्यांना सामान्य शाळेत जाता येतं का? इतरांशी नीट संवाद साधता येतो का?
0: नक्कीच, कॉक्लिअर इम्प्लांटच्या या शस्त्रक्रियेनंतर सामान्य शाळेत तो मुलगा जाऊ शकतो, पण योग्य वेळी त्याच्यासाठी निदान आपण यशस्वी शस्त्रक्रिया आणि नियमित स्पीच थेरपी ऑडिओ व्हिज्युअल थेरपी केले तर नक्कीच ते मुलं त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद देतात आणि मग ते नॉर्मल किंवा आपण सामान्य शाळेमध्ये देखील शिक्षण घेऊ शकतात आणि इतर मुलांप्रमाणे ते जीवन देखील जगू शकतात.
2: अच्छा सर, ह्याच्यामध्ये मग पालकांची भूमिका कशी राहते?
0: याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांचीच भूमिका आहे, कारण जेव्हा बाळ जन्माला येतं त्याच्यानंतर आई बाबा म्हणा किंवा जसे जे पालक आहेत सोबत असणारे त्यांना प्रथमतः हे याबद्दलची माहिती होऊ शकते, कारण कधी कधी मुलगा किंवा मुलगी किंवा जे मुलं आहेत बाळ जन्माला आल्यानंतर प्रतिसाद देत नाहीत किंवा कधी कधी आवाजाकडे लक्ष देत नाहीत, तर मग ते कधी कधी आपण असं म्हणतो की नाही बाळ मोठं झाल्यावर तो ऐका त्याला ऐकायला येईल. तर असं एखादं मुलं आवाजाला प्रतिसाद देत नसेल म्हणजे किंवा मग त्याच्यामध्ये साधारणपणे विलंब

0: होत असेल
1: तर
0: मग त्याच्यामध्ये पुढे जाऊन बोलण्यास देखील तो विलंब होऊ शकतो. म्हणजे हा मुलगा किंवा मुलगी मोठा झाला आपोआप बोलायला लागेल साधारणपणे अशी आपण वाट पाहायला नको. त्याच्यामुळे त्वरित आपल्याला याच्याबद्दलच माहिती झाली आहे आपल्याला जाणवलं की नाही आपला आपलं मूल हे प्रतिसाद देत नाही आहे तर नक्कीच त्या पालकांचं त्याच्यात महत्वाचा रोल आहे. कारण मुलगा किंवा ते मुलगी हे काही स्वतःहून काही सांगणार नाहीत किंवा ते स्वतःहून काही बोलणार देखील नाहीत
1: तर
0: त्यावेळेस अशा वेळेस पालकांची भूमिका महत्वपूर्ण असते. त्या पालकांनी त्वरित आपल्या ओळखीचे किंवा आपले पेशंट नेहमी आपण ज्यांच्याकडे घेऊन जात असतो ENT सर्जनकडे तिथं घेऊन गेल्यानंतर योग्य वेळी त्यांचे उपचार आणि साधारणपणे समजा कॉक्युलर इम्प्लांट झाल्यास त्या मुलांचं नक्कीच म्हणजे ऐकण्याचं समजा त्यांची क्षमता कमी असेल तर मग ते ऐकू शकतात आणि त्यांना बोलण्याची नवी संधी देखील मिळू शकते.
1: त्यांच्या आयुष्यात म्हणजे ती सुधारणा येऊ शकते की आपण ऐकू शकत नाही हा एक जो न्यूनगंड मुलांमध्ये त्याच्यानंतर तयार होतो की आपल्याला ऐकताच येत नाही आहे ते दूर होऊ शकतं अगदी लहानपणापासून आपण जर याच्यावरती प्रयत्न केले आणि काम केलं.
0: म्हणजे जागरूक पालक आणि वेळेवर उपचार हेच मुलाच्या उज्ज्वल भविष्याचं गमक आहे असं म्हणू शकतो.
1: सर आता मला सांगा की कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया किती खर्चिक आहे आणि ती कुठे होते
0: हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण शेवटी जेव्हा आपण तपासणी करतो स्पेसिफिक टेस्ट होतात बालकांचं आपल्याला बहिरेपणा समजतो आणि त्याच्यानंतर करायचं काय पुढे तर याच्यावर आपण असं आता जसं चर्चा केली आपण कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी म्हणजे शस्त्रक्रिया हा त्याच्यावर एक उपाय आहे. पण ती शस्त्रक्रिया कुठे होते शस्त्रक्रिया ही साधारणपणे ENT सर्जनकडे आपण करीत असतो आणि त्यामध्ये आता आजकाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच कॉर्पोरेशनचे महाविद्यालय असतात तिथं ह्या शस्त्रक्रिया होतात. आता याच्यामध्ये साधारणपणे ढोबळमानाने विचार केला तर प्रायव्हेट हॉस्पिटल म्हणू शकतो आपण आणि सरकारी हॉस्पिटल तर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये म्हणजे आपल्याला करायचं जरी असेल तर साधारणपणे याचा खर्च हा थोडा जास्त राहतो. साधारणपणे 9 ते 10 लाखापर्यंतचा खर्च येतो. याच्यामध्ये कॉक्लिअर इम्प्लांट पासून तर त्याची स्पीच थेरपी त्याचं लँग्वेज थेरपी त्याचं ऑडिओ व्हिज्युअल थेरपी त्याच्यासोबतच त्याचं पोस्ट ऑपरेटिव्ह सगळं इव्हॅल्युएशन हे आपण असा विचार केला तर साधारणपणे हा खर्च येतो. त्याच्यामध्ये कॉक्लिअर इम्प्लांटचाच खर्च साधारणपणे 5 ते 5.5 लाखापर्यंत आहे.
1: अच्छा
0: तर हे प्रायव्हेट सेटअपचं झालं. पण ज्यांना शक्य होत नसेल तर त्याचं गव्हर्नमेंट सेटअपमध्ये ज्या ज्या ठिकाणी ह्या सुविधा उपलब्ध आहेत त्या त्या ठिकाणी आपण करू शकतो. जरी ही खर्च सक्रिय असली तरी आर्थिकदृष्ट्या आपण दुर्बल घटकांना किंवा दुर्बल कुटुंबियांना देखील याची विविध मार्गांनी मदत होऊ शकते. म्हणजे आता याच्यामध्ये म्हटलं तर पात्र जे रुग्ण आहेत त्यांना साधारणपणे केंद्र शासनाच्या आरोग्य योजना आहेत राज्य शासनाच्या योजना आहेत तसेच काही प्रकरणांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि इतर शासकीय आरोग्य योजनेद्वारे मदत मिळू शकते.
1: अच्छा मग त्याचं प्रोसिजर काय राहतं म्हणजे जर एखाद्या मुलाला आपल्याला ऑपरेशन करायचं ठरवलं आहे तर मग आता पुढे काय प्रोसिजर राहिलंय.
0: आता याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की विविध संस्थेच्या माध्यमातून देखील आपल्याला मदत होऊ शकतेच. पण समजा पहिल्यांदा इव्हॅल्युएशन करणं फार महत्वाचं आहे आणि ह्या ज्या काही योजना आहेत ह्या साधारणपणे वर्ष दोन वर्ष वयाच्या आतील बालकांना यामध्ये लाभ आहे मिळू शकतो आणि ह्या पद्धतीचं ती अशी शासनाकडची रचना आहे. आणि समजा याबद्दलचे पूर्ण तपासणी झाल्यानंतर नोंदणी करावी लागते ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सर्जरी होते. आता आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर इथे आपण प्रयत्न करीत आहोत परंतु इथे काही अडचणी सध्या आहेत. नागपूरचा विचार केला तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे तिथं त्याच्यासोबत काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सोबतच काही खाजगी हॉस्पिटल आहेत तिथेही होऊ शकतात. पण अशा ठिकाणी काही हॉस्पिटल हे संलग्न असतात या योजनेच्या मध्ये तर ते असे संलग्नित हॉस्पिटलच्या ठिकाणी आपल्या नोंदणी केली तर त्या नोंदणी केल्यानंतर मग त्यांचं जे काही तांत्रिकदृष्ट्या जे काही कागदोपत्र व्यवस्थितपणे आपण त्याच्यामध्ये पाठपुरावा केला तर नोंदणी केल्यानंतर मग त्या पद्धतीने त्या सर्जरीही होऊ शकते. आता असा विषय जर असेल तर नक्कीच अशा पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे आपल्या बालकासाठी मुलासाठी पुढे येऊन या पद्धतीने जिथं कुठे सर्जरी होते त्या ठिकाणी जाऊन नोंदणी करून शस्त्रक्रिया करून घेणं हे महत्वाचं आहे.
1: सर ह्या याच्यात तुम्ही आता कागदपत्र बोलले तर अशी कुठली कागदपत्र ह्याच्यासाठी महत्वाची राहतात काय पूर्तता

0: करावी लागते.
1: कागदपत्र म्हणजे साधारण त्या ठिकाणचं, आता उदाहरण दाखल नागपूरला समजा करायचं असेल तर नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन त्या ठिकाणी मदत करत असते त्या ठिकाणच्या रुग्णांना. आणि महाराष्ट्रामध्ये असणारे जे आहेत रुग्ण म्हणा किंवा ज्यांना गरज आहे त्यांचं आधार कार्ड आवश्यक असतं. आणि आधार कार्डच्या सोबतच महत्वपूर्ण म्हणजे जे काही आपण तपासण्या केल्या असतात ती कागदपत्र महत्वाची असतात. आणि याच्यात अजून एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्री सहायता निधी देखील 2 लाखापर्यंत ही मिळत असते. महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 1.61 लाखापर्यंत मदत होऊ शकते. आणि पूर्णमध्ये महानगरपालिका मुख्यमंत्री सहायता निधी असा विषय केला तर साधारणपणे आपल्याला थोडीफार ती मदत सर्व ठिकाणी करून काही खर्च आपल्याला करावा लागू शकतो.
0: अच्छा, तेच म्हणणार होते की तुम्ही म्हणलात की 8 ते 9 लाख रुपयाचा खर्च आहे तर शासनाकडनं आपल्याला 2 लाखापर्यंतची मदत आपण समजूया. त्याच्यानंतर मग जो निधी आहे किंवा जे मशीन आहे मग तो खर्च पालकांना करावा लागतो का?
1: नाही, याच्यामध्ये साधारणपणे मी जो आता सांगितला खर्च हा 9 ते 10 लाखापर्यंतचा हा खर्च प्रायव्हेट सेक्टर मधला आहे. त्याच्यातला मुख्य खर्च जो आहे म्हणजे इम्प्लांट जे आहे ते आता कोणत्या प्रकारचं वापरतो त्याच्यावर असतं. साधारणपणे 5.5 लाखापर्यंतचं ते कॉक्लेअर इम्प्लांट मिळतं. आणि याच्यासोबतच जो खर्च राहतो तो प्रायव्हेट सेक्टरचा म्हणतो म्हणजे ऑपरेशनचा खर्च त्याच्यानंतरचा फॉलोअपचा खर्च असा असतो. परंतु हे काही योजनांचा विचार केला तर एक राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम योजना आहे त्याच्या अंतर्गत आपण नोंदणी केली तर साधारणपणे 5.5 लाखापर्यंतची मदत त्याच्यातून होऊ शकते. आणि जे सांगायचा मुद्दा असा आहे की हा केवळ विषय म्हणजे एका संस्थेसाठी मर्यादित न राहता हे सगळे एकत्रित एफर्ट्स घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या बालकाला आपण मदत करू शकतो. म्हणजेच राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम योजना 5.5 लाखापर्यंत, मुख्यमंत्री सहायता निधी 2 लाखापर्यंत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना त्याच्यामध्ये 1.61 लाखापर्यंत असं सगळं एकत्र करून मग त्या रुग्णाला ती शस्त्रक्रिया सर्वसाधारणपणे मोफत होऊ शकते.
0: अच्छा, म्हणजे या तिन्ही योजनांचा लाभ एक व्यक्ती किंवा एक बालक घेऊ शकतो. अच्छा, मग ह्याच्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता वगैरे करावी लागते का की हे शासनाच्याच यंत्रणेमार्फत होतं?
1: हा, शासनाच्याच यंत्रणेमार्फत होतं. परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे डॉक्युमेंटेशन ते अपलोड करावं लागतात. म्हणजे मग ते अपलोड केल्यानंतरच कागदपत्री तुमचं सर्व अप्रुव्हल आल्यानंतर मग पुढच्या दृष्टीने मग ते पुढच्या शस्त्रक्रियेचं

0: क्षण देऊया. कॉक्लिअर इम्प्लांटच्या सर्जरीबद्दल यामध्ये शस्त्रक्रियेचा लाभ घेऊया आणि सर्व मुलांना आनंद देऊया.
1: निश्चितच सर, निश्चित ह्या सगळ्या माहितीचा फायदा आपल्या श्रोत्यांना जरूर होईल. सर, आज आपण इथे कॉक्लिअर इम्प्लांट या शस्त्रक्रियेविषयी अत्यंत सोप्या आणि सर शब्दात अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिली, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, एखादं मूल आवाजाला प्रतिसाद देत नसेल, बोलण्यात विलंब होत असेल किंवा श्रवण दोषाची शंका वाटत असेल तर वेळ न घालवता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या, कारण वेळेवर निदान, योग्य उपचार, नियमित स्पीच थेरपी आणि पालकांचं सातत्यपूर्ण सहकार्य यामुळे अनेक मुलांना ऐकण्याची, बोलण्याची आणि आत्मविश्वासाने जगण्याची नवी संधी मिळू शकते. श्रोते हो, आजचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. अशाच आरोग्यविषयक महत्वपूर्ण माहितीसह पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

हॅलो डॉक्टर, हा फोन इन कार्यक्रम आता आपण ऐकलात. आज या कार्यक्रमामध्ये कॉक्लिअर इम्प्लांट कर्णबधीर मुलांना ऐकण्याची नवी संधी या विषयासंदर्भात कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर मंगेश गुलवाड यांची ऐश्वर्या भालेराव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या कार्यक्रमामध्ये तांत्रिक सहाय्य होतं इंजिनियर चंदुमत्ते, किशोर वसाके, किशोर पिंदे आणि सतीश धुर्वे यांचं. या कार्यक्रमाचे सादर करते होते उमेश दुपारे. हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGHS रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचं ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल
2: 103 MHz FM ध्वनी लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 11:30 झालेत. आता माहिती आणि मनोरंजनावर आधारित गीत संवादाचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो, डॉक्टर वसंतराव देशपांडे आणि अनुराधा कोडवाल यांनी गायलेलं हे भक्तिगीत आपल्या सगळ्यांच्याच हृदयात बसलेलं गीत आहे. पण या लोकप्रिय गीताचे गीतकार आपल्या लक्षात आहेत का? नक्कीच असतील. होय, ते होते सतत ओठांवर खेळणारी गाणी देणारे गीतकार शांताराम नांदगावकर. सहज सुंदर शब्दांची गुंफण करून दर्जेदार भावस्पर्शी गीतं देणारे गीतकार शांताराम नांदगावकर. आज 11 जुलै हा त्यांचा स्मृती दिन आहे. आजच्या दिवशी 2009 साली ते आपल्यातून कायमचे निघून गेले, मात्र मागे सोडून गेले आपले शेकडो भावस्पर्शी गीतं. त्यांची गीतं अनंत काळ रसिकांचं मनोरंजन करत राहणार आहेत आणि त्या गीतांद्वारे गीतकार म्हणून शांताराम नांदगावकर आपल्या आठवणीत राहणार आहेत. आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून त्यांच्याच गीतांचा आपण आनंद घेतो आहोत.

श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांनी वेगवेगळ्या विषयांवरची वेगवेगळ्या स्वरूपाची गीतं लिहिलीत. त्यांनी भावगीतं लिहिलीत, भक्तिगीतं लिहिलीत, बालगीतं, लोकगीतं आणि चित्रपट गीतं लिहिलीत. त्यांच्या गीत लेखनाची प्रेरणा होते प्रसिद्ध लोकशाहीर अमर शेख. अगदी शालेय जीवनापासून शांताराम नांदगावकर हे कविता लिहू लागले होते. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते मुंबईमध्येच नोकरीला लागले आणि त्यांच्या साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या कार्याची सुरुवात झाली. भावगीताच्या प्रांतातून त्यांचा यशस्वी असा प्रवास सुरू झाला.

श्रोतो, प्रारंभीच्या काळात शांताराम नांदगावकर यांनी बंदिनी या दूरदर्शन मालिकेसाठी एक शीर्षक गीत लिहिलं होतं. हृदयी पान्हा नयनी पाणी जन्मो जन्मीची कहाणी बंदिनी स्त्री ही बंदिनी हे त्यांचं प्रचंड लोकप्रिय झालं. त्यानंतर त्यांनी बंदिनी आणि रजनीगंधा या ध्वनिमुद्रिका काढल्या, त्यासुद्धा खूप लोकप्रिय झाल्या. गीतकार शांताराम नांदगावकर यांनी अवीट गोडीची गीतं लिहिलीत. मी वाऱ्याच्या वेगाने आले तुझ्या प्रीतीने धुंद झाले अशीच साथ राहू दे फुलास सौरभाची उधळीत ये रंगा सखे प्रीतीच्या येऊ कशी प्रिया सवे तुझ्या तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला प्रीतीच्या चांद राती रात्र आहे पौर्णिमेची धुंदीत गंधीत होऊन सजना प्रीतीत रंगून जाऊया सांज रंगात रंगून जाऊ ये प्रिये हा दुरावा कशाला गा गीत तू सतारी सजल नयन नित धार बरसती किंवा मी एक तुला फूल दिले सहज न कळता अशी बरीच लोकप्रिय गीतं श्रोते आपल्या स्मरणात आहेत.

संगीतकार शांताराम नांदगावकर यांनी श्रोतेहो बालकांसाठी काही गीतं लिहिलीत. त्यातलं ससा आणि कासवाच्या कथेवरचं प्रेरणादायी गीत बालकांच्याच नव्हे तर मोठ्यांच्याही फार आवडीचं आहे. त्या गाण्याचा आनंद घेऊया.

श्रोतेहो, गीतकार शांताराम नंदगावकर यांनी अनेक भक्तिगीतंही लिहिलीत. अष्टविनायक चित्रपटातलं त्यांचं प्रथम तुला वंदितो कृपाळा, तसंच ओठ मुकुंदा, श्रीरंग सावळा तू, मी गौरकाय राधा, मुरलीधर घनश्याम सुलोचन, हरि नाम मुखी रंगते, एक तारी तरी वाजते, गोड नामी तुझा दंगते, किंवा रामप्रहरी रामगाथा, अशी बरीच भक्तिगीतं त्यांनी लिहिली आहेत. श्रोतेहो, 1980 दशकापर्यंत एकीकडे हिंदी चित्रपटांचा प्रभाव वाढत चालला होता आणि मराठी चित्रपटसृष्टीला मात्र वाईट दिवस येऊ लागले होते. तशा काळात गीतकार शांताराम नांदगावकर यांनी मराठी चित्रपटांसाठी गीतं लिहायला सुरुवात केली. 1980 अष्टविनायक चित्रपटातली त्यांची भक्तिगीतं फार लोकप्रिय झाली. पुढे पैजेचा विडा, बिनकामाचा नवरा, आम्ही दोघं राजा राणी, गंमत जम्मत, अशी ही बनवा बनवी, धूमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, चंबू गबाळे, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, चंगू मंगू, दे धडक बेधडक, अशा अनेक मराठी चित्रपटांची एकाहून एक सरस गीतं लिहून मराठी चित्रपटांचा पडता काळ उचलून धरण्यात शांताराम नांदगावकर यांनी मोठंच योगदान दिलंय. 1990 बिलनशी नागिन निघाली, नागोबा डोलाया लागला या त्यांच्या गीतानं तर धम्माल उडवून दिली. त्या गाण्यावर लग्नाच्या वरातही डोलायला लागल्या होत्या. शांताराम नांदगावकर हे शीघ्र कवी म्हणून चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रिय झाले होते. प्रसंगांशी अनुरूप गीतं लिहिण्यामध्ये त्यांचा हातखंडाच होता. अरुण पौडवाल आणि शांताराम नांदगावकर यांच्या गीतसंगीतामुळं मराठी चित्रपटाचं संगीत पुन्हा भरून आलं.

श्रोतेहो, मराठी चित्रपटांची गीतं किशोर कुमार यांच्याकडून गाऊन घ्यावीत असा विषय जेव्हा पुढे आला तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधला गेला. पण मराठीमधले ळ च असे नीट उच्चार काढणं जमणार नाही असं सांगून पार्श्वगायक किशोर कुमार यांनी नकार दिला. तेव्हा शांताराम नांदगावकर यांनी किशोर कुमार यांना कठीण शब्दांच्या उच्चारणाची अडचण होणार नाही अशी शब्दरचना करून त्यांच्यासाठी गाणी लिहिली. आणि काय आश्चर्य, गायक किशोर कुमार यांनी धम्माल उडवून दिल्याचं आपण पाहिलं.

श्रोतेहो शांताराम नांदगावकर हे मराठी शब्दांवर उत्तम हुकूमत असलेले वचक असलेले प्रतिभासंपन्न गीतकार होते. त्यांनी बुद्ध तत्वज्ञानावरची आणि विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनावरची समतेचा विचार देणारे भावस्पर्शी गीतंसुद्धा लिहिलीत. काही अल्बम काढले, त्यातली गीतं प्रचंड लोकप्रिय झाली. ते उत्तम निवेदक आणि संगीतकारही होते. अनेक गायक कलाकारांना त्यांनी संगीत क्षेत्रामध्ये पुढे येण्यासाठी संधी दिली. शांताराम नांदगावकर यांनी जवळपास 78 मराठी चित्रपटांची गीतं लिहिलीत. अरुण पौडवाल, अनिल मोहिले, प्रभाकर जोग, यशवंत देव, अशोक पत्की, नंदू होनप अशा संगीतकारांनी गीतकार शांताराम नांदगावकर यांची गीतं संगीतबद्ध केलीत. अधिक गीतं अनिल अरुण या संगीतकार जोडीची आहेत. संगीतकार अरुण पौडवाल यांच्या निधनानंतर शांताराम नांदगावकर यांना मोठाच धक्का बसला. ते फार दुःखी झाले होते. श्रोतेहो, शीघ्र कवी अशी ख्याती मिळवलेल्या शांताराम नांदगावकरांना जेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि मनाला न पटणारी गीतं चित्रपटांमध्ये लिहिण्याचा आग्रह होऊ लागला, तेव्हा त्यांनी हलकी सलकी गीतं लिहिणं टाळलं. 1996 ते चित्रपटांपासून दूर राहू लागले. 1985 काळात ते महाराष्ट्र विधान परिषदेवर सदस्य म्हणून निवडून गेले होते. काही वर्ष ते राज्य नाट्य स्वयंसेवक बोर्डाचे अध्यक्षही होते. अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित होते. शांताराम नांदगावकर यांनी क्रिकेट विषयावर सुद्धा श्रोतेहो गीतं लिहिलीत. प्रसिद्ध क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी काढलेल्या LP रेकॉर्डमधली स्वतः सुनील गावस्कर यांनी गायलेली काही गाणी शांताराम नांदगावकर यांनी लिहिलीत. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, असं खेळाचं जीवनाशी निगडीत तत्वज्ञान शांताराम नांदगावकर यांनी गीतामध्ये मांडलं. उतार वयामध्ये ते मधुमेह आणि अल्झायमर या आजारानं त्रस्त होते. जेमतेम 64 वर्षांचं आयुष्य ते जगले. शेवटी 2009 11 जुलैला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज त्या प्रतिभासंपन्न गीतकार शांताराम नांदगावकर यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

श्रोतेहो गीत संवादाचा कार्यक्रम आपण ऐकलात. गाता रहे मेरा दिल. माहिती संकलन आलेख आणि निवेदन होतं हेमंत शेंडे यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.

हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र, हे दुपारचे 12 वाजतायत. आता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीय पंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉक्टर प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणींनो, नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा विषय आहे. पूरपरिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, कॉलेजमधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर, महापूर याचा तडाखा बसलाय. अशा वेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीय पंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय. हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजबर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं. शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो. रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना, तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं. पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते. दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो. यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे. त्याची सुरुवात झालेलीच आहे. ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे. आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे, या बचाव पथकाच्या सदस्या शिवानी गजबर आज आपल्या सोबत आहेत. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया. शिवानी, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि या धाडसी कामगिरीवर तुमची निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन.
2: थँक्यू. खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली. इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे.
1: नक्कीच. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर, या दलाचे एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
2: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं तर तृतीयपंथी समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते. म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात, असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे. तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा दोन वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं. सध्या आम्ही पुणे विभागाचे सहअध्यक्ष आहे तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब

0: असतील, राठोड साहेब असतील, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे संकपाळ सर. संकपाळ सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्ष लागले होते की तुमची एक टीम बनवू, तुमची एक टीम बनवू, पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो. कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ॲक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो. हा आमच्यामध्ये सुद्धा एक न्यूनगंड होता. पण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया. कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं. मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्यात शिल्लक असेल तरी थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं. आणि आपण 19 पूर बघितला, 2005 बघितला, 21-20 बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापूर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो, पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो. ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे. आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील ह्या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं. आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संकपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं आहे. आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.
1: वा, खरंच मस्त. आणि ही खूप सकारात्मकता महत्त्वाची आहे. आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाही आहे.
0: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता. तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल. पुन्हा या समाजाला आम्ही लोक भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळे नाकारलं, पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत. आम्ही कुठलाही लिंगभाव, धर्मभेद, जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो. भविष्य काळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
1: खरंय. आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागते. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होत आहे की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
0: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झालेल्या आहेत. खूप जणी शिकलेले आहेत. माझा शिक्षण पाहायला गेलं तर मी 7वीत घर सोडलंय. 8वीपासून मी एकटी राहते, मला आई वडील कोणी नाहीये. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते. मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11वीनंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोना नंतर शिक्षण घेतलं. माझी BSc बॉटनी झालीये. सध्या मी MSc फूड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मास्टर्स झालीये. आता MSW करते शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे. आता LLB पण करणार आहे. त्यानंतर आता PhDला पण ऍडमिशन टाकते. की मला आवड आहे शिक्षणाची, ज्ञानाचा मला उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेला आहे. हॉटेलमध्ये 10 वर्ष काम केलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, घेणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठेतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
1: ज्ञान मिळवणं.
0: हा, फॉर एक्झाम्पल मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90-99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो. तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली, त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणं असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं आणि मी त्याच्यावर भर देते. आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ॲबनॉर्मल वाटू शकतो, पण आम्हाला नाही लोक ॲबनॉर्मल वाटत. आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ॲक्सेप्ट करणार नाही. ह्या 10 वर्षापूर्वी क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते, प्रत्येक ठिकाणी दिसतो. नसला तरी ज्याला माहितीच नाहीये तरी पण कुठंतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्टमध्ये येतेच. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा, लोकांच्यात जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी. आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
1: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं, तुमचं एकूण तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थ

0: प्रशासनासाठी काय नियोजन चालू आहे?
1: वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात, एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचा 10 रुपये काढून काउंटरला ठेवतो. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको, असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो. थोडेफार लोक आहेत या समाजात जे दूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती मी काम करते फिरते, मला पण स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळं मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं त्या रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडं ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने 1-2 जणी घे. आता फॉर एक्झाम्पल मी आमच्या इथं आयुक्तांना काल काय सांगितलं की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात, शहरातले निम्मे लोक आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला. तो अर्ज घेतील, ते सॉर्टिंग करतील, ज्या त्या विभागाच्या तक्रारी संध्याकाळपर्यंत पोहोचवतील, त्याचं ई फायलिंग करतील आणि लोकांना सांगतील कुठं कारवाई आली काय आले, त्यांना मेल करतील, मेसेज करतील. मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज नाही. आणि ऑनलाईन जरी तुम्ही जनरेट केला, टोकन जनरेट केला, तिथून तक्रारी आपण घेतल्या, एक सायकोलॉजिकल की माझी तक्रार त्याच्यावर काम नाही झालं चालतंय, पण तिथं गेली ह्यात माणसाचं निम्म समाधान असतं. मग मला ते म्हणायचं अशासाठी तुम्ही कक्ष काढा, ठेवा आमच्यातले कामाला. जिथं तुम्हाला वाटतं की क्लॅशेस होतात प्रशासनात आणि नागरिकांच्या, त्या ठिकाणी आमचे लोक वेल हँडल करू शकतात. लोकांना सवय आहे जास्ती क्राऊड कंट्रोल करून. मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्स घेतले पाहिजेत, शासनाने यात पुढाकार घेतला पाहिजे आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण ऑलरेडी जे पहिल्यापासून आमच्या देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे, ज्यांना काय तर करायचं आहे, तशांना तर संधी द्या. आता इन मेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्यातल्या.
0: मस्त.
1: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर का नाही शिकणार आम्ही?
0: बरोबर.
1: आणि 2-2 लाईफ जगलेत आम्ही. त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला. सरकार मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही, घ्या ना. मग यायला तयार आहे तर घ्या. जे जे नॉर्मल कमिटी करते तेच आम्ही पण करतो, फक्त आमची पद्धतीमुळे, रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचं एक वेगळं वळण दिलेलं आहे.
0: अगदी.
1: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात एवढं पण नाही आहे, खूप चांगलं आहे. लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात, तर त्या माध्यमातून माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका. आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते असतील एक दोघी चौघींच्यामुळं पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा, आता प्रत्येक समुदायात आहे. नॉर्मल कम्युनिटीत समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक, त्याच्यावरनं तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात, जातात का नाही? बरोबर. पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झाल्यावर
0: आई वडीलच त्याला
1: आयुष्यात तोंड बघत नाहीत. त्यांचा विचार काय येतो माहितीये का? पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला? ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील, म्हणून त्यांनी घरात ना मला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो, गुरुने आमचा सांभाळ केला. मग मला सांगा, समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना. मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातन केली. चला म्हटलं आपण पण समाजात जाऊ.
0: अगदी.
1: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे. शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही. आणि आपण फक्त कोणीतरी बोललं मोटिवेशन 10 मिनिटापुरतं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या असतं, या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथे जाऊन धडकल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागते.
0: अंटे अजांटेपणे अजून सुद्धा सापदभावाची वागणूक मिळतीये आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे. पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे. समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा आणि तुमच्याकडे बघून माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्षे कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की

0: तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे, भावनिकदृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली? आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं, तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
1: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळेजण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच, म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सरांनी बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन, खूप हेवी होतं. आमच्या मयुरी ताईंनी असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत, त्यांनी उचलून वगैरे ते लावलं. आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली, सरांनी ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो, आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ते उलटे रेस असतं त्याचं. त्यानंतर ते बटन ते चालू करणं, एकदा दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण नंतर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं. त्यानंतर आल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी तर ते कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
0: अरे वा,
1: खूप म्हणजे एक वेगळा अनुभव असा तर वाटलं की बाबा चला, म्हणजे आपण पण काहीतरी करतोय. मग आम्ही ठरवलंय की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळेला आमच्या इथं ज्योतिबाची यात्रा असते, त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं, कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
0: अगदी
1: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार 2 दिवस आम्ही येतो, वेगवेगळे शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल, आता फ्लडचं झालेलं आहे, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर. डिझास्टरमध्ये 2 टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं, या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यातून 2-2 दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या, आम्ही कम्प्लीट करतो.
0: आतापर्यंत समाजाचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं, किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं. पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवनरक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत, हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीय. आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झालाय, याबद्दल तुम्हाला काय वाटत?
1: समाजामध्ये असणारा स्टेरोटाईप, त्यानंतर स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन सिन्स लास्ट 5 वर्षापासून कमी झालंय. स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेली आहे लोकांची, म्हणजे ठीक आहे ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सामावून घेतलं पाहिजे. लोक स्वीकारत आहेत थोडं थोडं करून, कदाचित आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आत्तापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन, एका पदावरती विराजमान करून, एका बाउंड्रीजमध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाजव्यवस्थेने केलं. 2014 15 एप्रिल 2014 सुवर्ण काळ उगवला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने दिली. 16 पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला, त्याचा खूप विरोध झाला आमच्या समुदायात, कारण काही अमेंडमेंट्स त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 19 पुन्हा ऍक्ट आला आणि 20 त्याचे रूल्स आले. अद्यापही कुणाला माहिती सुद्धा नाही आहे की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्यायदेवतेनं केलं. त्यानंतर त्याचं शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं, ते 2019 झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढं आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला, मी अशा ह्या पवित्र सांगली शहरात आलेले, तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं झरेना राणी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई म्हणून आहे, त्या ठिकाणी अमोल ताई म्हणून आहेत. म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या समुदायातल्या जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना

आमचे गुरुवर्य जिता नाईक जी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत, म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले, ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून, आणि इन्क्लुझिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय. मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनानं केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचं आम्ही प्रपोजल तयार आहे शासन निर्णय, त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्या इकडे सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये

0: बनवा म्हणून. आता नुकतंच माझी का परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचं आम्ही प्रपोजल तयार आहे, शासन निर्णय त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्या इकडं सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि दीर्घ कर्ज देतो. 25,000 पासून 2 लाखापर्यंत कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण इतकं आहे की लोकांना ते कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण 25,000, 50,000, 2 लाख असं लोन देतो. 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं. अशा अनेक इनिशिएट्स आपण घेतोय आणि नक्कीच एक मी कल्याणकारी मंडळाचे सहअध्यक्ष म्हणून या पुणे विभागाची, त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सह उपाध्यक्ष आहेत डॉक्टर सानवी जेठवाणीजी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्य मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते. आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता या समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमातून ही एक नवी सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या त्या विभागांनी करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातल्याही सगळ्या माझ्या भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा, त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ आणि समाविष्ट होऊ या दृष्टिकोनातनं बघूया, एवढंच सांगू इच्छित.
1: अरे वा, खूप छान. तुम्ही आपल्या समाजासाठी तर एवढं सगळं करता आहात, झटता आहात. शैक्षणिकदृष्ट्या पण तुम्ही खूप जास्त प्रगती केलेली आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात. स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे, म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचंय?
0: तशी माझी इच्छा लहानपणापासून जर मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर, IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायची, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही. आणि आता समाजकार्य करत असताना मला अद्यापही वाटतं की मला कुठेही बाहेर यायचं नाही आहे किंवा मला असं हे नको आहे. तर मला जास्ती आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटली काम करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य. आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं, पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते. माझ्याकडं कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडं होतं तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सईने 10 जणांचं भलं झालं पाहिजे, इतपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
1: अगदी शिवानी, खरंच म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम आखलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथी समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक, बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच, कुठेच कमी नाही आहे. मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिक असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटतं की आजच्या तरुणाईला सुद्धा, मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा

0: याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे. आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्त्वाच्या आघाड्यांवर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे खरंच. आणि आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय. पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी, श्रोत्यांसाठी काही विशेष संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
1: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत, तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच. देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमातून विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता पसरेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून, ते गणपती त्यांनी वाजवतात. त्या पद्धतीनं माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तसं सर्व मंडळांनी एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा. आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी, जे कोण ट्रान्समॅन बंधू असतील, त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात, त्या सगळ्या वाटचाली शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात मला, त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचं हे आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोचवत आहात. आणि नावावरून आणि आवाजावरून जज करू नका एवढंच मी सांगते श्रोत्यांना. धन्यवाद.
0: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकं छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार.
1: थँक्यू.
2: सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीयपंथी समाज. ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. स्त्रियांच्या बाबतीत वय हा खूपच नाजूक विषय असतो. प्रत्येक सजीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतरं घडत असतात. वस्तुत जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षानंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थान बदल होतो. म्हणजे आई वडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते.

स्मरण वाढते. तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHOनुसार 60 वर्षे वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोहोचते. मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. या आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण वय, लिंग, अवस्था यानुरूप आहे, असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30 ते 40 मिनिटं किंवा आठवड्यातून 150 मिनिटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6 ते 7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर, आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःख. नियमित आहार, नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो. वृद्धत्व टाळता येत नाही, पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व नक्कीच जगता येतं. योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज व्हाईल मेडिसिन्स ॲड डेज टू युअर लाईफ. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही, पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

आकाशवाणी सांगली कोल्हापूर रोड सांगली पिनकोड 416 416 किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकता. फेसबुक इंस्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता. बरं तर पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक एक वाजता
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतो, वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून साक्षात केला. दुपारचा एक वाजतोय. आत्तापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नई मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त। विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र वाहू युद्धकेचं जलावतरण संपन्न। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात। आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे। दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले। यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे। यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत। तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे। भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते। या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम।

0: इलेक्ट्रॉनिक वारफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है। ये तमाम चीजें आईएनएस महेंद्रगिरि को महेंद्रगिरि पर्वत के समान ही अभेद और भूत बनाती हैं।
1: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं, असं ते म्हणाले। केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते, असं ते म्हणाले। नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025 अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे। या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं, तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे। भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे। या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं। पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली। लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे। तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे, असं गडकरी यांनी सांगितलं। इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला। तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे। नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते। लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते, असं शाह यावेळी म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे। या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे। अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं। भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या। स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली। कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं। पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं 1 गडी गमावत 21 धावा केल्या आहेत। दरम्यान आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान 5वा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल। या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे। फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे। या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील। स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं

आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3-4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं 3rd स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं

सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे केल्याचा आणि जमिनींचे फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल असा इशाराही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला. पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत. यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाज माध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंड सोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी 3रा दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त.

0: भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: शेख शमा परवीन और अफसाना बेगम महजवी शेख और इनका पूरा परिवार दयाल बंदे बिलासपुर छत्तीसगढ़ से, पद्माकर राउत, सविता राउत, अश्लेला राउत, आदित्य राउत और इनके अन्य साथी. और इसके अलावा फरमाइश आई अयोध्या स्टेट भोपाल मध्य प्रदेश मयूरी परिसर से श्रवण सिंह के नारे और इनका पूरा परिवार. चलिए अब सुनते हैं अगला गीत, ये फिल्म जीने की राह.

Jogar.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. आज आपण एका अनोख्या अद्वितीय अशा वारीच्या प्रवासाला जाणार आहोत. अनोखी यासाठी कारण ती आडवाटेनं जाणारी आहे. कीर्तन, लावणी, बतावणी अशा परस्परांपासून बऱ्याच अंशी भिन्न असणाऱ्या लोककला प्रकारांचा अतिशय भावोत्कट कलाविष्कार आहे. शिवाय ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंतची संत परंपरा, एवढंच नाही तर साने गुरुजींनी दिलेला विठ्ठल मंदिर प्रवेशाचा लढा, तसंच भक्ती आणि परमार्थापलीकडं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या दृष्टिकोनांमधून संत साहित्यानं आणि वारकरी संप्रदायानं आपल्या राज्याला, महाराष्ट्राला काय दिलंय, या सगळ्याचा वेध घेणारा एक नाट्याविष्कार, कलाविष्कार सध्या खूप लोकप्रिय होतोय. सगळीकडेच त्याचं कौतुक होतंय. सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा असा हा कलाविष्कार आहे कीर्तावणी. या नाट्याविष्काराचं लेखन, दिग्दर्शन, नृत्य, नाट्य अशा सगळ्याच आघाड्या अगदी आव्हानात्मक असल्या तरी लिलया सांभाळणारी रुचिका खोत आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहे. तिचं अगदी भरभरून स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात. रुचिका, नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: खूप छान वाटतंय, कारण मला असं काय विचारू आणि काय नको असं झालं. मग तुझ्याकडे काय काय आहे मला सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि सुरुवात करूया आपण अगदी म्हणजे शिक्षणापासून करूया, कारण ती एक क्युरियोसिटी असते, ते कुतूहल असतं. तर शिवाजी विद्यापीठातून मराठी साहित्यात BA केल्यानंतर नाट्य विषयाकडे वळण घेतलंस तू, हा, तर मग हा एक थोडक्यात प्रवास कसा आणि साहित्याची पार्श्वभूमी जी आहे तुला, ती अभिनयात, दिग्दर्शनात कशा प्रकारे प्रकट झाली हे पण मला ऐकायला आवडेल.
1: नक्की. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात मी माझं BA शिक्षण पूर्ण केलं. त्याच महाविद्यालयात खरं मी प्रवेश घेण्याचं कारणच हे होतं की विवेकानंद कॉलेजचं कल्चरल डिपार्टमेंट खूप तगडं होतं त्यावेळी, आणि युवा महोत्सवाच्या त्या सगळ्या वाऱ्यामध्ये खूप आघाडीला असणारं महाविद्यालय आमचं होतं. त्यामुळे माझं आधीच ठरलं होतं की जायचं तर या कॉलेजला जायचं. आणि 10वीला बरे मार्क होते तरी पण मी ठरवलं होतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळं ही पार्श्वभूमी ज्या कॉलेजची चांगली ते कॉलेज आपल्यासाठी चांगलं. तर मी तिकडे गेले, अर्थातच युवा महोत्सवात माझी भूक काही पूर्णपणे भागत नव्हती.
0: बरं,
1: कारण आपल्याला नाटकात काम करायची इच्छा असते, पण आपल्याला घ्यायची पण इच्छा पाहिजे दिग्दर्शकाला आणि बाकीच्या लोकांना. त्यामुळे मला माझ्या मनासारखी कामं काही मिळत नव्हती. आणि या सगळ्या कॉलेजमध्ये विद्यापीठाशी संलग्न असणारा रंगमंच परिचय आणि वाणी कौशल्य नावाचा एक 6-6 महिन्यांचे 2 कोर्स सुरू झाले होते.
0: बर.
1: जे कोर्स घेत होते डॉक्टर हिमांशु स्मार्थ कोल्हापूरचे, तर त्या कोर्सला पण खरं तर ऍडमिशन घेण्या इतकी फी भरण्या इतकी माझी कुवत नव्हती तेव्हा. अमुक एक पैसे पासला मिळायचे आणि मग अजून कुठले वरचे पैसे कुठल्या तरी कोर्सला घरून मागा असं व्हायचं, त्याच्यामुळे मी त्याच्यात पडणार नव्हते. पण आमचे नंदकुमार रानभरे नावाचे एक खूप उत्साही आणि विद्यार्थी केंद्रीय शिक्षण पद्धती असावी आणि बाकी सगळ्या गोष्टी असाव्यात कॉलेजमध्ये असे आग्रह असणारे हे आमच्या रानभरे सरांनी मला त्या पहिला तास तरी तू कर त्या कोर्सचा म्हणून तिथे जाऊन बसवलं. आणि मी ऐकलं त्या दिवशी हिमांशु स्मार्थ सरांना आणि मला असं कळलं की नाही, आपल्याला शिकायची गरज आहे. किंवा आपली चलती असण्याचा एक काळ असतो ना कॉलेजवर, की आपल्या सूत्रसंचालनांमुळे, निवेदनांमुळे, भाषणांमुळे, कथाकथनांमुळे, कविता वाचनांमुळे आपल्याला ओळखायला लागणारा, NSS मुळे आपल्याला ओळखायला लागणारा असा एक विद्यार्थी वर्ग, मित्रवर्ग, फॅन वर्ग तयार झालेला असतो आणि हवा असण्याची फेज असते ती. आणि मला रिअलाइज झालं त्या पहिल्या तासाला की नाही, आपण किती पाण्यात आहोत म्हणजे आपण पाण्यात नाहीच आहोत हे मला त्या दिवशी कळलं. आणि मी म्हटलं की नाही, आपण काही करायचं, पण ही फी काहीही कन्व्हिन्स करायचं घरी आई बाबांना आणि ही फी भरायची आणि हा कोर्स आपण करायचा. ते 2 कोर्स करणं ही खरं तर माझ्या सगळा हा नाटकीय प्रपंच आज मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्या सगळ्या प्रपंचाचा पाया म्हणजे हे 2 कोर्स होते. कारण त्या टप्प्यापर्यंत नाटक ही हौस होती, नाटक हा छंद होता, किंवा ते एक तळमळीनं तफडीनं करण्याचं काहीतरी होतं माझ्यासाठी, जे खूप रोमॅन्टिक असतं त्या वयात की मी काही करायला तयार आहे, मी उपाशी राहून काम करायला तयार आहे. पण ह्या टप्प्याच्या पलीकडचा टप्पा असतो की तुम्ही नाटकासारखे

0: ही गोष्ट, कलेसारखी गोष्ट आयुष्यात व्यवसाय म्हणूनही निवडू शकता. त्याआधी हे मला माहितच नव्हतं. ते कोर्स पूर्ण होता होता शेवटी मला माझ्या या गुरुजींनी सांगितलं की तू पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकावंस असं मला वाटतं. तोवर माझं असं होतं की मला एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा द्यायच्या होत्या आणि माझं कंडिशनिंगच तसं तयार केलं होतं. तू हुशार आहेस
1: बर,
0: तू अशा परीक्षा दे ज्याला काही इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी जितकी फी भरावी लागते तितकं भरावं लागत नाही आणि आपण चांगल्या आपण समाजासाठी काम करू शकतो आणि तुझ्यात ते सगळे गट्स आहेत वगैरे आणि तू हेच कर. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, आपलं हे नाही आहे, आपलं हे आहे खरं तर. पण मला माहिती नव्हतं की म्हणजे मी गुरुजींना विचारलेला प्रश्न जसाच्या तसा माझ्या आवाजासहित माझ्या लक्षात आहे की पण मी काय करू तिथे जाऊन, काय करत असतात अशा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन हेही मला माहीत नव्हतं. पुढे काय करणार आपण? ठीक आहे आपण 24 तास नाटक करू तिथे जाऊन, पण मग पुढे काय होणार आयुष्यात? मला गुरुजी म्हणाले ते तू ठरवशील 3 वर्षात, तुझं ठरून जाईल ते, तिथे शिकशील तेव्हा तू, ते मला माहिती नाही, ते तू शोधायचंस.
1: बर,
0: तेव्हा मी घरी हे सांगितलं आणि घरच्यांचा पण गुरुजींवर तेवढा विश्वास असल्यामुळे आणि मला लिखाणाचं अंग बरं होतं हे आईबाबांना माहीत होतं.
1: बर बर,
0: की मी लिहावं हा त्यांचा आग्रही असायचा कायम. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, ते म्हणतात सर तुझे तर तू जा बघू आपण काय होतंय पुढे. तर मला खरंच माझ्या घरच्यांचंही कौतुक आहे की अशा कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी असं एखादं अशी एखादी शाखा निवडताना जितकी रिस्क वाटायला पाहिजे तितकी न वाटता त्यांनी खरं तर माझ्यावर पण नाही माझ्या गुरुजींवर विश्वास ठेवून मला पाठवून दिलं तिकडे. आणि कौतुक आहे मला या गोष्टीचं आणि अभिमान पण आहे की त्यांनी सोडून दिलं विश्वासावर आणि मग ललित कला केंद्रात गेल्यापासून खऱ्या अर्थानं नाटकाची सुरुवात झाली.
1: वा, तेच कारण घरच्यांचं कौतुक खरंच तू म्हणालीस ते आहेच. कारण की स्पर्धा परीक्षा हे एक सुरक्षित करिअर आहे, भलेही तिथे जाण्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागतात, अनिश्चित आहे, पण एकदा मिळाले की तुम्ही सुरक्षित राहता. पण तुझं जे आहे की तू स्वतःला ओळखलं होतंस तोपर्यंत, तुला एक फक्त हा कर असं कुणीतरी म्हणायची गरज होती आणि तो स्पार्क तुला मिळाल्यावर मग तू मागे नाही बघितलंस.
0: हो
1: की नाही? आता ललित कला केंद्रापर्यंतचा प्रवास लक्षात आला, तिथून पुढे रवींद्र पुरस्कारापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल.
0: येस, ललित कला केंद्रात प्रवेश घेतल्या घेतल्या मला माझे दुसरे गुरुजी भेटले, जे माझे महत्वाची माणसं आहेत. आज मी काय नाटकात जे करू पाहते त्याच्या पायाशी असणारे डॉक्टर प्रवीण भोळे,
1: बरं,
0: तिथले एचओडी आहेत आता. तर मला सरांनी सांगितलं की ललित कला केंद्रात शिकायचं तर मागचे सगळे दोर कापावे लागतात. घरची आठवण येते, आई बाबांची आठवण येते, भावाचं लग्न आहे, असं काही नसतं. तर हे सगळे दोर कापून इथं तुला शिकावं लागेल. आणि मी म्हणजे मला आधी जितकं हवं होतं तितकं न मिळाल्याने तिथं जे काही सुरू झालं ते मला अधाशासारखं हवं होतं. अरे हे मला हवं होतं आणि आता हे माझं खूप जवळ आहे. त्याच्यामुळं मी सुसाट सुटले. मग अकॅडमिक शिक्षणामध्ये जितक्या ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत तितक्या पूर्ण करून अजून 4 स्वतः ओढवून घेणे गोष्टी अंगावर, अजून 4 पुस्तकं वाचणे, कादंबऱ्या वाचणे, कथा वाचणे आणि त्या सगळ्याचं नाटकाशी काही संबंध आहे का. एकूणच म्हणजे ललित कला केंद्राच्या प्रोसेसमध्ये हे कळलं मला की नाटकासारख्या माध्यमाला कुठल्याच विषयाचं वर्ज्य नाही आहे, त्याला सगळंच आपलं करायचं असतं, सगळंच नाटकाचं असतं, काही कशाचंही नाटक होऊ शकतं.
1: हां,
0: त्यामुळे आणि नटाला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. त्याच्यामुळे एकतर खूप दरवाजे उघडले, देशातल्या विदेशातल्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं शिकायला मिळालं, आपल्या आवाजावर शरीरावर काम करणं कसं गरजेचं आहे. महाराष्ट्रात, देशभरात आणि जगात रंगभूमीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत काय काम घडत आलंय, कुठल्या कुठल्या अप्रोचेसनी लोकांनी नाटकाकडे बघितलंय, ह्या सगळ्या अभ्यासामुळे आणि स्वतः करत राहणाऱ्या एक्सपेरिमेंट्समुळे, शिक्षकांच्या मदतीमुळे हे हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि मनापासून काम केल्यामुळे तो काही आता रवींद्र पुरस्कार मला मिळवायचा आहे असं काही नव्हतं.
1: बर,
0: ते वातावरण तिथलं आहे ते पूर्णपणे अनुभवायचंय, आत घ्यायचंय. कारण 3 वर्षांनी बाहेर पडल्यावर मला नंतर पुन्हा असं अशी जागा एक मिळणं, असे शिक्षक मिळणं, एक आयती लायब्ररी मिळणं असं शक्य नसणार आहे याची कल्पना होती. आणि आत्ता जे मिळतंय ते घ्यायचंय एवढंच असल्यामुळं तो मिळून गेला, म्हणजे असं काही ध्येय नव्हतं की आता तो मिळवायचाच आहे.
1: पण मग त्याच्यानंतर, म्हणजे आधी तू विद्यापीठात कॉलेज लेवलला जे काही कलाविष्कार केले होतेस किंवा तुला आतून इच्छा होत होती आणि तू प्रकट होत होतीस किंवा सादर होत होतीस असं आपण म्हणूया, आणि ललित कला केंद्रानं एक तुला घडवलं पूर्णपणे,
0: फक्त

0: कलाकार म्हणून नाही, ललित कला केंद्र अशी जागा आहे की तुम्हाला, आणि नाटक ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला माणूस म्हणून खूप बदलवत जाते. म्हणजे स्पष्ट ललित कला केंद्रात जाण्यापूर्वीची मी आणि ललित कला केंद्रातून बाहेर पडतानाची मी, ह्याच्यात काळं पांढरा इतका फरक असावा इतका फरक. आणि हे जर मन लावून केलं तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा वळण म्हणता येईल एवढं ताकदीचं माध्यम आहे ते. तिथं शिकणं म्हणजे खरंच.
1: आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट शो आहे, त्यामध्ये मग तुझा प्रवेश झाला, ते कसं काय म्हणजे तो अनुभव सांग.
0: खरं तर ललित कला केंद्राच्या बाहेर पडल्या मी टी व्ही सिरियल आणि ह्याच्याकडे वळले नाही.
1: बरं,
0: आधी मी हे संपल्या कोष्टरंग नावाची एक फेलोशिप असते ती केली वर्ष. कारण ललितमधली 3 वर्ष इतकी संपृक्त असतात की तुम्ही फक्त जे मिळेल ते तुमच्या पोतडीत टाकून दिलेलं असतं. पण पोतडी नुसती भरून उपयोग नाहीये ना, त्या प्रत्येक वस्तूबरोबर मी अजून एक्सप्लोअर करून बघणं, अजून स्वतःचा शोध घेऊन बघणं त्या प्रत्येक गोष्टीबरोबर, हे काही त्या 3 वर्षात घडत नाही. तुम्हाला एक किट दिलं जातं जे तुम्ही आयुष्यभर वापरून बघायचं आहे पुढे. आणि मला असं झालं की हे आत्ता लगेच एक पोतडी घेऊन मी ते मराठी इंडस्ट्री आणि याच्या नादी नाही लागू शकत. पुन्हा एक पुण्यापेक्षा आणि ऑलरेडी कोल्हापूरपेक्षा एक मोठं शहर पुणे जिथं मी येऊन पडले होते त्यात आत्ता अशी सरावायला लागले होते, तोपर्यंत एक पुन्हा नवीन मेट्रो सिटी मला बघायची नव्हती. आणि मूळतःच माझी प्रकृती अशी नाहीये की शहरं आवडतात, सगळी गर्दी आवडते, झगमगाट आवडतो, हे मूळ माझ्या प्रकृतीत नसल्यामुळं मला असं झालं की मला शांतता हवी आहे थोडीशी, की माझ्याकडे आत्ता काय काय मी गोळा केलंय ह्याचं मी काय करू शकते, माझं चिंतन काय, माझं आकलन काय आहे याच्यावरचं, ह्याचा थोडासा पाठपुरावा केल्याशिवाय मला ह्या गर्दीत पडायचं नाहीये.
1: हां,
0: मला ते करून बघायचं पण आहे. कारण अर्थातच आता मी व्यवसाय म्हणून अभिनय ही गोष्ट बघत असेन तर मला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून सगळ्या माध्यमांमध्ये काम करून बघण्याची पण गरज आहे. पण मला लगेच मुंबईत नाही जायचंय.
1: बर,
0: तर मी गोष्टरंग नावाच्या एका फेलोशिपमध्ये काम करायला लागले, जो प्रोजेक्ट क्वेस्ट या पालघरमधल्या वाडा तालुक्यातले एक संस्था आहे जी आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणावरती काम करते आणि त्याच्यावरती त्यांचे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. तर हा त्यातला गोष्टरंग फेलोशिपचा प्रोजेक्ट हा हिंदी मराठीत सध्या खूप तुफान काम करत असणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा प्रोजेक्ट होता तो, गीतांजलीताईने पुढे आणलेला. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करायला लागले जिथं वर्षभर सोनाळ्यासारख्या त्या आदिवासी पाड्यांच्या भागातल्या गावामध्ये राहून पूर्ण वेळ मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल या एका केंद्रबिंदूभोवती काम केलं जातं. त्यात जगभरात लिहिलेलं बालसाहित्य आहे, त्या बालसाहित्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भोवतीच्या शिक्षणशास्त्राचा सुद्धा अभ्यास करून गोष्टींचं नाटकात रूपांतर करायचं आणि त्या सगळ्या भागात त्याचे परफॉर्मन्सेस करायचे असं वर्षभराचं शेड्यूल असतं. तर त्या निमित्तानं मी आजूबाजूला निसर्गाच्या बाजूनं खूप समृद्ध असणाऱ्या भागात राहिले, नाटकावरती पण अभ्यास केला आणि गीतांजलीताई स्वतः ऍक्ट्रेस आणि NSD पास आउट असल्यामुळे नटांना पुढे आयुष्यभरात काय मिळेल माझ्या फेलोशिप मधून याचाही तिचा विचार खूप सुंदर होता. ह्या सगळ्यातनं तिनं आम्हाला जे फीड केलं त्या वर्षभरात सुद्धा ते ललितचं एक्सटेन्शन होतं खरं तर एक वर्ष असं म्हणेन मी. खूप प्रॅक्टिशनरशिप
1: किंवा अप्रेंटिसशिप असा काहीतरी तो भाग तुझा आपोआपच झाला.
0: बरोबर, तर खूप प्रॅक्टिशनर्स भेटले, अजून प्रॅक्टिस वाढली आणि सतत प्रयोग. नाटकवाल्यांचं फार थिअरीचा अभ्यास करून काम होत नाही, प्रयोग झाले पाहिजे. आणि त्या वर्षभरात सलग आणि अशा ऑडियन्स पुढे की ती मुलं पहिल्यांदा नाटक बघतायत. नाटक बघण्याची एक साक्षरता असते ती आहे की नाही माहिती नाही. त्यामुळं अवघड असणाऱ्या प्रेक्षकांसमोर, चॅलेंजिंग प्रेक्षकांसमोर सतत 120 ते 150 प्रयोग आम्ही तेव्हा केले. तर त्या सतत प्रयोग करण्यामुळं पण मला एक ऑडियन्सचा सेन्स डेव्हलप झाला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजून वाढ झाली सगळ्यात. आणि शिवाय पैसेही मिळाले, जे पैसे घेऊन मी म्हणजे ललित पास आउट झाल्या घरून पैसे घेऊन मुंबईला जाणं हे म्हणजे गोष्ट मला खरं तर पचणारी नव्हती. त्यामुळे ते थोडे पैसे हाताशी असल्यामुळे मी नंतर आता म्हटलं थोडं आपण वर्षभर मुंबईत राहून बघू.
1: हा हा हा,
0: कारण अभिनयावरच पोट चालवायचं आहे साध्या भाईत.
1: हा,
0: तर आपल्याला हे पण एक्सप्लोअर करून बघावं लागेल. आणि मग मी मुंबईत शर्वरी कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे तिच्या घरी राहायला लागले ठाण्यात आणि मग ऑडिशन्स द्यायला लागले आणि या सगळ्या गोष्टी. तर ते

0: तेव्हा एक ऑडिशन आलं होतं जे महाराष्ट्राचं सुपरस्टारचं होतं. आता महाराष्ट्राचा सुपरस्टारचा आधीचा सीझन हा 2010 झाला होता. मी केला तो 2020 सीझन होता. आधीच 10 वर्षांनी आलेला हा सीझन, त्यात आपला महाराष्ट्रातले सगळे ऑडिशन्स देणार आणि कुठे काय त्यात आपला नंबर लागणार आहे, कशाला जा तिकडे, असं एक डोक्यात होतं माझ्या. तरी माझा भाऊ म्हणाला अगं देऊन तर बघ, आणि मी नेमकी इथे आले होते कोल्हापुरात ते बर त्याच्यात साखरपुड्यासाठी म्हणून. तर तो म्हणाला देऊन तर बघ, मी पण देतो तुझ्या बरोबर चल गंमत म्हणून. तर ती आम्ही अशी दोघांनी दिली आणि अतुल परचुरे आणि संजय मोने त्या ऑडिशनला होते. आणि मी म्हणलं नाही नाही आपण कॅज्युअल नको घ्यायला, आपण काहीतरी सेन्सिबल करू परफॉर्म, बघू आपण काय होतंय ते. आणि मग त्यांना ते आवडलं, मग तू ललितची असका वगैरे हे सगळं झालं आणि तू चल तू कर काम इकडे. मग साधारण त्या वर्षी त्या सीझनला 6-7 हजार मुलांनी ऑडिशन्स दिल्या होत्या
1: बर
0: महाराष्ट्रात, आणि झालं माझं सिलेक्शन. पण माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला रियालिटी शोचं स्टेज हे आपल्याला बाहेरून जितकं आकर्षक वाटतं तितकं काम करण्यासाठी सोपं नाहीये.
1: बर
0: तर अजूनच आपण अगदी इकडे कुठल्या तरी आडगावातून आलेले, भलेही आपण नाटक एका इन्स्टिट्यूटमध्ये खूप औपचारिकपणे शिकलो असलो तरी आपली जीवनशैली वेगळी, आपल्या धारणा वेगळ्या, आपल्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या, आपला स्वभाव वेगळा, यामुळे एका झगमगाटाच्या मोठ्या दुनियेत पाऊल ठेवताना आपल्याला ते तितकंसं सोपं नाही जात.
1: बर
0: पण मला सुदैवाने तिथे इतकी छान माणसं भेटली, तिथले प्रोड्युसर असतील, क्रिएटिव्ह असतील, ते क्रिएटिव्ह हेड्स असतील सगळे, किंवा बाकी पदांवर काम करणाऱ्या लोकांपासून ते अगदी हेअर करणारी दीदी असेल किंवा कॉस्च्युम्सवाल्या ताई असतील त्या सगळ्या, हे मेकअप दादा असतील, ही इतकी सगळी छान माणसं होती की नाही तुझ्याकडे काय आहे तुला माहिती नाही, हे इथे तुला दिसतं ना हे वरवरची शायनिंग असते फक्त, असं काय नसतं. मुळात तुला येतं त्याच्यावर तू विश्वास ठेव आणि तू कॉन्फिडंट आहे, या सगळ्या लोकांनी तिथे मला उचलून धरलं. आणि तिथेही चांगल्या डिरेक्टर्स सोबत काम करायला मिळालं, प्राजक्त देशमुख असेल, योगेश दादा असेल, या सगळ्या छान छान लोकांबरोबर काम करूनही तिथे मला खूप मजा आली. सुरुवातीचे काही दिवस सरावायला गेले पण नंतर मला हा आत्मविश्वास आला की आपण शिक्षण घेतलं यातलं, आपल्याला मुळापासून माहिती आहेत गोष्टी आणि आपण वरवरच्या भुलावण्या जगाला लोकांच्या उठवळ असण्याचा दबाव येऊन स्वतःमध्ये कसला तरी न्यूनगंड बाळगून आपण वागण्या काही गरज नाही. त्या शोने मला खूप आत्मविश्वास दिला.
1: मस्त, म्हणजे तुझी स्वतःची आणखी जास्त ओळख झाली.
0: येस,
1: आणि तुझ्या या मोठ्या प्रवासातला तो एक थांबा होता जो तुला त्यावेळेस गरजेचा होता,
0: गरजेचा होता,
1: तुला तो मिळाला आणि तू मस्त तिथून पण घेतलंस बरस. मग आता पालघर जिल्ह्यातला सोनाळी गावची ती मुलं, त्यांच्याबरोबर तू बरेच प्रोजेक्ट केलेस, जिकनी या प्रोजेक्ट बद्दल मला विशेष करून ऐकायचं आहे. ती प्रोसेस कशी होती, तो विषय कसा सुचला, जिकनी त्या गावाचं कोड काय आहे नेमकं, आणि मग तो एक अनुभव सांग.
0: जिकनीत काम करणारी आमची सगळी मुलं आहेत.
1: हा,
0: ही साधारण मी 2018-19 गोष्टरंगामध्ये काम करत होते.
1: हा,
0: तर तेव्हापासून माझ्या ओळखीची आहेत.
1: बर,
0: सगळी अशी चिल्ली पिल्ली होती तेव्हा सगळी. आणि आता ते सगळे मोठे झालेत, 7वी 8वी 9वी 10वीचे असे मस्त मलाच वेड्यात काढणारे, माझी फजिती करणारे, मला त्रास देणारे असे टग्गे झाले आहेत सगळे ते. तर ही ह्या मुलांबरोबर मध्ये मध्ये काम करणं जाऊन हे चालूच होतं या सगळ्या वर्षांमध्ये.
1: बर,
0: आणि मध्यंतरी झाली गोष्ट अशी की मी सहज सोनाळ्याला एका वेगळ्या कामासाठी गेले होते. तारपा म्हणून आमची जागा आहे, जिथे गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णींचा सोनाळ्यातलं घर आहे त्याच्या खाली ही त्यांनी जागा बनवली आहे घराच्या बेसमेंटला, जी मुलांसाठीची जागा आहे, तिथल्या लोकल मुलांसाठीची जागा.
1: बर बर,
0: ती मुलं तिथं खेळतात, झोपतात, इंटरनेटवर फिल्म्स बघतात, त्यांना जे हवं आहे ते तिथं पुस्तकं वाचतात, जे हवं आहे ते त्यांच्यासाठी बनवलेला अड्डा आहे असं आम्ही म्हणतो.
1: बर,
0: तर तारपात पोरं खेळत होती त्या दिवशी आणि ताई सहज म्हणाली मला की काहीतरी बसव त्यांचं गाणं वगैरे एखादं करून घे आलीस तर त्यांना पण मजा येईल. आणि पोरांचं तिथलं आहे असं की ताल आणि सूर हा नैसर्गिकपणे अंगात आहे त्यांच्या.
1: बर बर,
0: कोणी शिकवलेला नाहीये तो, त्यांच्या लोकपरंपरेतनं आलेला, त्यांच्या जीवनशैलीतनं आलेलं संगीत आहे ते, जे त्यांच्या पायातल्या ठेक्यात आहे किंवा त्यांच्या सुरात आहे, हे त्यांचं त्यांचं त्यांची त्यांची नैसर्गिक कमाई आहे ती. तर ही महत्वाची अंग असल्यामुळे त्यांच्याबरोबर गायला मला

0: खरंच नेहमी खूप मजा येते. आणि मग मी त्यांच्याकडनं एक गाणं काहीतरी करून घेतलं, ते सांगितलं ताईने की छान गातात. मला असं झालं की आपण हे बरीच वर्ष करतोय की आपल्याला छान येणारं गाणं आपण सांगतो आणि ते छान गातात, याच्या पलीकडे आपण जात नाही होत.
1: बर बर बर.
0: मला असं वाटलं की आपण आपलं एक गाणं तयार करावं का. तर म्हणाली हो, पण पोरांना कळलं नाही आपलं गाणं करायचं म्हणजे कसं करायचं. म्हटलं तुम्ही मला सांगा, पावसाळा सुरू होता, तुम्ही मला आत्ता सांगा की तुम्ही पावसाळ्यात काय काय कशा कशात मज्जा येते तुम्हाला, खूप काय काय आवडतं. आणि मग त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या की आम्ही कसे ओढ्यावर जातो पोहतो, आम्ही खेकडे मासे धरून खातो, आमच्याकडे रानभाज्या उगवतात त्या खातो, हे सगळे पॉईंट्स आम्ही लिहून काढले. म्हटलं ठीक आहे, आता आपण उद्या भेटू. आणि मग साधनाने मला विचारलं म्हणजे ताई उद्या गाणं घेऊन येणार तुम्ही हे. म्हणलं मी आले त्या दिवशी, परत दुसऱ्या दिवशी तारपात.
1: हा
0: तर साधना अशी खूप एक्सायटेड होती की कुठे आहे कुठे आहे ताई, गाणं कुठे आहे. मी म्हंटल सॉरी मी नाही केलंय, कारण मला दिवसभर काम होत. हा तर मग ते म्हणाले काय ताई असंच असतं, तुमचे करतच नाही, तुम्ही खोटाच बोलताय. थांबा जरा थांबा. तर मी त्या दिवशी पोरांसमोर बसून ते पॉइंट बघितले आणि थोडी काहीतरी जुळवाजुळव केली.
1: हा
0: आणि त्यांना म्हणलं चला, हार्मोनियम घेतलीच होती दिव्याने, म्हणलं धरा सूर धरा. आणि मग आमचं चालू झालं. मग लगेच तिथल्या तिथे जे मला त्यावेळी जे ज्या चालीत वाटतंय त्या चालीत मी, आणि त्यांना इतकं आवडलं जे रीलवरती आमचं
1: फिरतेबक
0: धुम धुम दबक आयलावरी, तर ते गाणं आमचं असं असं आलेलं.
1: म्हण की थोडं
0: त्यांना
1: सांगितल्यावर म्हण वाटला.
0: आयलावरी दादा पैलावरी, अंगुलीला जातो आम्ही वैलावरी, घेऊन उड्याने मारून बुड्या ग काढीत घोड्या बाय पाण्यावरी, दादा अंगुलीला जातो आम्ही वैलावरी.
1: वा
0: असं आहे ते साधारण.
1: पुढे
0: मुलं इतकी खुश झाली की अरे हा आपला गाणं आहे आपला
1: आपला.
0: त्यांना दरवेळी हेच माहिती होतं की कुठून तरी आलेलं गाणं आम्हाला शिकवलं जातं आणि मी शिकतो. आणि आज आमच्या समोर आत्ता असं एक गाणं आहे जे आमच्या ऐवजांमधनं आलेलं आहे, जे आमच्या मालकीचं गाणं आहे. आणि तो आनंद माझ्यासाठी विलक्षण होता
1: खरंच,
0: त्यांना त्या मुलांना ते वाटलेलं. कारण मी स्वतः खूप गावात वाढलेली मुलगी आहे आणि कसं आपल्याला अतिपरिचयाच्या आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात त्या अतिपरिचयाच्या असल्यामुळं कशा बिनमहत्वाच्या होत जातात. माझ्या भोवती असणाऱ्या डोंगर दऱ्या, पाण्याचे साठे, तीन ऋतू मी जे अनुभवते ते माझ्या अतिपरिचयाचे होतात आणि माझ्यासाठी ते बिनमहत्वाचे असतात तेव्हा. पण मला नंतर कुठेतरी जाऊन कळतं की मागे वळून बघताना की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे. तर हे महत्वाचं आहे हे सांगणारं मला त्या फेजला कुणीच नाही भेटलं. तर ही गोष्ट चांगली आहे की अशा भागात आणि अलीकडे वाढलेलं शहरांचं आकर्षण आहे, शहरीकरणाचा दबाव आहे, त्या एक जीवनशैलीचं आकर्षण आहे की मला तिथपर्यंत पोहोचायचं आणि मला तसं राहायचंय जाऊन फ्लॅटमध्ये कुठल्या तरी शहरात.
1: बर,
0: तर हे सगळं पोकळ असून माझ्याकडे आहे ती खरी श्रीमंती आहे ही जाणीव होणं ह्या सगळ्या मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून आत्ता ते जगतायत किती महत्वाचं आहे हे त्यांच्या आत्मसन्मानात भर घालणारी गोष्ट आहे, हे कोणीतरी सांगितलं पाहिजे आपण, ना की त्यांना बाहेरच्या काहीतरी गोष्टी आणल्यात आणि आपण पुन्हा शिकवत बसलोय.
1: अगदी.
0: तर या सगळ्याच बेसवरती तारपातलं काम चालतं. आणि मग गीतांजली कुलकर्णी अर्चना कुलकर्णींचं म्हणणं असं पडलं की हे आता आपण पुढं थोडं वाढवूयात का. हा
1: हा.
0: मग ताई म्हणाली की इथे मुलं भात शेतीच्या खूप जवळ आहेत.
1: बर.
0: आणि शहरामध्ये ताटात अन्न येतं, भात येतो, हा कुठून येतो हे मुलांना आणि मोठ्या माणसांनाही त्याच्या मागची जाणीव नसते. तर ही गोष्ट त्या प्रेक्षकांसाठी पण महत्वाची, अर्थातच हे काही नाटक उभं करायचं म्हणून आम्ही केलं नाही, त्या मुलांसाठीची
1: अभिव्यक्ती,
0: हा अभिव्यक्ती असावी, त्यांच्यासाठीची एक छान प्रक्रिया असावी म्हणून हे सगळं चालू झालं होतं. मग भातशेती आणि माझं असं मनात होतं की आता हा एक ऋतूचं इतकं छान बनलंय काहीतरी, तर त्यांच्या तिन्ही ऋतूतले काहीतरी वेगळे अनुभव असतील, त्यांचे रिअलायझेशन असतील, त्यांची वाढ होताना त्यांच्यात निसर्गाबरोबर त्यांच्यात होणारे काही बदल असतील, तर या सगळ्याची सांगड घालता येईल का आपल्याला. आणि याचबरोबर तिथलं लोकसंगीत आहे, तिथली खाद्य संस्कृती आहे, तिथली राहणीमान आहे, जीवनशैली आहे, या सगळ्याचं मिळून आपण काय बनवू शकतो, या मार्गानं हळूहळू आमचा तो प्रवास सुरू झाला. साधारण 2 वर्ष ही प्रक्रियाच होती.
1: बर.
0: याला टार्गेट नव्हतं की आता ह्याचे प्रयोग करायचे आहेत आणि वगैरे, असं काही नव्हतं याच्या मागे. जस्ट एक्सप्लोअर करणं, मुलांना ती प्रक्रिया मिळणं आणि त्यातनं त्या मुलांना जाऊ देणं, व्यक्त होऊ देणं, अभिव्यक्त

0: व्यक्ती ही आत्ताची पातळी आहे. जेव्हा आपण येऊन स्टेजवरती परफॉर्म करतो ना, तेव्हा ते फक्त व्यक्त होणं होतं. तर त्या पद्धतीनं पुढे जाऊन जेव्हा जिकनी पूर्ण तयार झालं
1: हा,
0: तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता काही हरकत नाही, हे इतकं चांगलं बनलंय. तर मग ते अतुल सरांनी आणि गीतांजलीताईने मनावर घेऊन आपण याचे बाहेर प्रयोग करूया असं ठरवलं. आणि मग पुण्यात, नाशिकमध्ये, मुंबईत, वाड्याला असे प्रयोग करत करत अगदी पृथ्वी थिएटरला पण आम्ही परवा 2 हाऊसफुल शो केले. मुलांना आम्हाला प्रचंड आनंद आहे या सगळ्याचा.
1: खरंच कारण हे स्वप्न किंवा एक छोटीशी कल्पना जी मनात आली आणि तिथून पुढे हा एवढा सगळा प्रवास आणि त्या मुलांना घेऊन की ज्यांना काहीच म्हणजे माहीतच नाही आहे
0: आणि यातलं काहीच सोपं नाही. बरं, त्यांना माहीत भरपूर आहे.
1: हा,
0: जो ऐवज आहे नाटकातला, कारण त्यांचाच आहे सगळं,
1: त्यांचं ते दैनंदिन जीवन आहे.
0: पण आज मला जसं वाटतंय की मला ऍक्टर व्हायचंय ना, चांगलं ऍक्टर व्हायचंय, तसं काही त्या मुलांना ऍक्टर नाही व्हायचंय किंवा त्यांना तशी स्वप्न दाखवायचे आणि त्या फील्डमध्ये घुसवायचं नेऊन असा पण आपला काही हेतू नाहीये. त्यामुळे नाटकाच्या पातळीवर काम करत असताना यांच्याबरोबरचं काम खूप आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा मी स्ट्रगल करत असते एखादी भूमिका चांगली तयार व्हावी नाटकातली, कारण तेव्हा मला पूर्वकल्पना असते की उद्या नटी म्हणून मला 4 लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे हे असतं माझ्या डोक्यात.
1: खरंच
0: ते चांगलं म्हणण्यासाठी मी झटत असते. त्यांना नाही फरक पडत कोणी चांगलं म्हणो नाही म्हणो, आम्हाला काय करायचंय,
1: आम्हाला मजा घ्यायची.
0: त्याच्यामुळे ही प्रोसेस भयंकर अवघड होती, जी मला दिग्दर्शक म्हणून माझा कस लावणारी होती.
1: खरंच
0: माझ्यासाठी मोठा वर्कशॉप होतं ते.
1: यस. तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल. मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यांत ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र.

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रॅडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली, अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.
1: मुझे बहुत खुशी है कि नागपुर में ब्रिक्स कंट्रीज का कॉन्फ्रेंस हुई और उसमें ब्रिक्स कंट्रीज जो है वो वर्ल्ड की 40% पॉपुलेशन कवर करती. ट्रांसपोर्ट सेक्टर में विशेष रूप से हमारी रोड सेक्टर, रेलवे, जलमार्ग और एविएशन, एक क्षेत्र में कार्बन न्यूट्रल हम कैसे बने, अल्टरनेटिव और बायोफ्यूल का भी उपयोग कैसे करें और प्रदूषण से तो मुक्ति मिलेगी भी.
0: लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलंय, असंही गडकरी यांनी सांगितलं. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं देशातील सर्वात मोठं इंटरनॅशनल अॅग्रिकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारलं जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं. कृषी प्रदर्शनाशिवाय अन्य प्रदर्शनं, परिषदा याकरता देखील कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून हे सेंटर जगभर ख्यात होईल आणि नागपूर शहराला एक वेगळी ओळख त्यामुळे मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
2: कुठल्याही प्रकारचं एक्झिबिशन इथे होस्ट करतात. आता आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा देशातला जे कन्व्हेन्शन सेंटर आहे त्यातला सगळ्यात मोठा अशा प्रकारचा हॉल आहे, त्यामुळे कन्व्हेन्शन व्हेन्यू म्हणून नागपूरला प्रमोट करण्याकरता या अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटरचा फायदा होईल. आणि विशेषतः शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रदर्शन, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस, शेतकऱ्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग हे देखील या ठिकाणी घेतात.
0: दाभा गावालगत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 21.7 हेक्टर जागेत राज्य सरकारतर्फे हे सेंटर उभारलं जात असून 2000 आसन क्षमतेचं ऑडिटोरियम हे इथल्या आणखी एक वैशिष्ट्य आहे. इथलं सभागृह आकारमानानं देशातील सर्वात मोठं सभागृह असणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यासाठी मौजा नारी इथं उभारण्यात येणारा महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत तसंच प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत स्वप्नपूर्ती ईडब्ल्यूएस सदनिका प्रकल्पाचं भूमिपूजन उद्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान महापौर नीता ठाकरे भूषवतील. राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 155 गैरवापर करून जमिनींच्या नोंदीमध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्या महसूल विभागातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर केवळ निलंबन नव्हे तर फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येतील, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. चौकशी समितीच्या अहवालात गंभीर गैरव्यवहार उघड झाल्याचं त्यांनी सांगितलं. 22 जुलैपासून राज्यभर विशेष महसूल शिबिरं घेऊन सेवा हमी कायद्याअंतर्गत 10 लाख कुटुंबांना महसुली सेवा देण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी जाहीर केलं. बोगस बियाणे प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून बाधित शेतकऱ्यांना पुन्हा बियाणं उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यमार्ग परिवहन महामंडळातर्फे पर्यटकांसाठी येत्या 12 जुलैपासून अर्थात उद्यापासून दर रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन ही विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. आधुनिक बीएस प्रकारातील नवीन लालपरी बसमधून प्रवाशांना गार्डन, देवी, किल्ला, लेक, पंचबोल आणि भीमकुंड पॉईंटसह प्रमुख पर्यटन स्थळांचं दर्शन घडवण्यात येणार आहे. बस अमरावतीहून सकाळी 8 वाजता सुटून संध्याकाळी 5 वाजता चिखलदऱ्यावरून परतीच्या प्रवासाला निघेल. अधिक माहितीसाठी आणि आरक्षणासाठी प्रवाशांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचं आवाहन एसटी प्रशासनानं केलंय. पाकिस्तानमधील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय रोजगार तरुणांना पैशांचं आमिष दाखवत देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर चंद्रपूर पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक सतर्क झालंय. या पार्श्वभूमीवर दुर्गापूर इथल्या 1 आणि गुग्गुस इथल्या 2 अशा 3 संशयित तरुणांची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांच्या देशविघातक कारवायातील थेट सहभागाचे कोणतेही पुरावे आढळून न आल्यानं

0: त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र त्यांच्या हालचालींवर पोलिसांचं लक्ष असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नांबाबत सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बिहारमधील महाबोधी विहार बोधगया इथं जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. यावेळी बोलताना बोधगया ही गौतम बुद्ध यांच्या विचारांची प्रेरणाभूमी असल्याचं त्यांनी सांगितलं. या यात्रेत नागपूरसह इतर जिल्ह्यातील 800 ज्येष्ठ लाभार्थी 11 ते 16 जुलै दरम्यान विशेष रेल्वेनं तीर्थदर्शनासाठी रवाना झाले आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेद्वारे 60 वर्ष आणि त्यावर सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री एडव्होकेट आशिष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, खासदार श्यामकुमार बर्वे, प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या विजन 300 कोटी वृक्षारोपण आणि एक पेड माके नाम या अभियानाअंतर्गत पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वृक्षारोपण केलं. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकानं किमान एक वृक्ष लावून त्याचं संगोपन करण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी केलं. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव, डीन डॉ सुजाता दूधगावकर, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेता तर 63,82,623 हेक्टरवर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी पूर्ण झाली आहे. नागपूर विभागात 39% पेरणी झाली आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आलेला आहे. अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या विस्तारासाठी आणि शैक्षणिक मान्यतेसाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित अॅक्युकॉन 2026 राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. स्वतःला पाठदुखीच्या त्रासातून अॅक्युपंक्चरमुळे आराम मिळाल्याचा अनुभव सांगत त्यांनी या उपचार पद्धतीच्या प्रभावीपणावर विश्वास व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र काउन्सिल ऑफ अॅक्युपंक्चरचे डॉ रुमी बेरामजी यांनी राज्यात 4,500 हून अधिक नोंदणीकृत अॅक्युपंक्चर तज्ज्ञ कार्यरत असून त्यापैकी 60% महिला असल्याची माहिती दिली. हवामान. आज आणि उद्या विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. परवा 13 तारखेला गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमान राहू शकतं. दरम्यान पावसानं उघडीप दिल्यानं हवामानात उकाडा वाढलाय. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर नागपूरच्या ब्रिक्स परिषदेत प्रतिनिधींनी केली चर्चा. देशातील सर्वात मोठं इंटरनॅशनल अॅग्रिकल्चर कन्व्हेन्शन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात साकार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली कामाची पाहणी. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत बोधगया रेल्वेगाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं रवाना. आणि अॅक्युपंक्चर उपचार शिक्षणाच्या विस्तारासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक

0: अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकीमार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला MPSC नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. MPSC प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा

0: बजावले आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाज माध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 वाजता हा सामना सुरू होणार होता पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात 4 बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेबओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:52 आणि 52 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला, उबर आणि बाय टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3 आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला. या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकास कामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात UCCचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती RC चव्हाण आणि न्यायमूर्ती SG मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव DK जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे SRA, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफ

0: शेतीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जून पासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं गौरीशंकर घाले यांचं. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे अनुराग कांबळे यांचं.
0: मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं 3रा आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या जे जे रुग्णालय आणि KEM रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1,100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया

0: क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं अनुराग कांबळे यांचं. साप्ताहिक विधिमंडळ समालोचन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलं. वाचन केलं होतं भक्ती सोनटक्के यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

103 मेगाहर्ट्स एफएम ध्वनीलहरींवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमामध्ये संगीतासोबत मी सुशांत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो.
1: आज भारतीय सौर 19 आषाढ शके 1948 अर्थात शनिवार 11 जुलै 2026. आजच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.
0: संगीता, आज रासायनिक खताचा अतिवापर, जमिनीची घटत चाललेली सुपीकता आणि हवामानाचा लहरीपणा यामुळे शेतीचा खर्च अपाट वाढलाय.
1: हो,
0: आपली काळी आई संकटात आहे आणि हीच आजची सर्वात मोठी चिंता आहे.
1: खरंय सुशांत, याच चिंतेवर मात करण्यासाठी आणि आपल्या मातीचं आरोग्य जपण्यासाठी थेट देशाच्या पातळीवर एक मोठी चळवळ उभी राहिली आहे. आपले आदरणीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून एक अतिशय महत्वाची मोहीम राबवली जात आहे, जिचं नाव आहे शेती वाचवा मोहीम.
0: शेती वाचवा मोहीम ऐकूनच खूप दिलासा मिळाला.
1: ही मोहीम म्हणजे केवळ कागदावरची योजना नाहीये, तर ती प्रत्यक्ष बांधावर पोहोचणारी चळवळ आहे. यामध्ये माती परीक्षण असेल, सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार, पाण्याचा योग्य वापर आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेलं जाणार आहे.
0: अरे वा
1: सुशांत, आणि आपण बघतोय की आपल्या आकाशवाणी केंद्रावरून आपण नेहमीच शेतकऱ्यांना विविध पिकांच्या लागवडीविषयी असेल किंवा पिकांची कशी काळजी घ्यायची, त्याचं नियोजन कसं करावं याविषयीची माहिती देत असतो. आजही आपण कापूस लागवडीविषयी माहिती देणार आहोत. कापूस हे आपल्या महाराष्ट्राच्या विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याच्या काळ्या आईच्या कुशीत पिकणारं हे पांढरं सोनं. आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि लाखो शेतकरी कुटुंबाचा हा मुख्य कणा आहे. पण बदलतं हवामान, नव्या किडींचं संकट आणि उत्पादनाचा वाढता खर्च यामुळे आज आपला कपाशीचा शेतकरी काहीसा चिंतेत आहे. पण तंत्रज्ञानाची साथ असेल तर हीच कपाशी आपल्याला समृद्धीचा मार्ग नक्कीच दाखवू शकते. सुशांत, कापूस पिकात श्वेतक्रांती घडवून आणायची असेल तर पारंपरिक पद्धतींना फाटा देऊन आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणं काळाची गरज बनला आहे. आणि याच महत्वपूर्ण विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील विषय तज्ज्ञ डॉक्टर विजय सिडाम. आधुनिक कापूस लागवडीचे नवे मंत्र आणि श्वेतक्रांतीकडे टाकलेलं पाऊल याविषयी आपल्याला माहिती सांगणार आहेत. चला तर ऐकूया.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर विजय नारायणराव सडाव, विषय विशेषज्ञ कृषी विस्तार. आज आपण एक अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. खर तर आजचा जो विषय आहे आपला, अल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकाचे योग्य व्यवस्थापन कसे केले पाहिजे. खर तर शेतकरी बांधवांनो, कापूस एक हे महत्वाचे पीक आहे. गेल्या 2 दशकापासून पिकामध्ये समस्या वाढत आहेत. असमान प्रजन्यमान, कीड रोगाचा प्रादुर्भाव, दरवर्षी उत्पादनामध्ये चढ उतार आढळून येत आहे. यावर्षी तर एल निनो मुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार आहे असं वर्तवलं जात आहे. अशा स्थितीत बदलत्या हवामानाप्रमाणे आपण जो कपाशी पीक लागवड करत आहोत त्या व्यवस्थापनेमध्ये योग्य बदल करणे, या अल निनोच्या पार्श्वभूमीवर आपल्याला योग्य कापूस व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. शेतकरी बंधूंनो, तर कापसाचे व्यवस्थापन कसे केले पाहिजे सध्याच्या या काळामध्ये, जमीन हा फार महत्वाचा पार्ट आहे. कपाशीचे जे मूळ, जो आपण त्याला सोट मूळ म्हणतो, अशा प्रकारचे असून ते जमिनीत 1 मीटर पेक्षा अधिक खोल वाढते. त्यामुळे ओलावा धरण्याची क्षमता अधिक असणाऱ्या खोल आणि काळ्या जमिनीत कापूस लागवड करावी. पीक फेरपालट, अनेक वर्ष कापूस पिकानंतर पुन्हा कापूस घेतल्यानंतर कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. जमिनीचे

अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे कोरडवाहू भागामध्ये ज्वारी, सोयाबीन, तूर या पिकानंतर तर बागायती लागवडीमध्ये हळद, मका, भुईमुग या पिकानंतर कापूस लागवड करावी. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो पिकाची फेरपालट करणे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे जमिनीची मशागत हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे. येत्या हंगामामध्ये पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पडणाऱ्या पावसाचे पाणी जास्तीत जास्त मुरवण्याच्या उद्देशाने शेतकरी बांधवांनो आपण आपल्या जमिनीची मशागत करावी. त्यात खोल नांगरटी, कठीण जमिनीमध्ये सब सॉइल याचा वापर करावा. त्यानंतर मोगडगी आणि दोन वखराच्या बाड्या नक्कीच द्यावी. अशा प्रमाणे आपल्या जमिनीची आपण मशागत सध्या तर केलेलीच असा शेतकरी बांधवांनो. याप्रमाणे केलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्या जमिनीची मशागत होऊ शकते. आता शेतकरी बांधवांनो यामध्ये येईल आपला सर्वात महत्वाचा पार्ट, बियाण्याची योग्य निवड. कुठले बियाणं या सीझन मध्ये म्हणजे या कालावधीमध्ये घेतलं पाहिजे या आल निनोच्या याच्यामध्ये म्हणजे कशा प्रकारे वाण सिलेक्शन करणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे बांधवांनो. सध्या बाजारामध्ये कपाशीची अनेक बिट्टी संकरित वाण उपलब्ध आहेत. मात्र आपल्या भागामध्ये उत्तम उत्पादन देणारा, लवकर वेचणीस येणारा, कमी कालावधीचा कीड रोगांना कमी बळी पडणारा, कोरडवाहूसाठी मध्यम बोंडाचा आकार तर बागायतीसाठी मोठे बोंडे असणारा, रुईचे अधिक प्रमाण आणि धाग्याची प्रत उत्तम असणारा वाण निवडावे. वाढीच्या काळात पावसाचा खंड पडल्यास आपल्या उत्पादनामध्ये शेतकरी बांधवांनो घट संभवते. म्हणून पाण्याच्या ताणात सहनशील असणारे वाण आपण निवडणं गरजेचे आहे. आपल्या बाजारामधील विशिष्ट वाणाच्या प्रचाराला बळू पडू नये. आपण जे वरील निकष दिलेले आहेत त्याचप्रमाणे मोठे बोंड, बोंडाचा आकार, रोग व कीड रोगांना कमी बळी पडणारा आणि उत्तम उत्पादन देणारा याच वाणाची आपण निवड करावी. कापूस उत्पादनामध्ये संकरित बियाणे खरेदीवर दरवर्षी आपण मोठा खर्च करावा लागतो. त्याऐवजी बिट्टी कपाशीचे सरळ वाणाचा आपण वापरण्यास बियाण्यावर होणारा खर्च कमी करता येईल. असे बिट्टी सरळ वाणापासून निघणारी सरकी पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरता येईल. त्याचप्रमाणे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेद्वारे बिट्टी कपाशीचे NH19-1 बिट्टी, NH19-2 बिट्टी, सूरज बिट्टी, पीकेव्ही, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेली पीकेव्ही 81 बिट्टी, CICR 14 बिट्टी अशा सरळ वाण विकसित करण्यात आलेले आहेत. शेतकरी बांधवांनो विद्यापीठांच्या वाणाचा सुद्धा नक्कीच आपण आपल्या शेतामध्ये लागवड करावी. आता सर्वात मोठं लागवडीचा वेळ, शेतकरी बांधवांनो कपाशीची लागवड योग्य वेळेवर करणं सुद्धा गरजेचे असते. पण विलंब झाल्यास आपल्या उत्पन्नामध्ये घट येतो. त्यामध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लागवडीस विलंब करू नये. कापूस आपण सांगतो की 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कापसाची लागवड करू नये. बागायतीला सांगतो आपण 1 ते 7 जून पर्यंत लागवड केली पाहिजे. आणि कोरडवाहू मध्ये हमखास मान्सूनचा जो आपला पाऊस 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावर आणि 15 जुलै पर्यंत आपण आपल्या कोरडवाहू कापसाची लागवड करावी. आता आपण जो कापूस लावतो शेतकरी बांधवांनो त्यामध्ये लागवडीचे अंतर कसे ठेवले पाहिजे. खर तर आपल्या विदर्भामध्ये आपण बागायतीसाठी 120/90 म्हणजे 4/3 फुटावर बागायतीसाठी सांगतो शेतकरी बांधवांना आणि कोरडवाहूसाठी 90/60 म्हणजे 3/2 फुटावर आपल्या कापूस पिकाची लागवड केली पाहिजे. समजा मध्यम जमिनीवर आपल्या सघन पद्धतीने लागवड करण्यासाठी आपल्याला 90/15 सेंटीमीटर म्हणजे 3/1 3/1.5 म्हणजे 90/15 सेंटीमीटरवर म्हणजे 3/1/2 फूट आणि भारी जमीन म्हणजे जवळच्या अंतरावर लागवडीसाठी आपल्याला 90/30 सेंटीमीटर म्हणजे 3/1 फूट या अंतरावर टोकन करावे. परत सांगतो शेतकरी बांधवांनो सघन पद्धतीमध्ये आपल्याला कापूस पिकाची लागवड करायची असल्यास 90/15 सेंटीमीटर म्हणजे 3/1/2 फूटवर आणि भारी जमिनीवर जवळच्या अंतरावर लागवड करायची असली तर आपल्याला 3/1 अशा प्रमाणे कापूस पिकाचे योग्य अंतर ठेवून लागवड करणे गरजेचं आहे. आता सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे शेतकरी बांधवांनो आपण जो बीज प्रक्रिया म्हणतो, बाजारातून खरेदी केलेल्या बियाण्यास बुरशी नाशक म्हणजे तुमचं सिडोनॉमस फ्लोरोसन्स 10 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे
आणि जीवाणू संवर्धक जसं अजर

वेक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू 10 मिली प्रति किलो या प्रमाणात बियाणाची बीज प्रक्रिया करावी. भविष्यातील बीज आणि माती बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आणणारी आणि आपल्या रासायनिक खतावरील खर्च कमी करता येईल म्हणून बीज प्रक्रिया हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे. आता आपण कापूस पिकामध्ये आंतरपीक कुठले घेतले पाहिजे? दुष्काळी परिस्थितीमध्ये आंतरपीक पद्धती निश्चितपणे अधिक फायदेशीर आहे शेतकरी बांधवांनो. खर तर या अल्लिनोमध्ये आपण पार्श्वभूमीवर पावसाचा खंड राहण्याची शक्यता असल्यामुळे कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून आपण कडधान्य वर्ग पीक आवर्जून घ्यावेत. तर शेतकरी बांधवांनो शिफारसीत आंतरपीक पद्धतीमध्ये आपल्याला कापूस मध्ये मुंगाची एक, कापसाचा एक व मुंगाची एक होड, त्याचप्रमाणे कापूस प्लस उडदाची एक होड, त्याचप्रमाणे कापूस मध्ये सोयाबीनची एकास एक होड, कापूस पिकामध्ये तुराची म्हणजे कापसाच्या 4 ओळ्या आणि तुरीची 1, त्याचप्रमाणे कापूस मध्ये मुगाची कापसाची 1 आणि मुगाची 2, अशा प्रमाणे आपण शिफारसीत आंतरपीक पद्धतीचा अवलंब नक्कीच शेतकरी बांधवांनी केला पाहिजे. म्हणजे आपण आंतरपीक मध्ये याचा वापर नक्कीच केला पाहिजे. मूंग, उडीद, सोयाबीन, तूर यासारखी पीक सुद्धा आपल्याला या काळामध्ये नक्कीच एक आशावाद पीक म्हणून फायदा होईल आपल्याला. त्याचप्रमाणे एकात्मिक अन्न द्रव्य व्यवस्थापन सुद्धा शेतकरी बांधवांना गरजेचं आहे. आपण सेंद्रिय खते कोरडवाहू म्हणजे 5 टन प्रति हेक्टर आणि बागायतीसाठी 10 टन प्रति हेक्टर याप्रमाणे आणि रासायनिक खते ची विभागणी योग्य प्रमाणे देणे गरजेचे आहे. आपल्या विदर्भामध्ये एकूण लागवडीच्या वेळीस 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पलाश असे कोरडवाहूसाठी खताचं नियोजन करणे गरजेचं आहे. पेरणीच्या वेळीस 30 किलो नत्र, त्याच्यानंतर 30 दिवसांनी परत 30 किलो नत्र उरलेला अशा प्रमाणे आपल्याला खताचा योग्य नियोजन करणे गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. म्हणजे रासायनिक खताची आपली मात्रा योग्य वेळेवर देणे गरजेचं असते. म्हणजे लागवडीच्या वेळी दिल्यास सुरुवातीपासून जोरदार वाढ होते, त्यामुळे भविष्यात खतावरील आपला जो अनावश्यक खर्च कमी करता येतो. खताची पहिली मात्रा लागवडीबरोबरच दिली नाही आणि उशिराने दिली आणि भविष्यामध्ये पावसाचा खंड पडल्यास उशिराने दिलेली खते उपलब्ध होणार नाही शेतकरी बांधवांनो आणि त्यावर केलेला खर्च आपला व्यर्थ जाईल. म्हणून बेसल डोस लागवडीसोबतच देणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो. त्याचबरोबर आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सुद्धा वापर करायचा आहे. आपण सांगतो की मातीची तपासणी करून ज्या घटकाची कमतरता असेल त्या अन्नद्रव्याची मात्रा आपण नक्कीच द्यायला पाहिजे. मॅग्नेशियम सल्फेट 20 किलो प्रति, त्याचप्रमाणे जस्ट झिंक सल्फेट 25 किलो प्रति हेक्टर, बोरॅन 5 किलो प्रति हेक्टर या सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर केल्यास पिकाची पूर्णपणे वाढ होते आणि खताचा आपल्याला योग्य पुरेपूर आपल्या पिकाला त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे आपण तण व्यवस्थापन ठेवणे सुद्धा गरजेचं आहे. आपलं पीक 60 दिवसापर्यंत तणमुक्त ठेवणे गरजेचं आहे. त्यासाठी निंदण, वखरणी, कोडपणी आणि डवरणी योग्य वेळेवर केलं सुद्धा गरजेचं आहे शेतकरी मानवानं. आणि मुख्य म्हणजे वाढ व्यवस्थापन. कापूस पिकाची अवास्तव वाढ थांबविण्यासाठी वाढ रोधकाची फवारणी आणि फांद्या कापणे, शेंडा खोडणे हे 2 पर्याय आहेत. त्यामुळे झाडांची कायिक वाढ थांबते आणि त्यांच्या बोंडाची संख्या व वजनावर त्याचा चांगला इफेक्ट होऊ शकतो. सघन पद्धतीने लागवड केल्यास वाढ नियंत्रित करणे आवश्यक असते. आपण सघन पद्धतीमध्ये सांगतो लोकांना की वाढ मेपिक्लोइड क्लोराईड 5AS चा पर्याय या रसायनाची पाते लागण्याच्या अवस्थेत 40 ते 45 दिवसांनी 1 मिली प्रति लिटर आणि 15 ते 20 दिवसांनी 1.2 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. अशा प्रकारे केला तरी आपल्याला सघन पद्धतीमध्ये सुद्धा फार चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आता काही लोकांना ठिबक सिंचनाची सोय असली तर विद्राव्य खताची मात्रा नक्कीच विभागून दिलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आपण एनपीके किलो प्रति हेक्टर मध्ये सांगतो की 120 नत्र, पलाश 60 किलो आणि स्फुरद 60 किलो याची विभागणी आपल्याला 60 दिवसापर्यंत द्यायचं आहे. म्हणजे नत्राची आपल्याला 80 दिवसापर्यंत देऊ शकतो, स्फुरदची संपूर्ण लागवडीच्या वेळेस स्फुरद द्यायचं आहे आणि पलाश आपल्याला 80 दिवसापर्यंत हा डोस विभागून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो आपण या अल्निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकाची लागवडीमध्ये चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं, जमिनीची मशागत, आपल्या जमिनीची फेरपालट, योग्य बियाणांची निवड, विद्यापीठांनी विकसित केलेले वाण असतील त्यांचा वापर करा, योग्य अंतर लागवड करा, अंतरांचं डिस्टन्स बरोबर ठेवा अंतर.

त्याचप्रमाणे एकात्मिक अन्नद्रव्याचं व्यवस्थापन सुद्धा यावेळेस करणं गरजेचं आहे आणि आपल्या कापसासोबतच आंतर पिके सुद्धा योग्य वेळेवर घेणे गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो. तर अशा प्रकारे आपण कापसाचं चांगल्या प्रकारे योग्य नियोजन केलं तर या अल निनोच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या कापसाचा चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून चांगलं उत्पादन नक्कीच घेऊ. तुम्हाला येणाऱ्या खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.

0: तर श्रोते हो आताचा आपण श्वेतक्रांतीकडे पाऊल आधुनिक कापूस लागवड तंत्रज्ञान या विषयावर कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील विषय तज्ञ डॉक्टर विजय सिडाम यांनी अत्यंत साध्या सोप्या आणि अभ्यासपूर्ण भाषेत आपल्याला मार्गदर्शन केलं. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर पांढरं सोनं उगवणारी आपली काळी आई आपल्याला नक्कीच समृद्ध करू शकते हा विश्वास आजच्या या भाषणातून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मिळाला असेल यात शंका नाही. योग्य वाणांची निवड, खत आणि पाण्याचे चोख व्यवस्थापन तसेच एकात्मिक कीड नियंत्रण या सूत्रांचा वापर करून आपले कापूस उत्पादक शेतकरी नक्कीच प्रगतीची नवी शिखरे सर करतील. होय ना सुशांत? आता घेऊया अल्पशी विश्रांती.
1: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का. पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब?
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहा,
2: परंतु सब यही डाले
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच
1: है? एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से पहले खेती शुरू करूंगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: सुशांत, तर मंडळी, बदलतं हवामान आणि लहरी पाऊस यावरच ठरतं आपलं शेतीचं गणित.
4: अगदी बरोबर संगीता. म्हणूनच पिकाचं नियोजन करण्यासाठी आणि अवकाळी संकटापासून बचाव करण्यासाठी हवामानाची अचूक माहिती असणं फार गरजेचं आहे.
0: चला तर मग जाणून घेऊया आपल्या भागातील हवामानाचा अंदाज.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. हवामान अंदाज भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस राहून 2-3 ठिकाणी तुरळक किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार आणि इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारे विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्यावर न ठेवता शेडमध्ये साठवून ठेवावा. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. शेतात काम करत असताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडांच्या उंचीपासून 2-4 पट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. धान पिकासंदर्भात जाणून घेऊया. धान पीक रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण कचरा काढून टाकावा आणि त्यानंतर दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा.

संशोधित वान वाणांचा वापर करावा. पेरणीसाठी बारीक जातीचा 35 ते 40 किलो आणि मध्यम आणि ठोकळ जातीकरता 50 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरे. धान बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ म्हणजेच 3% या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बियाणे टाकावे. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बियाणे चाळणीने काढून जाळून टाकावे आणि तळाखालील निरोगी बियाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत 24 तास वाळवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम प्रति किलो बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. तूर पिकासंदर्भात जाणून घेऊ. तूर पिकाची लागवड करण्यास कीड आणि रोगास प्रतिकारक वाणाची निवड करावे. हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणे ICPL 87-119 C11 पिकेवी तारा या वाणाची निवड करावी. घरचे बियाणे वापरत असल्यास उगवण क्षमता चाचणी करावी. जर कमीत कमी 70% बियाण्याची उगवण क्षमता असल्यास ते बियाणे पेरणीस वापरावे. सोयाबीन पिकासंदर्भात जाणून घेऊया. जूनचा 3रा आठवडा ते जुलैचा 2रा आठवडा दरम्यान पेरणी करावी. पेरणी सरत्याने करावी. पेरणी करताना पट्टा पद्धत वापरावी. सोयाबीन बियाणे 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त पेरू नये. 2 ओळीतील आणि रोपट्यामधील अंतर 30 बाय 8 सेंटीमीटर किंवा 45 बाय 5 सेंटीमीटर ठेवावे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी करावी. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळेस 30 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 35 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. भाजीपाला पिकासंदर्भात जाणून घेऊया. काकडी, कारली, दुधी, भोपळा या वेलवर्गीय भाजीपाला पिकांची पेरणी करावी. भाजीपाला पुनर्लागवड संदर्भात जाणून घेऊया. मिरची, वांगे, टोमॅटो या भाजीपाला पिकांची रोपे तयार झाली असल्यास मुख्य शेतात सरी वरंबा किंवा रुंद वरंबावर योग्य अंतर ठेवून पुनर्लागवड करावी. रोपे स्थलांतरित करण्यापूर्वी रोपांची मुळे बुरशीनाशकात आणि पाने कीटकनाशकात 5 मिनिटे बुडवून ठेवावी. पशुपालकांसाठी पशुपालन सल्ला. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडायचे टाळावे. जनावरांना जंताच्या आणि विविध आजारांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जंतनाशकाच्या लसी जनावरांना टोचून घ्यावा. दुधाळ जनावरांना दूध वाढीसाठी पोषक आहार जीवनसत्वे द्यावे. शेळ्यांना पायखुरी, तोंडखुरी, घटसर्प आणि आंत्रविषार टाळण्याकरता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने लसीकरण करावे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. नमस्कार.

असते ती केवळ ईश्वराच्या भक्तीमध्ये. आपल्या महाराष्ट्राची हीच तर परंपरा आहे. शेती करता करता विठ्ठलाचं नाव घ्यायचं. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणत कष्टातच देव शोधणारा आपल्या वारकरी आणि शेतकरी संस्कृतीचा अनोखा संगम म्हणजे पंढरीची वारी. तर चला शेतातल्या या गप्पांनंतर आता आपणही मनानं थेट पंढरपूरला जाऊया. विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या एका माऊलीची एका सखीची आर्त हाक ऐकूया. अंगावर रोमांच उभे करणारे आणि मनाला विठ्ठलमय करणारं हे भक्तिगीत चल ग सखे पंढरीला.

0: संगीता, घडी आपल्याला खुणावतंय की वेळ आता संपत आलेली
1: आहे. हो सुशांत, तेव्हा आपण आजच्या कार्यक्रमापुरती आपल्या शेतकरी बांधवांचा निरोप घेऊया.
0: परत भेटूया पुढील किसानवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुशांत
1: आणि मी संगीता
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.
0: या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.

तर मंडळी आपण ऐकत होता कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्यानं ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. किसान वाणी.

रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संगपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता असलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिले जात आहेत. पत्ता पुन्हा ऐका. कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संगपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org. आणि विषय ऐका. विद्यार्थी गटाकरिता म्हणजेच इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026 आणि स्पर्धेकरिता शब्दमर्यादा आहे 1500 ते 2000. निवेदन संपलं.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू व्हिएतनाममध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय पर्यटन क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रान्स

0: ट्रांसफॉर्म किया है
1: और इसका कारण है हमारी सीखने की ललक। भारत सबसे सीखता है। हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है। न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था।
2: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे। तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले। या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले। शाश्वत लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं। यावेळी ते बोलत होते। ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले। लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे। परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली। या बैठकीची सांगता उद्या होणार आहे। भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थित पार पडला। त्यावेळी ते बोलत होते। भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले। केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असंही ते म्हणाले। लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे। बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या। ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या VN एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे। या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते। किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले। नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं। आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत। हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे। तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवाद विरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे। पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली। फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना

सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित दोन संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम चार संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 1-78 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्निपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: team of Jyoti Surekha Vennam, Preetika Pradeep and Chikita Taniparthi clinched the silver medal at the Archery World Cup Stage 4 in Madrid, Spain today. Meanwhile, in women individual common event, teenage archer Preetika Pradeep produced a stunning turnaround to beat world number 11 Hazal Barun of Turkey, clinching her maiden World Cup bronze. And that is the end of this news bulletin.
1: ये आकाशवाणी दिल्ली का इंद्रप्रस्थ चैनल है मीडियम वेव 366.3 मीटर अर्थात 819 किलोहर्ट्ज डीआरएम 810 किलोहर्ट्ज पर समय हो गया है आपकी और हमारी
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीवरूनही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता रात्रीचे 11:10 होत आहेत आमची आजची शेवटची सभा समाप्त होत आहे पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50 अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेमध्ये दरम्यान आपण ऐकू शकाल एअर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम नमस्कार शुभरात्री जय हिंद